0: Defense Minister Tene Birahima Watara in Abidjan last night. In a social media post, Dr. Jaishankar said the two sides discussed their growing defense partnership underpinned by mutual trust, capacity building and shared interests. They also exchanged views on opportunities to further strengthen cooperation in defense and counterterrorism, including through training, capacity building and enhanced institutional exchanges. The External Affairs Minister also held a comprehensive discussion with Cote d'Ivoire Minister of State for Foreign Affairs and International Cooperation, Niale Kaba. India has joined the United States and 13 other economies in signing a joint ministerial statement calling for measures to address structural excess capacity and production and curb non-market policies that distort global markets. The joint ministerial statement signed by 15 participating economies was released by the Office of the U.S. Trade Representative last night. Tensions in the West Asia escalated after Iran-backed armed group Houthi attacked two airports in Saudi Arabia, killing three people and injuring more than 30 others. In table tennis, Indian paddlers Manoj Shah and Diya Chitale created history by becoming the first Indian mixed doubles pair to reach the semi-finals of WTT Grand Smash after beating Romania's Eduard Ionescu and Burdett Soch 3-0 at the China Smash in Beijing yesterday. The fifth seed Indian duo won the quarter-final 11-9, 13-11, 11-3.
1: आकाशवाणी पुणे, सविता मस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केली 0.5% वाढ. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर. आणि गडचिरोली जिल्ह्याला नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून या तिमाहीत प्रथम क्रमांक. आता सविस्तर बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याला काल 25 वर्ष पूर्ण झाली. तेव्हापासून आधी राज्य सरकारचे आणि त्यानंतर केंद्र सरकारचे प्रमुख म्हणून ते गेली सलग 25 वर्ष कार्यरत आहेत. या निमित्तानं काल नवी दिल्लीत झालेल्या विकसित भारत संकल्प सभेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. विकसित भारतासाठी केलेल्या विविध संकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले,
2: विकसित भारत का लक्ष्य आत्मनिर्भर भारत का लक्ष्य, इकोनॉमी को टॉप 3 में लाने का लक्ष्य, गरीबी का नामो निशान मिटाने का लक्ष्य, ड्रग्स फ्री इंडिया बनाने का लक्ष्य. हमें ऐसा भारत बनाना है कि लक्ष्य ऐसे हो कि हर क्षेत्र में तिरंगा शान से लहराए.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपाच्या वतीनं देशभरात सेवा संकल्प अभियान, सेवा ज्योती यात्रा आणि विकसित भारत संकल्प सभांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल विकसित भारत 2047 संकल्प सभा आणि सेवा ज्योती यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. पुणे, नवी मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, धुळे, जालना, बीड इथं सेवा ज्योती यात्रा, पदयात्रा, मशाल यात्रा, सभा, वृक्षारोपण आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसेवेतून राष्ट्रसेवेचा मंत्र आणि अविरत कटिबद्धता जोपासत सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण केली आहेत. या निमित्तानं जनसेवा से देशसेवा या अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज ऐकूया अटल नवोन्मेष अभियानाबाबत माहिती.
3: भारतात नवोन्मेषाची व्याप्ती वाढवण्यासाठी नीती आयोगाअंतर्गत 2016 केंद्र सरकारनं अटल नवोन्मेष अभियान सुरू केलं. या अभियानाची रचना दोन स्तरांवर करण्यात आली. प्राथमिक स्तरावर अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून शाळांमध्ये 3D प्रिंटर्स, सेन्सर्स, रोबोटिक्स किट्स आणि इलेक्ट्रॉनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली. आतापर्यंत 10,000 अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात आल्या असून त्यापैकी जवळपास 60% सरकारी शाळांमध्ये आणि निम्म्याहून अधिक ग्रामीण भागात आहेत. दुसऱ्या स्तरातील 72 अटल इन्क्युबेशन केंद्र

0: स्टार्टअप्स ना त्यांच्या उभारणीच्या काळात सहाय्य करतात. या केंद्रांनी आतापर्यंत हजारो उद्योगांना मदत केली असून हजारो रोजगारांच्या संधी देखील निर्माण केल्या आहेत. मंत्रिमंडळानं विस्तारित कार्यक्षेत्रासह हे अभियान 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. 2016 पर्यंत संशोधन आणि स्टार्टअप विषयक उपक्रम काही मोजक्या संस्था आणि महानगरांमध्येच केंद्रित होत्या. त्यामुळे इतर भागातील शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग करून पाहण्याची संधी मर्यादित स्वरूपातच उपलब्ध होती. आता या अभियानानं देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजवण्याचं काम केलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सुमेधा हर्षे, पुणे.
1: रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात काल 0.5% वाढ केली आहे. त्यामुळे आता रेपो दर 5.5% झाला आहे. बँकेनं द्वैमासिक पतधोरणाचा आढावा काल जाहीर केला. फेब्रुवारी 2023 नंतर रेपो दरात झालेली ही पहिलीच वाढ आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी तसंच जागतिक आणि भूराजकीय अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 7.1% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. 94वा भारतीय वायुदल दिन आज साजरा केला जात आहे. भारतीय वायुदल अचूक, अभेद्य आणि नेमकी सेवा अशी यंदाच्या वायुदल दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भारतीय वायुदल सतर्कता आणि दृढनिष्ठेनं देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव सज्ज असल्याचं वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी काल आकाशवाणीवरून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या वर्षी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून वायुदलानं एकात्मिक हवाई मोहिमांची निर्णायक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आणि देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्याची आपली क्षमता आणि सामर्थ्य सिद्ध केलं, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. देशात वाजवी दरात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयानं सांगितलं आहे. खरीप हंगामात कांद्याची जास्त क्षेत्रफळावर झालेली लागवड, चांगलं उत्पादन होण्यासाठी अनुकूल स्थिती आणि कांद्याची बाजारपेठेत झालेली समाधानकारक आवक यामुळे बाजारपेठेची स्थिती अतिशय समाधानकारक झालेली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये चांगली आवक झाली असून 16 सप्टेंबरला कांद्याचा प्रति क्विंटल सुमारे 4,030 रुपये असलेला भाव जवळपास 13% घसरून तो प्रति क्विंटल सुमारे 3,475 रुपयांवर आला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीसंदर्भात राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी शहा यांना दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या माध्यमातून महाराष्ट्राला अधिकाधिक मदत देण्यात यावी अशी विनंती फडणवीस यांनी यावेळी केली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले,
2: विशेष विनंती अशी केली आहे की एकूण सगळी दुष्काळाची परिस्थिती पाहता विशेष मदत आम्हाला केंद्र सरकारने करावी. माननीय गृहमंत्री मोदी सकारात्मकता दाखवली आहे आणि नियमात बसवून जी जास्तीत जास्त मदत आपल्याला करता येईल ती केंद्र सरकार करेल अशा पद्धतीनं त्यांनी आश्वासित देखील केलेलं आहे.
1: दरम्यान केंद्र सरकारचं पथक आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसंदर्भात काल झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचं स्पष्ट करत अभ्यासाकडे परतण्याचा सल्ला दिला, तर परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक होतील याची हमी देऊन विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. भरती प्रक्रियेचा आराखडा 3 आठवड्यात सादर करण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पुण्यातल्या टिळक चौकातील एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित करण्यात आलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असल्या तरी सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचं स्वरूप पूर्णपणे राजकीय झालं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांशी संबंधित नसलेले मुद्दे आणि घोषणा आंदोलनात दिल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी काल पुण्यात माध्यमांशी बोलताना मांडली. गडचिरोली जिल्ह्यानं नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल ते जून या तिमाहीच्या एकंदर डेल्टा श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कृषी आणि जलसंपदा क्षेत्रातही जिल्ह्यानं देशात अव्वल स्थान पटकावलं आहे. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कृषी आणि जलसंपदा, आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास तसंच

0: मूलभूत पायाभूत सुविधा या पाच क्षेत्रातील 48 निर्देशांकांमध्ये झालेल्या सुधारणांच्या आधारे ही श्रेणी निश्चित करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी जिल्हा प्रशासनाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरील कोपरशी जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेली 21 जिवंत काडतुसं, 7 डिटोनेटर यासह इतर स्फोटक साहित्य गडचिरोली पोलिसांनी जप्त केलं. पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली काल विशेष अभियान पथक आणि BDDS पथकानं ही कारवाई केली. पुण्यातील लांब पल्ल्याची जलतरणपटू गीता मालुसरे हिनं अवघ्या 96 दिवसात इंग्लिश खाडी, कॅटालिना चॅनल आणि न्यूयॉर्कमधील 20 ब्रिजेस स्विम पूर्ण करून ओपन वॉटर स्विमिंग ट्रिपल क्राउन पटकावला आहे. अवघ्या 96 दिवसात ट्रिपल क्राउन मिळवणारी ती जगातील 6वी, आशियातील 2री आणि भारतातील 1ली महिला ठरली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी स्मृती मंधाना हिची नियुक्ती झाली आहे. हरमनप्रीत कौरनं काल कर्णधारपदावरून पाय उतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्रिकेट नियामक मंडळानं मंधानाची निवड केली. हवामान. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पण भाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना. रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात केली 0.5% वाढ. दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून राज्याच्या दौऱ्यावर. आणि गडचिरोली जिल्ह्याला नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हे कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते जून या तिमाहीत प्रथम क्रमांक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दृष्टिहीनता के बारे में जागरूकता बढ़ाना है और अगर हम बात करें इस साल की थीम की तो वो है अपनी आंखों से प्यार करें. जी हाँ, लव योर आईज. अब ये हम कैसे कर सकते हैं? स्क्रीन टाइम को कम करके. स्क्रीन देखते समय हर 20 मिनट के बाद 20 सेकंड के लिए 20 फीट की दूरी की वस्तु को देखिए ताकि आईज को थोड़ा सा रिलैक्सेशन मिले. जानते हैं इसको क्या कहते हैं? इसे कहते हैं 20-20-20 यानी कि 20-20-20 का नियम. याद रखिएगा. साथ ही साथ समय समय पर नेत्र विशेषज्ञों को अपनी आंखों की जांच करवाते रहिए. हरी पत्तेदार सब्जियां खाइए. पौष्टिक भोजन लीजिए जो कि आंखों के लिए फायदेमंद हो. और आंखों की एक्सरसाइज कीजिए. फिर देखिए हमारी आंखें कितनी चुस्त और दुरुस्त होती हैं.

याचका थांबू नको दारात. हे सीतेचं म्हणणं मुळीच न ऐकता रावणानं तिला उचलली. तिच्या आक्रोशाला आणि संतापाला न जुमानता त्यानं तिला रथात घातली आणि लंकापुरीचा रस्ता धरला. इकडे त्या मायावी मारीचाचा वध करून श्रीराम परत येत आहेत. तोच

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: सुरू करे इन्व्हेस्टिंग का पार्ट.

0: सेबी इन्वेस्टर जागरूकता पहल, जानकारी के लिए सेबी इन्वेस्टर वेबसाइट विजिट कीजिए, डाउनलोड सेबी सारथी ऐप।
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार। 100.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM गोल्ड वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचवल, सादर करतोय तुमच्यासाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम। मित्रांनो, कसं असतं माहिती का, प्रत्येकाने स्वप्न बघितलेलं असतं आणि जेव्हा आपण जेंडर इक्वॅलिटीची बात करतो, म्हणजे जेव्हा आपण जेंडर इक्वॅलिटी बद्दल बोलतो, तुम्ही म्हणाले आज मध्येच मराठी हिंदी बात करतो वगैरे असं का म्हटलं? अहो, निमित्तही तसंच आहे। आपल्याकडे महिला गट किंवा महिला सक्षमीकरण या संदर्भात बऱ्याच काही गोष्टी होत असतात आणि जेव्हा महिला एकत्र येतात, आता तुम्ही म्हणाल महिला एकत्र येतात का, एकमेकींची भांडत बसतात, अहो जाऊ दे त्याच्याबद्दल आपण नको बोलूया, कारण मी एकटा आहे आणि माझ्याबरोबर एक नाही दोन नाही तर तब्बल इथे आज 12 महिला आलेल्या आहेत। आणि 12 महिला का आल्या आहेत, अहो निमित्तही तसंच आहे, 12 महिलांनी मिळून एक मोठा प्रोजेक्ट केलेला आहे, मस्त महिला मंडळी नावाची एक फिल्म, एक डॉक्युमेंटरी त्यांनी बनवलेली आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याशी गप्पा मारायला या सगळ्याजणी इथे आलेल्या आहेत। आपण सर्वांचं आपल्या आकाशवाणी परिवारातर्फे स्वागत करूया आणि सर्वप्रथम एक मस्त प्रोजेक्ट आपल्याकडे आणल्याबद्दल आणि अर्थातच या प्रोजेक्टच्या निमित्ताने इथं आल्याबद्दल त्यांचं स्वागत करूया, अभिनंदन करूया आणि सुरुवात करूया थेट गप्पांना या मस्त महिला मंडळींसोबत। नमस्कार। मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमची ओळख करून द्या।
2: हाय, मी कविता घुगे बोलते, मी चेंबूरला राहते आणि मी घर काम करते, पण मी आता फिल्म डायरेक्टर आहे आणि मी माझी स्वतः आम्ही 10-11 जणींनी मिळून काढली आहे।
1: क्या बात आहे, क्या बात आहे।
3: हाय, मी दर्शना मयेकर, मी चेंबूर वाशिनाकामध्ये राहते आणि वस्तीमध्ये जी राहते तिथे मी सॅनिटेशन म्हणजे टॉयलेट केअरटेकरचं काम करते आणि महिला मंडळ पण चालवतो।
4: हाय, मी गौरी राणे, एकनिष्ठा अयोध्यानगर महिला मंडळाची अध्यक्ष आहे, तसंच कोरो संस्थेमधून 5 वर्ष राईट टू पीशी जोडून काम करत आहे आणि चेंबूर वाशिनाकामध्ये राहते।
5: हाय, मैं हूँ नाजनीन, मैं रहती हूँ विष्णुनगर चेंबूर से और मैं सोशल वर्क करती हूँ, न्यूज़ रिपोर्टिंग करती हूँ और भी बहुत सारे काम करती हूँ, टाइम कम है इसलिए बता नहीं सकती।
6: हाय, मैं रेहाना शेख, मैं लीडर हूँ और मैं राइट टू पी में भी कोरो के साथ जुड़ के काम करती हूँ और हमने जो फिल्म बनाई है मस्त महिला मंडली।
7: हाय नमस्कार, माझं नाव शीतल नवले आहे, मी एक आरोग्य सेविका आहे, आशा वर्कर जे तुमच्या घरोघरी तुमच्या सखी भेटायला येतात त्याच पद्धतीने मीही माझ्या एरियामध्ये गव्हाणपाडा वाशिनाका येथे आरोग्य सखीचं काम करते आणि आज मस्त महिला मंडळीतर्फे इथे भेटायला आलेले आहोत मुलाखतीसाठी। आणि आयुष्य खूप सुंदर आहे ना, त्याला अजून सुंदर कसं करता येईल हे आपण आज शिकणार आहोत।

0: नमस्कार सर्वांना, माझं नाव कविता खोमणे आहे. मी मानकुरा आगरवाडीमध्ये राहते आणि आमच्या वस्तीमध्ये स्लम सॅनिटेशनचं काम करत आहेत. आमच्या मंडळाचं नाव आहे श्री दत्तगुरु महिला मंडळ. कोरोशी जोडून अजून एक कार्य करत आहे मी, महिला समान संपत्ती अधिकार, या विषयावर पण मी काम करत आहे. आणि आज मला इतकं खूप मस्त वाटतंय ना की जसं ही आपली फिल्म बनवली ना, तर त्यानंतर मला एकदम सुरुवातीपासूनच मला डायरेक्टर झाल्यासारखं वाटतंय.
1: हा
0: एक मला अभिमान वाटतोय.
2: नमस्कार मित्रांनो, मी मस्त महिला मंडळी ह्या फिल्म मधील चटपटीत वैशाली बोलते आहे.
1: फारच छान ओळख करून दिली, चटपटीत वैशाली, क्या बात है.
2: ते मी विष्णुनगर चेंबूर या एरियामध्ये राहते आणि मी जसं आता कविताताई बोलल्या की प्रॉपर्टी राईट्सला जोडून त्या जसं काम करतात, तसंच मी माझ्या वस्तीमध्ये प्रॉपर्टी राईट्सला जोडून काम करते.
3: हॅलो, मी अंजुम शेख और मैं कोरो के साथ पिछले 11 साल से जुड़कर अलग अलग मुद्दे को लेकर काम करी. फोकस मुंबई भर में जो सैनिटेशन का मुद्दा है उसको लेकर काम करी. और फिल्म में एक डायरेक्टर बोलकर, एक फोटोग्राफर बोलकर मेरा रोल है उसमें. और मैं सभी को, मेरी फीलिंग जो है सभी को जो बताना है कि मतलब कोई भी महिलाएँ जो अपने सपना पूरा कर सकती है, जैसे हम लोगों ने किया है उसी तरह से वो भी महिलाएँ अपना सपना हंस खेल कूद कर सपना पूरा कर सकती.
4: नमस्कार, माझं नाव रोहिणी कदम. मी गेले 15 वर्षापासून कोरो या संस्थेमधून जोडून काम करते. राईट टू पी नावाची एक मोहीम आहे, त्या मोहीमच्या सोबत जोडून आहे. आणि मी सुद्धा या पिक्चरमध्ये ॲज अ डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. आणि एक वेगळ्या पद्धतीचा रोल मी याच्यामध्ये, जो मी रिअल लाईफमध्ये जगते ॲज अ एक स्पोर्ट्स पर्सन म्हणून, तो तुम्हाला बघायला भेटेल या पिक्चरमध्ये.
5: हाय एवरीवन, मेरा नाम शिल्पी गुलाटी है. मैं एक डॉक्यूमेंट्री फिल्म मेकर हूँ और मैं फैकल्टी मेंबर हूँ स्कूल ऑफ मीडिया एंड कल्चर स्टडीज टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल साइंसेज में. वहाँ पे मैं मास्टर्स के स्टूडेंट्स को पढ़ाती हूँ. और मस्त महिला मंडली में यहाँ बैठे सारी 10 मेरी को डायरेक्टर्स हैं, उनको भी मैंने पढ़ाया है. मैंने ज़िंदगी में बहुत फिल्में बनाई हैं एक डायरेक्टर होकर या फिर 2 डायरेक्टर्स के साथ, बट ये मेरी ज़िंदगी का पहला एक्सपीरियंस है जब मैं बोलती हूँ बहुत गर्व से कि ये फिल्म हम 11 लोगों ने बनाई है.
1: वाह वाह वाह, पुनः एकदा अभिनंदन.

0: 11 जणांनी फिल्म डिरेक्ट करणं, पण मुळात माझ्या मनात जेव्हा मी फिल्म बघितली तेव्हा पहिला प्रश्न हा आला की एकदम डॉक्युमेंट्री करावी असा विचार नेमका कधी आला, की हम एक डॉक्युमेंट्री बनाएंगे, ये सोच कैसे ली आप लोगों ने? तो हु इज अ लीडर इन दॅट?
1: मी सुप्रिया आहे. मी कोरोशी गेल्या 19 वर्षापासून जोडून काम करते आणि मुंबईत राईट टू पी नावाची कॅम्पेन गेली 15 वर्ष कलेक्टिव्हली मुंबईकरांसोबत केलेली आहे. आणि तुम्ही विचारलात की हे सुरू कुठून झालं, तर आम्ही नेहमी असं म्हणतो की जे आपण काम करतो त्याच्यामध्ये ज्यांचे प्रश्न आहेत त्यांनी नेतृत्व करायला पाहिजे. इनके सवाल उनका नेतृत्व. और जो काम कर रहे ना वो काम भी उन्हीं के नाम से आगे जाना चाहिए. तर अशी थोडीफार गोष्ट होती. त्यामुळे जर आपण जे काम करतोय त्याची जर गोष्ट इतरांना सांगायची असेल तर ज्यांच्या सोबत काम करतोय त्यांनी ती गोष्ट सांगता यावी ह्यासाठी काय करता येईल असा एक साधा सोपा उद्देश होता, जेणेकरून स्वतःची गोष्ट स्वतःला सांगता यावी आणि ती सांगता येण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते करो म्हणून आम्ही कलेक्टिव्हली मिळून केलंय असं मला वाटतं. आणि बाकी सगळे निर्णय कलेक्टिव्हली घेतलेले असल्यामुळे या सगळ्या जणी सांगतील की ते कसं केलं, का केलं, काय होतं, त्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त नाही बोलणार.
0: असं म्हणतात की द डायरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप, की जो डिरेक्टर असतो, जो दिग्दर्शक असतो, तो जहाजाचा कप्तान असतो. आणि इथे एक नाही दोन नाही तर 11 डिरेक्टर्स आहेत. मग हा विचार कसा आला की फिल्म प्रोड्यूस करताना, डॉक्युमेंटरी बनवताना एकदम 11 च्या 11 जणींनी डिरेक्शन करायचं, हे कसं काय, याबद्दल कोण सांगेल?
2: तो 2024 में, आज से 2 साल पहले, सुप्रिया ने मुझे रीच आउट किया था और एक प्रोपोजिशन रखा था जो शायद डॉक्यूमेंट्री फिल्म मेकर्स को जब ऑर्गेनाइजेशंस कनेक्ट करती हैं ऐसे पूछती नहीं है. सुप्रिया ने बोला था कि शिल्पी हमें राइट टू बी कैंपेन के काम पर और हम जो सारी महिलाओं के साथ काम करते हैं उस पर एक फिल्म बनानी है. और मैंने सोचा था कि अच्छा, कोरो इंडिया हमारा प्रोड्यूसर होगा और मैं डायरेक्टर होंगी. फिर सुप्रिया ने फिर समझाया कि नहीं शिल्पी, हम आपके साथ डायरेक्ट करेंगे. तो टू बी वेरी ऑनेस्ट, मुझे पहले बहुत अटपटा लगा था. मुझे लगा था कि फिल्म मेकर तो मैं हूँ ना करियर तो मेरा है,

0: मेरा मैंने बनाया है और मेरी एक स्किल है जो मैंने सीखी है इतने सालों तक. तो ये प्रोपोजिशन थोड़ा अटपटा सा लगा था और फिर मैंने सुप्रिया से पूछा कि यार मतलब जो भी मेरे साथ फिल्म बनाएगा, जो भी मेरे साथ ये को डायरेक्टर का क्रेडिट शेयर करेगा, उसको जेन्युइनली फिल्म बनानी आनी चाहिए. ऐसे ही टोकनिस्टिकली तो मैं नहीं ऐसे अपना डायरेक्टर्स क्रेडिट दूंगी. तो सुप्रिया ने बोला कि हमारी आरटीपी टीम की साथ बहुत सारी महिलाएं काम करती हैं, आप उनको फिल्म मेकिंग सिखा दो ना.
1: अच्छा.
0: एंड दैट आई टुक एज अ चैलेंज. मुझे लगा ये एक बहुत अच्छा चैलेंज है क्योंकि अपने करियर में लाइक आई सेड मैंने बहुत काम किया है पर इस तरह का काम नहीं किया था. तो यहाँ से हमने शुरू किया कि राइट टू बी कैंपेन में जो बहुत सारी महिलाएं काम करती हैं उनमें से हम कुछ महिलाओं को सिलेक्ट करेंगे और फिर उनके साथ एक वर्कशॉप करेंगे और वर्कशॉप प्रोसेस में हम सब लोग कलेक्टिवली को क्रिएट करेंगे. मतलब हमारी ऑथरशिप जो होगी वो शेयर्ड होगी. और आज 2 साल बाद हम हैं आपके सामने.
1: बरोबर आहे. आणि तो प्रोजेक्ट आतापर्यंत आलेला आहे आणि काही ठिकाणी त्याचं स्क्रीनिंग पण झालेलं आहे. वेगवेगळ्या संस्थांतर्फे सुद्धा मस्त महिला मंडळी ही फिल्म ही डॉक्युमेंटरी दाखवण्यात येते आणि त्या संदर्भातच आज गप्पा मारायच्यात. जसे आपने कहा की राईट टू पी कॅम्पेनचे वो सुरुवात हो गई आणि जेव्हा मी ती फिल्म बघितली, तुमची डॉक्युमेंटरी बघितली, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हीच आत्ता सांगितलं की टॉयलेट चालवण्याचं काम सुद्धा तुमच्यापैकी एक आपल्या भगिनी करतायत. तर ते जे अनुभव त्यात तुम्ही शेअर केलेले आहेत तर त्याविषयी आपल्या श्रोत्यांना पण सांगा ना त्यातला एक थोडासा भाग की किती वर्ष तुम्ही हे काम करताय आणि तो प्रश्न कसा मांडलाय तुम्ही या चित्रपटातनं.
2: ते आम्ही टॉयलेट चालवत होतो पहिलं वस्तीमध्ये होतं. पहिले म्हणजे त्या लाईट नव्हत्या, पाणी नव्हतं, ह्या गैरसोयी भरपूर होत्या तिथे. पण ते 2-3 वर्षांचे रिनोव्हेशन झाल्यानंतर ज्या वस्तीमध्ये राहतो त्या वस्तीमध्ये सोसायटी आहे, ते सोसायटीने हँडल करायला घेतलं. मग ते सोसायटीमध्ये आम्ही कमिटी स्थापन करून ते हँडल करतो टॉयलेट. म्हणजे जेवढे आमची सोसायटी आहे म्हणजे 50 घरं असतील किंवा 55 असतील, मग ते एका सोसायटीने एका सोसायटीसाठी एक टॉयलेट आहे तिथे, मग तेवढीच लोकांनी आम्ही एक यूज करायला देतो आणि तेवढ्याच लोकांकडनं आम्ही ते पैसे वगैरे काढून घेतो.
3: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

0: 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवर आता संवाद सुरू आहे, गप्पा सुरू आहे मस्त महिला मंडळींसोबत. मुळात हायजीन अवेअरनेस हा सुद्धा एक मुद्दा आहे, स्वच्छता क्लिनलीनेस. आणि तुम्ही अनेक ठिकाणी काम करता किंवा आता तुमच्यातल्या एक महिला आरोग्य सेविका सुद्धा आहेत, आणि तर तो प्रश्न सुद्धा त्यातनं काही भाग दाखवलेला आहे, म्हणजे त्याच वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल आज आपल्याला गप्पा मारायच्या आहेत. त्यामुळे आरोग्य सेविका म्हणून काम करताना तुम्हाला आलेला अनुभव आणि त्याचा आपल्या डॉक्युमेंटरीमध्ये केलेला वापर याविषयी सुद्धा सांगा.
1: स्वतःला फेस करणं, स्वतःला स्क्रीनवर बघणं हे आमच्यासाठी नव्यानंच होतं सर्व. पण हे सगळं करत असताना आम्ही पर्सनली सगळ्यांनी सांगितलं होतं की आम्हाला आमचं कामही दाखवायचं आहे. आम्ही जे वस्ती लेवलला काम करतो तेही आम्हाला दाखवायचं आहे. तर त्याच पद्धतीने मी ज्या पद्धतीने गलोगली किंवा घरोघरी सर्वांच्या जाते, लोकांना भेटते, लोकांना त्यांच्या तब्येतीविषयी विचारते, लहान मुलांचं लसीकरण झालं का हे विचारते, तर तेही आपण ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि बघाल तुम्ही. बस आपण हेच सगळं करत असताना वस्ती लेवलला खूप चॅलेंजेस पण येतात. असं नाही की सर्वांशी भेटणं हे लवकर कॅचअप होतं किंवा लवकर भेटलं जातो, पण काही कालांतराने आपण एकमेकांना वेळ दिला, लोकांना समजून घेतलं की ह्या गोष्टी खूप सोप्या होऊन जातात आणि लोकांना भेटणं हे खूप साहजिक होत जातं आणि लोकही आपल्याला पर्सनल सगळ्या गोष्टी शेअर करतात. तर आज मी जवळजवळ 10 वर्ष झाले हे आरोग्य सेविकेचं काम करते आपल्या मुंबईमध्ये. त्याच पद्धतीने हे काम करत असताना खूप अडचणी पण येतात, पण असं नाही की आपण त्या अडचणीवर मात करून ते काम कशी पुढे घेऊन गेलो हे आपण दाखवले.
0: नक्कीच तुमचं कार्य चांगलं आहे आणि मुख्य म्हणजे तो प्रश्न सिनेमातनं पण त्या डॉक्युमेंटरीतनं पण दाखवलेला आहे. मुळात हँडलिंग द कॅमेरा किंवा मोबाईलवरती शूट करणं म्हणजे रील बनवणं वेगळं आहे आणि डॉक्युमेंटरी बनवणं वेगळं आहे. आणि शिल्पी मॅडम आपल्यासोबत आहेत. शिल्पी मॅडमनी जेव्हा तुम्हाला ट्रेनिंग दिलं की कॅमेरा किंवा मोबाईल हँडल करण्याचं, त्यावेळेला जेव्हा तुम्ही शिल्पी मॅडमचे स्टुडंट झालात तेव्हा तुमचा अनुभव कसा होता त्यातला?
2: अनुभव तर खूपच सुंदर होता आणि ते अगदी अविस्मरणीय होता आणि आहे. सुरुवातीला तर जसं मुलाला आई कसं शिकवते अ आईपासून, तसंच शिल्पी दिदीने, म्हणजे मोबाईल मला ॲक्च्युली चालवायलाच येत नव्हता, फक्त फोन आल्यानंतर उचलणे हाच माझं काम बस तेवढंच. पण जेव्हा हे इथून सुरुवात झाली आमची पिक्चरची, तेव्हा शिल्पी दिदीने शिकवायला सुरुवात केली, तर तेव्हा मला एकदम सुरुवातीला वाटायचं येते का नाही, पण मी थोडंसं बघायची सगळ्या महिलांकडे कशा करतात काय. तेव्हा आम्ही नवीनच होतो, म्हणजे थोड्याफार महिलांशी जोडलेलो होतो पण बाकी एवढं सगळं कनेक्ट नव्हतं. मग हळूहळू आम्ही कनेक्ट होत गेलो. मग मला इतकं ते अजून आठवते की शिल्पी दिदीने मोबाईलमध्ये बटन हे कोणतं आहे, कॅमेराचं कोणतं आहे वगैरे सगळं
0: शिकवलं
2: आणि मग शूट कसं, तुम्ही अँगल कसा घेता, शूट कसं करता, हे सर्व गोष्टी म्हणजे अ पासून क ख ज्ञापर्यंत शिल्पी दिदीने एवढं. आणि आज मी स्वाभिमानाने सांगू शकते की आज मी पिक्चर काढू शकते.
0: मॅडम पासून दीदी पर्यंत त्यातच दिसतंय आपल्याला की मॅडम हॅज कन्व्हर्टेड इन टू दीदी. त्यावरूनच कळतं की तुमच्यातला बॉन्ड कसा एकदम छान आहे. ते त्याच बॉन्डकडे मी येणार आहेत की मुळात असं म्हणतात बापरे 11 महिला 12 महिला म्हणजे किती भांडणं असतील. भांडणं झाली होती का कधी शूटच्या वेळेला की मला स्क्रीनवर दिसायला पाहिजे, नाही मी दिसलं, असं कधी झालेलं?
2: एडिटिंगच्या वेळेस
0: झालं
2: थोडंसं ते शॉर्ट वगैरे, म्हणजे भांडण तर थोडस नॉर्मली होत होते की कोणता हे
0: म्हणजे रोजच व्हायचं
2: नाही, भांडण रोज नव्हतं होत. पण ज्या वेळेस एडिटिंगची वेळ आली ना त्यावेळेस थोडस आम्ही बसून बघायचो ना की हा शॉर्ट इथे, म्हणजे हा शॉर्ट तुझा, हा शॉर्ट
0: यांचा.
2: मग मी पासून आम्ही परत आम्ही केलं,
0: म्हणजे
2: सुरुवातीला मी होतं सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो की मलाच नाही बघायचं, आपणाला बघायचं आहे. हे आमचं ह्याच्यातलं मेन महत्वाचं उद्देश आहे आणि तेच आम्हाला खूप.
0: शूटिंगचा जो प्रोसेस होता तो किती दिवस चालला, किती महिने तुम्ही हा काम करत?
2: 8 महिने.
0: आणि मुळात सिनेमा यायला, शिल्पी मॅडम को मी पूछना चाहूंगा की 2024 यू स्टार्टेड द प्रोजेक्ट अँड नाऊ इट इज 2026, मग ते शेड्यूल कॅन यू टेल मी?
3: तो हमने 18 मई 2024 को अपनी वर्कशॉप शुरू करी थी.
0: अच्छा.
3: और वहाँ पे ऐसा था कि हर हफ्ते हमने ये कमिट किया था कि हम सैटरडे टू सैटरडे मिलेंगे. तो हर सैटरडे 1 बजे से 5-6 बजे तक हम मिलते थे और उस दिन मैं एक बेसिक समझाती थी, कुछ फिल्म मेकिंग का एक नया ट्रेनिंग देती थी और फिर उनको एक टास्क देती थी कि ये प्रोडक्शन एक्सरसाइज है, आप हफ्ते में शूट करके लाओ. और जब और हमारे पास 5 फोन्स थे और हमारी 10 महिलाएं थी, तो दो दो महिलाएं के पास पेयरिंग हुआ था. और फिर अगले हफ्ते जब हम मिलते थे तो फिर हम जो भी हमारा फुटेज हमने शूट किया था उसको हम प्रोजेक्टर पे लगाकर देखते थे।
0: अच्छा,
3: तो हर हफ्ते जब शूट आने लग गई तो मुझे समझ आने लग गया कि एक्चुअली में ये महिलाएं इनकी लाइव्स, जैसे वो जिंदगी जीती हैं, जैसे वो अपने दिल की बात बोलती हैं, वो इतनी पावरफुल और ऑनेस्ट थी ना कि धीरे धीरे वो समझ आ गया था कि ये फिल्म हमारे बारे में ही होगी। और वैसे ही टास्क देते देते मई से लेकर ऑलमोस्ट अक्टूबर नवंबर तक हमने ये प्रोडक्शन एक्सरसाइजेस की थी। उसके बाद हमने हमारा 72 घंटे का फुटेज है, 72 घंटे की फुटेज को देखना, फिर से उसका लॉगिंग करना।
0: 72 घंटों का फुटेज है और फिल्म 72 मिनट्स की है।
3: तो उसमें एक प्रोसेस शुरू हुआ, हमने एक असिस्टेंट एडिटर को लेके आए हमारी टीम में, और प्रोसेस शुरू हुआ कि हम सिलेक्शन करेंगे। और अंडरस्टैंडिंग ये थी कि जिन दो लोगों ने शूटिंग की है वो दो लोग उस एडिट पे बैठ के बताएंगे कि ये फुटेज का सिलेक्शन होना चाहिए,

0: राईट टू बी संदर्भात आपण बोललो, त्यानंतर नाजनीन मॅडमची कहाणी ऐकली, आरोग्यसेविकांचं मनोगत ऐकलं. अनेक महिलांना खेळांची पण आवड असते आणि बऱ्याचदा कसं होतं की लग्न झाल्यानंतर आपल्या आवडीनिवडी सॅक्रिफाईस करून बऱ्याचदा त्याग करण्याची वेळ ही महिलांवरती येते आणि मग पुन्हा कधीतरी तो आपण म्हणतो ना एक संसार आपण करतोच आहोत पण आपल्या आवडीनिवडी पण जपल्या पाहिजेत. मग कधी कोणी क्रिकेट खेळतं, कधी कबड्डी खेळतं. मला वाटतं तुम्ही सगळ्या महिला या खेळांच्या पण आवडीनिवडी जपताय, त्यांची कहाणी काय आहे ती आता ऐकूया.
1: थँक्यू. ॲक्च्युली खरं सांगितलं की एकदा संसारात लागल्यानंतर आपण आपल्या आवडीनिवडी

0: कारण की कबड्डी 2024-23 मध्ये पहिल्यांदा आम्ही मुंबई म्हणजे मराठवाड्यामध्ये आमचं काम चालतं तिथे जाऊन आम्ही कबड्डी खेळायला गेलो आणि नंतर असं केलं की आपण मुंबईत कसं कबड्डी आयोजित करू. त्यावेळी पहिल्यांदा मग आम्ही राईट टू पी मार्फत जी काही मोहीम आपली चालते त्या मोहिमांतर्गत ज्या काही महिला शौचालय चालवतात त्या सगळ्या महिलांची पहिल्यांदा कबड्डी भरवली होती आणि त्या कबड्डीच्या नंतर आता कंटिन्यू आम्ही कबड्डी खेळतोय. आणि आता गेल्या वर्षी आम्ही महाराष्ट्रभर स्पर्धा आयोजित केली, जवळपास 29 स्पर्धा झाल्या आहेत, त्याच्यामध्ये 445 टीम उतरल्या आणि जवळपास 4,500 महिला पूर्ण महाराष्ट्रातील एवढ्या महिला कबड्डी खेळल्यात.
1: क्या बात है.
0: तर म्हणजे कुणाची इच्छा कुणाचं काहीतरी एक येणं या कबड्डीच्या मार्फत आम्ही सगळ्या एकमेकींना जोडले गेलो असं मला वाटतं. आणि मजा येते ज्यावेळी मैदानामध्ये एक उतरतो ना त्या एक वेगळीच एनर्जी असते आणि ती एनर्जी मला असं वाटतं प्रत्येक महिलेला अनुभवायला भेटली पाहिजे.
1: खरं मुळात खेळाचा मुद्दा तो तुम्हाला बांधणारा समान धागा आहे. जसं खेळ आहे स्पोर्ट्स आहे तशी अत्यंत महत्त्वाची ती देशभक्ती आणि आर्मी नेव्ही एअरफोर्स या ज्या डिफेन्स सर्व्हिसेसबद्दल आपण बोलत असतो आणि ती पण इच्छा कधीतरी मनात असते की महिला पोलीस ज्या आहेत किंवा आर्मीमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत खरोखरच त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करतो. तुमच्या या डॉक्युमेंटरीमध्ये ते पण एक तुमचं खरं कॅरेक्टर आहे की जिथे आर्मीबद्दल तुम्ही बोललेले आहेत. सांगा ना आमच्या सगळ्या श्रोत्यांना.
2: मी आर्मीबद्दल बोलली आहे कारण माझं स्वप्न होतं आर्मीमध्ये प्रवेश घ्यायचं कारण माझे वडील स्वतः मिलिटरी मॅन होते आणि त्यांचं एक स्वप्न होतं की माझ्या मुलीने आर्मीमध्ये जावं पण ते पूर्ण नाही झालं. तेव्हाच्या परंपरा अशा होत्या की मुलींनी आर्मीमध्ये सिलेक्ट होऊ नये, त्याच्यावेळी घरातून मला ते नकारलं गेलं आणि ते माझं स्वप्न तिथेच राहिलं आणि ते स्वप्न माझं अधूरच राहिलंय आतापर्यंत. पण माझ्या वडिलांनी एक केलं होतं की मला आर्मीत नाही भरती केलं पण मला कराटेमध्ये घातलं होतं त्यावेळेला आणि माझ्या कराटे क्लासमध्ये फर्स्ट महिला मुलगी म्हणून कराटे मी गेली होती खेळायला आणि आम्हाला ते कराटेचं शिक्षण मुलगी पहिली मुलगी आली कराटे खेळायला म्हणून फ्रीमध्ये दिलं होतं आणि माझं कराटेचं शिक्षण मी पूर्ण केलं होतं. आणि आत्ता जेव्हा ही फिल्म मेकिंगची प्रोसेस चालू झाली होती तेव्हा फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये जेव्हा असं आलं होतं की तुमचा पास्ट आणि तुमची स्वप्न काय आहेत ती सांगा, तेव्हा हे आम्हाला सगळं आठवलं की आमची ही स्वप्न होती आणि ती जे आम्ही विसरून गेलो होतो. भले आम्ही आर्मीचं स्वप्न नाही पूर्ण करू शकले पण मी ह्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे आणि मला खेळ हा खूप आवडतो आणि पहिल्यापासून मी खेळाडू पण असल्यामुळे मला कबड्डी खेळायचा चान्स भेटला आणि तो मला ह्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेसमध्ये दाखवताही आला आणि आम्ही आज सतत गेली 4 वर्ष कबड्डीच्या ह्याच्यामध्ये टुर्नामेंटमध्ये भाग घेतोय आणि आम्ही जिंकतोय सुद्धा, याचा अभिमान आहे.
1: तुम्ही खेळाचा मुद्दा आता सांगितलात कबड्डीचा आणि तुमच्या एक डॉक्युमेंटरी मधला खूप महत्वाचा प्रसंग आहे त्याच्यात की तुम्हाला खेळासाठी ग्राउंड हवंय पण तेच दिलं जात नाहीये आणि धार्मिक कार्यासाठी ते फ्री देतात असं कळल्यानंतर तुमचा जो डायलॉग आहे तो डायलॉग मला ऐकायचा आहे कारण तो एकदम ठामपणे मला वाटलंच की असं घडलं असणार तुमच्या बाबतीत, तर तो डायलॉग आपल्या श्रोत्यांकरता ऐकवा ना.
0: त्या पिक्चरमध्ये असा डायलॉग आहे, आम्ही महानगरपालिकेची एनओसी मिळाली पण फायर ब्रिगेडची एनओसी भेटत नव्हती. त्यावेळी समोरच्या ऑफिसरांशी जेव्हा मी बोलत होते की आम्हाला एनओसी पाहिजे, तुले एनओसी मिळेल पण तुम्हाला फायर ब्रिगेडला पैसे पे करावे लागतील. तर मी म्हटलं पैसे का पे करायला लागतात आहे, कारण की महानगरपालिकेला आम्ही ऑलरेडी पे करतोय तर तुम्हाला वेगळं घातात. त्यांनी असं सांगितलं की आम्ही धार्मिक कार्यक्रम असल्या ना तर पैसे घेत नाही, आम्ही मैदानामध्ये जर तुम्ही खेळणार असाल तर तुम्ही पैसे तुम्हाला चार्ज करावे लागतील. तर मी समोरून असं म्हटलं ठीक आहे, मग आम्ही पहिले सत्यनारायणची पूजा घालतो त्याच्यानंतर तिथे कबड्डी खेळतो तर तुम्हाला चालेल का. तर तो तिथून जरा हडबडला माणूस आणि त्यांनी सांगितलं की नाही एक काम करा तुम्ही सिनियरशी बोला आणि सिनियरशी बोलल्यानंतर तो मैदान आम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध झाला.
1: वा वा वा, म्हणजे खरोखर आपण म्हणतो इफ देअर इज अ विल देअर इज द वे, की इच्छा असेल तर मार्ग निघतो आणि तो डायलॉग सुद्धा तुम्ही ज्या प्रकारे जोश मध्ये घेतलेला आहे की मला कळलं की असं घडलं असणार तुमच्या आणि तेच आहे की मुळात कुठेही तो अभिनय वाटत नव्हता तर ते रिअल स्टोरी तुमची खरी स्टोरीच तुम्ही मांडलेली आहे. आता त्यात दुबईचा प्रसंग आहे, प्रत्येक महिलेची स्टोरी आहे, तसं दुबईला तुमच्यातलं त्याच्यात तो प्रसंग कोणावरती चित्रित झालाय म्हणजे मला माहिती आहे पण आपल्या श्रोत्यांसाठी. दुबई गए थे आप?
3: मैं रियाना. जैसे आपने सवाल किया कि दुबई गए थे या नहीं गए थे, वो रियल है. मैं दुबई जाके रिटर्न आई हूँ, 3 महीना वहाँ पे मैं रह के, क्योंकि मेरा काम था, मैं अपना बेबी केयर का काम करती हूँ तो उसके लिए मैं 3 महीने के लिए वीजे पे दुबई गई की दुबई जाके वहाँ से रिटर्न आई हूँ.
1: पण ती स्टोरी आपण मांडावी असं का वाटलं?
0: ती त्यावेळी घडतच होती, शूटिंगच्या दौरानच ती गेली होती.
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे ती त्याच्यात कॅच झाली.
1: मुळात तसं तुम्ही म्हणाल की 72 तासांचं फुटेज आहे आणि 72 मिनिटांची फिल्म आहे आणि बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागल्या, तर त्यामध्ये मग असं कधी

0: अरे मी जास्त दिसायला पाहिजे ह्याच्यात किंवा ही जास्त दिसायला पाहिजे असं आलं कधी?
1: हा सर, माझं नाव शीतल आहे. आपण नेहमीच म्हणतो ना की बायका बायकांची नेहमीच भांडणं होतात, पण असं नसतं सर. एकच कलेक्टिव्ह काम आलं किंवा एकमेकीला समजून घेतलं तर निश्चितच ते काम परिपूर्ण एकदम सुंदर पद्धतीने होऊ शकतं. आमच्यात पण निगोशिएट आले किंवा आमच्यात पण काही महिला बोलल्या, आमच्या मैत्रिणी बोलल्या की माझं हे दिसलं पाहिजे. पण आपण हे सगळं करत असताना, जसं आता माझे कविता मैत्रिणी आहे, शिल्पी दिदी आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही हे मीपणावरून आम्हीपणावर आलो.
0: yes.
1: तर हीच प्रोसेस आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही हे सगळं केलेलं आहे. त्याच्यामुळे सॅक्रिफाईज मी म्हणून म्हणणार नाही ह्याला, कारण आम्हाला सर्वांना दिसायचं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आम्ही सर्वांचं एकमत केलं आणि हे सगळं सादरीकरण केलं.
0: पण जेव्हा पडद्यावरती पहिल्यांदा बघितलं तुम्ही स्वतःला आणि त्यात जो तुमचा बाईक राईडचा सीन आहे किंवा ट्रॅव्हलिंगचा सीन आहे, तर त्यावेळेला कसं वाटलं स्वतःला असं पडद्यावर बघताना? म्हणजे घरी रील करणं वेगळी गोष्ट आहे आणि मोठ्या पडद्यावरती स्वतःला बघणं ही वेगळी गोष्ट आहे. रिॲक्शन काय होती पहिल्या वेळेला? अरे आपण दिसतोय असं जे असतं.
2: हा, मी सांगू इच्छिते ती रिॲक्शन, कारण माझी ह्या सर्वांपेक्षा खूपच वेगळी होती.
0: चटपटीत वैशाली
2: खूपच वेगळी होती. जेव्हा मोबाईलमध्ये जेव्हा शूट होत होतं तेव्हा मला मस्त वाटत होतं, पण जेव्हा मी पहिल्यांदा पडद्यावर मी स्वतःला बघत होती तर मी कशानेही माझा चेहरा झाकून घेत होती, कारण मला नव्हतं बघायचं ते पडद्यावरचं. ते त्याच्यासाठी मी स्वतःला झाकून घ्यायची, मग सगळ्यांचं लक्ष माझ्यावरतीच असायचं. ही अशी का करते, ही स्वतःला पडद्यावर बघताना का स्वतःचा चेहरा झाकते वगैरे. तर तो एक माझा अनुभव होता. नंतर मी बोललो आता हे आयुष्यभर असंच मी ह्या पडद्यावर दिसणारच आहे, त्याच्यामुळे मी माझा चेहरा झाकायचं बंद करून टाकलं.
0: तुमच्या कुटुंबियांची रिएक्शन काय होती हे सगळं बघितल्यानंतर?
2: हा, माझ्या कुटुंबामध्ये त्यावेळेला माझे सासरचे लोक येऊ शकले नाही, कारण माझ्या सासूचं ऑपरेशन होतं. पण माझे माहेरचे लोक आले होते माझ्या हा फिल्म बघण्यासाठी. माझी बहीण, माझी आई आली होती. ज्या वेळेला त्यांनी मला पडद्यावर पाहिलं तर माझ्या आईला माहिती नाही काय झालं, पण जेव्हा आम्ही सगळे रिगलच्या बाहेर येऊन भेटलो ना, तेव्हा माझ्या आईनी पहिल्यांदा मला म्हणजे असं कडकडून मिठी घातली आणि रडायला लागली की तिला काहीतरी जाणवलं असेल की माझ्या पोरीमध्ये काहीतरी टॅलेंट आहे. तिला म्हणजे जसं माझं लग्न झालं ना तसं ती मला बोलली, पण मी तुझं लग्न करून चुकी तरी नाही केली ना, असं तिला म्हणजे त्यावेळेला जाणवलं होतं आणि ती मला बोलली पण होती.
0: बर बर.
3: जैसे आपने बोला कि रीगल थिएटर में, तो मेरी फैमिली भी पूरी आई हुई थी. मेरे ससुर, मेरी ननंद, मेरे हस्बैंड, और उसमें फिल्म में मेरा डांस भी है.
0: देखा जो वो, एक वो देखा मैंने आपको. हाँ, डांस की मतलब आपको, यू आर फॉन्ड ऑफ डांसिंग.
3: यस, मुझे डांस का बहुत शौक है, मैं डांस करती भी हूँ. तो जैसे फिल्म में मैंने मेरा डांस रखा है, तो जब डांस रखने का वो था तो मेरे को थोड़ा हिचकिचाहट थी. मैं कभी बोलती थी रखना है, कभी नहीं रखना है डांस. तो कहीं ना कहीं एक डर था, क्योंकि मेरे हस्बैंड को ये चीज़ें पसंद नहीं थी. तो वो क्या बोले थे, फिल्म बनाना मगर उसमें नाम नहीं आना चाहिए, फेस नहीं आना चाहिए, ऐसा था. मगर जब मैंने मेरे को स्क्रीन पे देखती थी खुद को, मुझे बहुत अच्छा लगता था. तो वो चीज़ें मेरे को बहुत खूब सुंदर लगती थी. मैंने बोली मेरा डांस डाल दो. जब रीगल में मेरे हस्बैंड ने डांस मेरा, जब मेरा शूट आया और वहाँ पे जब मैंने डांस शुरू किया तो बाजू में एक अंकल बैठे थे, उन्होंने उनसे पूछा तो वो बोले मेरी वाइफ है.
0: ओ.
3: और उन्होंने इतनी सीटी और इतनी तालियां बजा के सबको बोलते ये मेरी वाइफ है, ये मेरी वाइफ है. तो वो चीज़ें जो मेरे दिल में डर था ना, वो पूरी तरह खत्म हो गई. और देख के मुझे बहुत अच्छा लगा. और मेरे घर से मेरी बड़े भाई लोग आए थे, वो लोग ने भी देखा. इसका शौक था, इसको डांस करना था. तो वो चीजें मेरे भाई ने, हम लोग जैसे वो मेरी बहन ने अंजू, हम लोग बहनों को गले लगाया.
0: वाह.
3: वो चीजें हम लोग को बहुत अच्छी लगी थी कि हमारे घर वाले लोग को भी बहुत प्राउड फील हो रहा था कि नहीं, इन्होंने कुछ तो किया.

0: 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवर आता संवाद सुरू आहे, गप्पा सुरू आहे मस्त महिला मंडळींसोबत. खरोखरच एक चांगला प्रोजेक्ट आपल्या समोर आलाय मस्त महिला मंडळी. आणखीन एक पॉझिटिव्ह गोष्ट तुमच्या या फिल्म बद्दल डॉक्युमेंटरी बद्दल बोलायची झाली तर तुम्ही म्हटलंय की आम्हाला रडणाऱ्या स्त्रिया दाखवायच्या नाहीयेत. कारण सध्याच्या काळात जर तुम्ही मालिका विश्व बघितलात तर 90% ठिकाणी, जे मला कायम खटकतं की 90% ठिकाणी स्त्रिया रडतच असतात, त्यांच्या आयुष्यात सुख कधी आलेलंच नसतं. आणि मला प्रश्न पडतो की एवढ्या ज्या खलनायिका आहेत मालिका विश्वातल्या तर त्या एकमेकींना छळत असतात, तर स्त्रिया कधी एवढ्या छळतात का, हा प्रश्न मला मालिका बघताना स्वतःला पण पडतो. पण तुमच्या या डॉक्युमेंटरीमध्ये तुम्ही सांगितलं की रडणाऱ्या स्त्रियांची गोष्ट दाखवायचं नाही, पॉझिटिव्ह दाखवायचं आहे काहीतरी. तर ती पॉझिटिव्हिटी कशी आली, म्हणजे ती जी रिअल लाईफ स्टोरी की तुम्ही आनंदी आहात, तुम्ही बाईक राईडला जाताय, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, तुम्ही तो जो डान्स केलेला आहे किंवा तुमच्यातल्या काहींनी गाणं म्हटलेलं आहे, तर ती जी पॉझिटिव्हिटी आली ती कोणत्या व्यक्तिरेखेतनं आली, कारण ते रिअल आहे, ते खरं आहे.
1: हम लोग की जब मूवी बन रही थी तो मतलब महिला मंडल की तरफ से मूवी थी, तो मेरा ये था कि मतलब महिला मंडली बोले किसी को, मतलब बोले महिला मंडली मूवी बना रही है तो सबके दिमाग में एक ही आता था, महिला मंडल मतलब बना रही है मतलब कुछ रोना धोना होगा, कुछ दुख भरी कहानी होगी, पीछे वो कुछ अजीब से सॉन्ग बज रहे होंगे रोने धोने वाले. मतलब मैंने तो पहले ही आवाज उठाया था उधर जब चल रहा था कि मुझे वो वाला, भले हम लोग बस्ती में रहते हैं, गरीब हैं या कम कमाते हैं, चौल में रहते हैं, मगर हम लोग खुश रहते हैं. हम लोग का ये नहीं है कि मतलब गरीब है तो खुश नहीं रह सकते, मतलब ये थॉट तोड़ना था लोगों का, जो माइंड है ये निकालना था कि पैसे से ही खुशी आती है या कुछ मतलब होने से ही खुशी आती है. खुश रहना चाहे तो हम लोग कैसे किचन में भी डांस करके खुश रह सकते हैं, जरूरी नहीं है BMW हो तो ही उसमें खुश रह सकते हैं, बाइक पे भी खुशी मना सकते. जैसे अभी थिंकिंग है कि मतलब मेरी थिंकिंग थी कि मतलब कोई तो हो बारिश में, मैं जाऊं घूमूं, तो मतलब फ्रेंड लोग के साथ भी हम खुशी मना सकते हैं. तो वो जो महिलाओं की सोच है ना वो मुझे बदलनी थी कि मतलब खत्म नहीं होती लाइफ कभी.
2: आणि नाजमीनला थोडस जोडून मी सांगू शकते सर, म्हणजे तुम्ही जसं बोलला की पॉवर कुठून येते, पॉवर तर ऍक्च्युली महिलांमध्ये असते पण थोडस पुश करण्यासाठी कोणतरी लागतं, पाठी
0: मोटिवेटर लागतो.
2: तर म्हणजे आमच्या बाबतीत सगळ्यांचे म्हणलं तरी कोरो असा एक व्यासपीठ आहे जिथं महिला सुरक्षित आहे असं मला सुरुवातीपासूनच याची जाणीव झाली होती, आणि त्यामुळे मी नक्कीच कोरोचं मनापासून आभार मानेन. आणि म्हणजे आपण किती हुशार असलो काही असलो फॅमिलीचा पण सपोर्ट लागतो, किती दुःख असलं संकट, प्रत्येक व्यक्तीला सुखदुःख आहे, असं जगात कोणी नाही की त्याला
0: बरोबर
2: सगळं सुखच आहे दुःख नाही आहे. मग त्यावेळेस आपल्याला पॉवर असली तरी आपलं डोकं चालत नाही सर, पण ज्यावेळेस आपल्याला पुश करणार कोणतरी आपल्याला भेटतं, तसं कोरोमधल्या सर्वच टीम आहेत. आणि मेन म्हणजे शिल्पी दिदी, सुप्रियाताई, ह्या दोघींनी आम्हाला इतकं जे हे सपोर्ट केलेलं आहे की तो आम्ही कधीच विसरू शकत नाही, आणि कोरो टीमने सुद्धा. त्यामुळे आज इथे आम्ही तुमच्या समोर स्वाभिमान उभे राहू.
0: नक्कीच नक्कीच. तर महिला सुरक्षितता हा मुद्दा तुम्ही घेतला जाता, त्याला जोडून विचारावं असं वाटतं की तुमचा एवढा सगळ्या

0: ग्रुप आहे, तुम्ही छान कार्य करतायत, पण तरीसुद्धा जेव्हा आज आपण समाजातले काही महिलांच्या बाबतीतले इन्सिडन्सेस बघतो की या काळात सुद्धा असं का होतंय, तर त्यावेळेला एक स्त्री म्हणून तुम्हाला काय वाटतं, म्हणजे असं का घडतंय, सध्याचे वाईट इन्सिडन्स घडतायत महिलांच्या बाबतीत का घडत असतील, आणि एक महिला या नात्याने तुम्ही काय सांगाल, कारण फिल्म हे एक माध्यम आहे की जिथे तुम्ही तुमची कहाणी आमच्या समोर आणलीत, तुम्हाला जे काय वाटतंय त्या घटनांबद्दल म्हणा, कोणी बोललं तरी चालेल.
1: महिला सुरक्षितता सर तुम्ही विचारलं मला, तसं मी प्रत्येक महिलेला प्रत्येक मुलींना सांगू इच्छिते की सुरक्षितता जेव्हा आपण ठरवून आम्ही सुरक्षित आहे, मला वाटतं हे वाक्य खूप स्ट्रॉंग आहे आपल्या सर्वांसाठी. म्हणजे माझ्या मते तरी मी अनुभवते आणि माझा एक्सपिरियन्स आहे की मला इथे काही त्रास होणार नाही, कारण मी आरोग्य सेविका आहे, मी वस्ती वस्तीमध्ये फिरते, आपल्या बऱ्याच महिला आहेत की त्या वस्तीला काम करतायत, ऑफिसमध्ये काम करतायत, पण जेव्हा आपण स्वतःला फील करू ना की मी इथे सेफ आहे, तर आपण मे बी आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. आणि जे इन्सिडन्ट्स होत आहेत तुम्ही म्हणतायत ना, त्यामागे वेगवेगळी कारणंही असू शकतात, त्याच्यामध्ये आपण पण असू शकतो आणि इतर समाज पण असू शकतो, पण हे सगळं न करता आपण सक्षम किती होऊ शकतो आणि स्वतःला तयार किती करू शकतो हे सर्वांनी शिकलं पाहिजे. आणि खरंच आपण मग सेफ राहू, ती जिथे जाऊ आपण ती प्लेस आपल्यासाठी सेफ राहील ह्याचा विचार केला तर मे बी आपण सेफ राहू शकतो.
0: बरोबर. आणखीन एक प्रश्न तुमच्या या सिनेमात डॉक्युमेंटरीत मांडला गेला, कुटुंब नियोजन, ज्याच्यामध्ये तो निरोध आणि या संदर्भात भाष्य केलेलं आहे, आणि कसं होतं की अजून एक 20 वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती, तेव्हा या संदर्भात कोणी सेक्स एज्युकेशन असेल किंवा या संदर्भात असेल कोणी बोलत नव्हतं उघडपणे, पण आज आरोग्य सेविका म्हणून तुम्ही काम करताय किंवा मुळात फॅमिली प्लॅनिंग, कुटुंब नियोजन या संदर्भातला अवेअरनेस क्रिएट करणं, तर यासाठी तुमचा अनुभव काय आहे?
1: थँक्यू सर, तुम्ही हा प्रश्न मला ओपनली विचारल्याबद्दल, आणि मलाही तो सांगायचाच होता, तर आज ती सांगण्याची संधी मला मिळाली आहे. कसं आहे, सेक्सबद्दल आपण ओपनली कोणच कोणाशी बोलत नाही, पण आमचं जे कार्य आहे ना, आम्ही प्रत्येकाला ह्या गोष्टीवर शेअरिंग करतो आणि लोकही आमच्याशी बोलतात, त्याच्यामुळे फॅमिली प्लॅनिंग ह्या विषयावर आमचं प्रोजेक्टवर कामच असतं. मुलांचं लसीकरण, लहान बाळांचं, मग ते जन्म, मग एक मूल झाल्यानंतर तुम्ही 3 ते 4 वर्षाचं गॅप ठेवा, त्यासाठी काय काय आपल्याकडे प्रिकॉशन म्हणून आपल्याकडे वस्तू आहेत त्या त्यांना सांगणं, तर बऱ्याचदा ह्या गोष्टी ओपनली नाही होतात. मी पण वस्तीमध्ये जेव्हा जाते ना तेव्हा प्रत्येक महिला हे बोलत नाही ओपनली, मग दीदी घर में आओ, मग ताई तुम्हाला मला काहीतरी बोलायचंय, अशा पद्धतीने आमचं कन्व्हर्सेशन होतं आणि त्या पद्धतीने मला सांगायला लागतं की आपण मासिक पाळीबद्दल पण ओपनली जास्त नाही बोलत, पण या सगळ्या गोष्टी ओपनली बोलल्या पाहिजेत, ह्या सगळ्या सेक्सबद्दल पण गोष्टी किंवा प्रिकॉशन काय असतं ह्याबद्दल पण आपण ओपनली बोललं पाहिजे एकमेकींना, असं मला वाटतं.
2: मैं उनसे ही जोडकर एक बोलती हूँ की जैसे की अभी भी मतलब पुरुषों की हो या लड़कों की हो या औरतों की हो, सभी की मानसिकता मतलब जो अभी बनी है कि मतलब महिलाओं को सिर्फ घर में ही रहना चाहिए और पुरुष जो है वो बाहर जाके काम करें, ये जो हमारी सोच है ना इसको बदलने का काम हम करते. लेकिन जब महिलाएं अकेली हो या फिर मतलब वो सिंगल वुमेन होकर भी जो इस तरीके से काम करें अपनी बस्ती के लिए, खुद के लिए, मेन मतलब समाज बदलने का काम तो हर कोई करता है, लेकिन जब खुद को बदल कर हम जब बाहर की जब सोच बदलने जाते हैं तो उसमें बहुत सारी चीज़ें मतलब चैलेंजेस भी बहुत आते हैं, जैसे नाज़मीन ने भी फिल्म में बोला है, बाकी लोगों ने भी जोड़ा है, तो उसी तरीके से मैं किस तरीके से बाहर आई हूँ उसी तरीके से बाकी जो औरतें हैं वो किस तरीके से बाहर आए, और उनको सपोर्ट की ज़रूरत बहुत होती है क्योंकि हमें भी किसी ने सपोर्ट किया तभी हम लोग बाहर आए, तो उसी तरीके से उनको जब सपोर्ट मिलता है तो वो कैसे खुद के पैर पर रह सके, खुद का सपना पूरा कर सके, खुद की जो इतने सारे केसेस उनके ऊपर मतलब डोमेस्टिक वायलेंस जो होते हैं उसको किस तरीके से वो हैंडल कर सके, तो ये जो सोच है ना इसको बदलने का काम करो कर, मतलब ये पिक्चर में भी उसी एक तरीके से हम लोगों ने बोला है उसमें.
0: मुळात कसं आहे बघा की 8 मार्चला आपण जागतिक महिला दिवस साजरा करतो आणि त्यानिमित्ताने स्त्रियांच्या प्रश्नांवर भाष्य होतं, पण त्या संदर्भात जसं आता आज आपण म्हणतो की स्त्री पुरुष समानता, जेंडर इक्वॅलिटी हे बोलतो, पण प्रत्यक्ष समाजात ते दिसतंय का तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं की जेंडर इक्वॅलिटी आहे आता सध्याच्या काळात?
3: आहे, म्हणजे एवढं तर अजून परिवर्तन होत चाललेलं आहे पण थोडंफार आता बदलत चालले हे आम्हाला दिसतंय. ते आता
4: मी थोडं बोलेल.
0: हो,
4: कविता घुगे. माझं थोडं त्या फिल्म मध्ये तुम्ही बघितलं संविधान आहे, तर मला असं वाटतं संविधानामुळे पण देश आपला खूप पुढे आहे. तर मग 4 भिंतीच्या आतमध्ये महिला होत्या, पण आता 4 भिंतीच्या बाहेर आहेत आणि पूर्ण जग पुढे जाते ते संविधानामुळे आहे. तर मला असं वाटतं महिला आजकाल भरपूर काही करू शकतात. तर अशा महिला आहेत आज पण की घराच्या बाहेर निघायला नाही मागत, तशी मीही होते. तर मी विचार करायची घराचा, माझ्या मुलांचा, पण आता मी ते विचार नाही करत, आता मी स्वतःचा विचार करते.
0: बर,
4: कारण की आता आपल्याला संविधानामुळे परत सगळ्या आपल्या ह्या फ्रेंड्स आहेत माझ्या ह्यांच्यामुळे पुढे जगण्याचा पुढे जाण्याचा

0: मार्ग आपल्याला समजतोय ते पहिलं काही जास्त कळत नव्हतं, पण बाबांनी आपल्याला एवढं सगळं दिलंय ना तर त्याचा आपण सर्व अभिमान करून सगळेजण पुढे आहोत, तर मला त्याचा खूप अभिमान वाटतो.
1: तुमच्या मुलांकडनं कसा प्रतिसाद मिळाला तुमची फिल्म बघितल्यानंतर?
0: माझे मुलं तर म्हणतात मम्मी जशी तू पिक्चर मध्ये आहे ना सेम घरी तशीच आहे. आणि परत माझ्या घरचे म्हणजे मला चांगले आहेत. आता तुम्ही ऐकलंस की रिगल मध्ये आमची स्क्रीनिंग होती, तर तेव्हा माझी सासू तर गावावर जायचं थांबल्या आणि माझ्या स्क्रीनिंग साठी गावी फोन करून सर्वांना सांगत होत्या की माझ्या ना सुनीची पिक्चर आहे या बघायला. तर खूप प्राऊड फील होत होतं आणि आताही होतं, कारण की आताही मला कुठे जायचं असेल ना तर ते माझ्यासाठी कुठे नाही जायचं, मी थांबते तू जा
1: असं करून ऍडजस्टमेंट कर.
0: हा हा मला खूप बरं वाटतं
1: हा बदल झाला. मुळात रेडिओ हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे आणि आकाशवाणीनी आता शताब्दी वर्षात पदार्पण केलंय, 100व्या वर्षात पदार्पण. आणि आज आपण एका वेगळ्या विषयावर इथे चर्चा केली. तुमच्या आयुष्यात आकाशवाणीचं रेडिओचं स्थान काय आहे, तुम्हाला रेडिओबद्दल काय वाटतं की आज तुम्ही इथे आलायत स्टुडिओमध्ये आपण गप्पा मारतोय, काय एक्झॅक्टली भावना आहेत मनामध्ये? घरामध्ये रेडिओ आहे, ऐकला जातोय, पूर्वी ऐकला जात होता.
2: रेडिओ FM पे मैं बोलना चाहूंगी, मुझे गाना सुनने का बहुत शौक था. जैसे मेरे घर में मुझे रेडिओ FM बहुत पसंद था, शुरू से ही पसंद है. और मैंने मेरा रेडियो टूटने के बावजूद भी मैं वो रेडियो FM चलाती थी.
1: क्या बात है.
2: हाँ
1: वाह.
2: और वो मैं मेरे पास ही लेके रखती थी, कोई हाथ नहीं लगाने का, क्योंकि वो टूट चुका था. वो मेरी बहन भी बता सकती है कि वो मैं किसी को नहीं दूंगी.
1: रेडियो इज लाइफ पार्टनर. क्या बात है, क्या बात. तुम्ही
3: आणि मला एक सांगावंस वाटेल, रेडिओचं पण मला खूप गाण्याचं खूप आवड होती. तर आमच्या फॅमिलीमध्ये माहेरच्या माझ्या भावाला आणि मला गाण्याचं खूप वेड, मग त्यांनी मिलिटरीतून एवढा मोठा रेडिओ आणला होता. मग तो नेहमी असा गाणी मोठ्याने आवाज, मग मला त्याची हळूहळू सवय लागली. मग मी पण त्यांनी बंद केला तर मी जाऊन लावायची आणि एवढ्या मोठ्या आवाजात गाणी ऐकत ऐकत काम करायचं. आणि हेच मला लहानपणापासून अशी जी आवड लागली ती लहानपणापासून गाण्याची आवड खूपच, आवाज मोठा करून रेडिओ ऐकायचा.
4: सर मला पण एक बोलायचं आहे, मी पण लग्नाच्या अगोदर रेडिओ ऐकत होती आणि म्हणजे असं पहिलं 94-96 रेडिओज होते, त्यावेळी टीव्ही फोन वगैरे हे नव्हतं,
1: त्यावेळेला एवढ्या खासगी वाहिन्या किंवा बाकी करमणुकीची साधन नव्हती.
4: हा साधन नव्हती, मग ते रेडिओ एकच हे होतं की असं ते मी अभ्यास करता करता असं ते पण चालू असायचं. ती माझी आई मला खूप आवडायची की परीक्षा आहे रेडिओ बंद कर, पण मी ते बंद नाही करायची, तो रेडिओ चालू ठेवून मी अभ्यास करत होती. आणि आता बघा एक सिरियल येते मी संसार माझा मांडीते म्हणून, त्यामध्ये ती जी लेडीज आहे ना तिला आरजे होण्याचं स्वप्न आहे तिचं.
1: बरोबर.
4: मग मी ती सिरियल न चुकता बघते की ती संसारात गुंतून सुद्धा ती म्हणजे तिला खूप त्रास होतो हे सहन करून पण ती स्वप्न बघते की मी आरजे होणार.
1: म्हणजे बघा आपलं आकाशवाणीचं माध्यम खासगी वाहिन्यांपर्यंत पण पोहोचलेलं आहे.
4: हा मी ती सिरियल काही अजिबात चुकवत नाही, ती नेहमी बघते की ती खूप संघर्ष करते की मला त्या स्टेशन पर्यंत जायचंच आहे आणि आरजे व्हायचंच आहे.
5: मुझे इनसे ही एक जोडकर बोलना है की रेडिओ FM मतलब अपना रिश्ता कैसा है, तो मतलब मुझे ऐसा लगता है की अपनी दिल की बात जो भी बोलना है वो पूरी दुनिया तक पहुंचेगी. तो ये मेरा पहले से है कि अगर घर में जैसे उसने कहा रेहाना ने कि रेडियो टूट गया था उसका, तो हम लोग क्या करते थे कि मतलब वो एंटीना जो होता था कि उसको नेटवर्क पकड़ाने के लिए, तो घर में जो पतेली का ढक्कन होता था उसमें खिल्ले से पूरा टोक कर और फिर उसको ऐसा ज्वाइन करके हम लोग छपरे के ऊपर ऐसा छत था उसके ऊपर खड़े होकर ऐसे ऐसे करके हम पूरा उसको नेटवर्क पकड़ाने के लिए हम लोग कहते कि वो आवाज मतलब इसको डांस करना रहता था, तो अगर वो उसको नहीं मिलेगा तो वो हम लोग को खैर नहीं, फिर मतलब घर में कुछ काम भी नहीं करेगी, इसकी वजह से उसको करने के लिए हम वो करके देते कि तू डांस कर करके गाना बजेगा तू नाच. तो वो एक और एक अपनी दिल की बात सारी दुनिया तक पहुंचे ये मुझे बहुत पसंद है.
1: खरं आणि आमच्याकडे FM रेनबो आणि FM गोल्ड वाहिन्या ज्या आहेत, FM रेनबो याची जी सिग्नेचर ट्यून आणि टॅगलाईन जे आपण म्हणतो त्यामध्ये दिल से दिल तक असं आहे आणि FM गोल्डचं आहे खरा सोना.
5: यस.

0: 100.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवर आता संवाद सुरू आहे, गप्पा सुरू आहे मस्त महिला मंडळींसोबत. आता अगदी सांगतेकडे आपण येतोय. का प्रोजेक्ट बन चुका, प्रोजेक्ट रिलीज हो गया, आता पुढे काय जबाबदारी वाढली आहे, कारण आता नवीन काय घेऊन येणार आहात, किंवा हे हाई फिल्म जी आहे मस्त महिला मंडळी ती लोकांपर्यंत कशी पोहोचवणार आहात?
1: मला वाटतं ही प्रोसेस आहे.
0: प्रोसेस
1: आणि आम्ही म्हणतो की ह्याची सुरुवात झाली आहे. म्हणजे काय असतं ना की फिल्म बने बने पर्यंत असं वाटतं की ती बनली की काम संपलं की काय, पण आता आम्हाला जाणवतं आता खरं काम सुरू झालंय ना, आता फिल्म बनलीये. आणि त्या फिल्म मागचा जो उद्देश आहे, स्वतःची कहाणी स्वतः सांगणं, मी काही करू शकते, मला हवं तसं जगू शकते, हे जे सगळं आहे ना हे लोकांपर्यंत घेऊन जाणं ही नवीन सुरुवात आहे असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या जणींनी फक्त फिल्म बनवणं हे शिकणं एवढंच नाहीये, आता पुढचा टप्पा आपण कलेक्टिवली ही फिल्म कोणाकोणापर्यंत घेऊन जाऊ शकतो, कशी घेऊन जाऊ शकतो हे सुद्धा शिकण्याचा भाग आहे. त्यामुळे मला वाटतं की पुढची पायरी खूप एक्साइटिंग आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण फिल्म ही कशी घेऊन जाऊ शकतो. आणि आज FM गोल्डच्या माध्यमातून खर तर आम्ही हे आवाहन करू की आम्ही महाराष्ट्रभर आणि म्हणजे भारतभर या स्क्रीनिंगची वाट पाहतोय, तर आम्हाला नक्की बोलवा. आम्हाला आवडेल ही फिल्म 5 जण असू दे, 10 जण असू दे, किंवा 100 जण असू दे, किंवा 1000 जण असू दे, पण मुळात फिल्म ही संवादाचं एक माध्यम आहे, गोष्ट सांगण्याचं एक माध्यम आहे, ते आम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन यायचंय, त्याच्यासाठी आम्हाला नक्की मदत करा.
0: नक्कीच. आणि आज तुम्ही इथे आलेला आहात आणि मस्त महिला मंडळीची मस्त मुलाखत, मस्त गप्पा म्हणूया, तर आपला संवादही चांगला झालाय. तर तुम्हाला आता या क्षणी काय फील होत आहे की तुमच्या गप्पांमध्ये एक तास कधी गेला मला सुद्धा कळलेलं नाहीये, तर कसं वाटलं तुम्हाला माझ्याशी बोलताना, तुम्हाला कसं वाटलं?
2: खूप छान
3: छान,
0: पता ही नाही चला, पता नहीं
3: अभी लग रहा और कुछ बाकी
1: है. या सगळ्या संवादामध्ये एक गोष्ट ऍड अशी करायची होती की मगाशी शिल्पीने सुरुवात करताना पण ती म्हणाली ऑथरशिपची गोष्ट, कारण नेहमी संस्था फिल्म बनवतात तर त्याची त्याचा जो नेहमी फिल्मचा कॉपीराईट हे कोण फिल्म प्रोड्यूस करतं ह्यांच्याकडे राहतं. आणि मुख्यतः डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये संस्थांनी फिल्म बनवली की त्याचं कॉपीराईट संस्थांकडे राहतं. पण तुम्ही मग आजपासून ऐकताय की फिल्म कशावर बनवायची, कोण दिसणार, कोण नाही दिसणार, काय एडिट होणार, काय कापलं जाणार, काय ठेवलं जाणार, हे सगळं सगळ्यांनी मिळून ठरवलं. तसंच ह्या फिल्मचं कॉपीराईट म्हणजे हक्क कोणाचं आहे या फिल्मवर, तर ह्या सगळ्यांचं आहे. त्यामुळे ह्याचं कॉपीराईट जे इक्वल शेअर झालंय सगळ्या डिरेक्टर आणि कोरो सोबत, तर मला वाटतं हा ही एक नवीन प्रोसेस आहे येणाऱ्या सगळ्या फिल्म मेकर्ससाठी की तुम्ही अशा पद्धतीने कोलॅबरेट करणार असाल तर फक्त इक्वल आहे हे बोलून नाही चालणार. इक्वल असणं हे कागदावरती पण असायला पाहिजे आणि खऱ्या आयुष्यात पण असलं पाहिजे, नाहीतर इक्वल हे फक्त बोलण्यापुरतं राहील. तर ते ऍक्च्युअल कसं करता येईल असा एक प्रयत्न या सगळ्यामध्ये झालाय आणि म्हणूनही हे थोडंसं महत्वाचं वाटतं.
0: आणि जाता आता एक शेवटचा प्रश्न जो मगाशी विचारायचा राहून गेला की मस्त महिला मंडळी असं नाहीये तर मस्त महिला मंडळी असं आहे, तर हे नाव कसं तुम्हाला सुचलंय? आणि मंडळीच्या ऐवजी तुम्ही मंडळी अळच्या जागी ल का घेतलंय?
4: मैं इसके बारे में कुछ बोलना चाहूंगी. इस फिल्म में जब 11 डायरेक्टर्स हैं तो कोई भी डिसीजन आराम से नहीं हुआ है. 72 घंटे से हम 72 मिनट पे कैसे आए, उसमें बहुत नेगोशिएशंस थी, बहुत लड़ाइयाँ थी, बहुत ईगो को हमने क्रश करने की कोशिश की है. और फिल्म का नाम भी ऐसे ही हुआ था एक्चुअली. बहुत टाइम तक हमारे पास नाम ही नहीं था, तो हमने एक वर्किंग टाइटल रखा था, पिक्चर चालू है, यू नो, क्योंकि हमारी पिक्चर चालू थी, तो फिर हमारी पिक्चर चालू जब तक थी तब तक थी. और फिर जब आया कि नहीं इसका नाम बांधना है, तो एक चीज़ तो समझ आई कि हम सारी महिलाएं हैं और ये हमारी मंडली है, ये हमारा कलेक्टिव है और कलेक्टिव ही हमारी फिल्म की स्पिरिट है, तो महिला मंडली तो होना ही था. और जैसे आपने पहले भी बोला विमेंस एम्पावरमेंट पे, विमेंस इक्वालिटी के बारे में आपने बोला, तो फेमिनिज्म में एक बहुत इम्पॉर्टेंट, औरतों के मुद्दे को दिखाना इम्पॉर्टेंट है जो हमारी फिल्म करती है, बट फेमिनिज्म में एक बहुत इम्पॉर्टेंट चीज़ है ज़िंदगी में मस्ती, जॉय, हैप्पीनेस को क्लेम करना ना, वो हमारे हिसाब से बहुत रेडिकल है. और हमारी शुरुआत हुई थी नाज़नीन से, जिसने बोला था कि मुझे ये दुखियारी कहानी नहीं दिखानी है, हमें ये बस्ती की औरतें जो बेचारी दुर्बल सी हैं उनको नहीं, वैसा नहीं देखना है. तो उस टाइम पे समझ आ गया था कि ये जो महिलाएं हैं ना, ये जो एक नॉर्मल नैरेटिव चलता है उसको पलटने का बोल रही हैं. हम डॉक्यूमेंट्री फिल्म मेकर की दुनिया से आते हैं, वहां पे हम कितनी बार मार्जिनलाइज्ड गरीब कम्युनिटीज में जाते हैं और उनके ऊपर फिल्में बनाते हैं, और यहाँ पे उन औरतों ने पहले ही बोल दिया था कि वैसी फिल्म जैसे आप लोग बनाते हो ना वैसी नहीं बनेगी। तो उन और फिर जैसे जैसे हमने इस पूरा प्रोसेस किया था और जैसे जैसे हमारी फिल्म बन रही थी तो देखा कि एक्चुअली में हम बच्चों की तरह मस्ती करते थे। हर सैटरडे आना मतलब अच्छा। वो टाइम हमारा था। और आप फिल्म में भी देखोगे कि क्या सबके अलग अलग तरीके हैं जिससे वो जिंदगी में हैप्पीनेस प्यार मोहब्बत क्लेम करते हैं, और ये हमें लगा कि बहुत रेडिकल है। तो जैसे ही हमने अपनी फिल्म का नाम मस्त महिला मंडली रखा तो ऐसा लगा कि सिर्फ मस्ती ही दिख रही थी। और आगे जाकर भी जब हम जाते हैं बाहर तो मुझे लगता है कि ये फिल्म मुंबई के एमीस्ट वार्ड की गरीब औरतों के बारे में बिल्कुल नहीं है। ये फिल्म दुनिया की हर उस औरत के बारे में है जिसको अपनी जिंदगी जीना है। और मुझे लगता है कि उस लेवल पे हमारी फिल्म ना बहुत यूनिवर्सल है, बहुत दूर तक जाएगी। और आपके रेडियो एफएम के माध्यम से मैं ये बोलना चाहूँगी कि प्लीज़ हमें इनवाइट कीजिए, हमारे साथ बात कीजिए, अलग अलग स्पेसेस पे हम मिलना चाहते हैं और हम देखना चाहते हैं कि जैसे अंजुम ने फिल्म में बोला, देखते हैं हमारी फिल्म कहाँ कहाँ तक जाएगी। तो वी आर रियली एक्साइटेड टू सी कि आगे की हमारी जर्नी।
0: आणि आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायला आवडेल की आपले श्रोते हे साता समुद्रापलीकडे म्हणजे सिंगापूर अमेरिका दुबई इथे सुद्धा आपले श्रोते आहेत आणि ते आम्हाला मेसेज करत असतात। श्रोते हो, हा गप्पा कशा वाटल्या हे आम्हाला नक्की तुम्ही कळवा, फीडबॅक तुमचा द्या। पण आपण या सर्व महिलांना खूप शुभेच्छा देऊया आणि आज इथे आल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानूया।
1: आणि सर एक वाक्य जोडायचं राहिलं, आपण म्हणतो ना नेहमी जिंदगी एक बार मिळती आहे, तो ऐसा नाही आहे, जिंदगी हर रोज मिळती आहे, जीना आना चाहिए।
0: आणि याबरोबरच मी तुमचा मित्र गणेश आचवाल या कार्यक्रमात अनुमती घेतोय। कार्यक्रमाचे सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर। पुन्हा एकदा मस्त महिला मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन, धन्यवाद।
1: थँक्यू।

0: श्रुते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
1: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
0: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी आधार.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोते, आणि आता ऐकूया रामायण महाभारत ग्रंथ जिज्ञासा निलेश ओक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
2: श्रोते नमस्कार. रामायण आणि महाभारत हे आपले पवित्र ग्रंथ म्हणून मानले जातात. ही दोन्हीही महाकाव्य म्हणूनही प्रसिद्ध आहेत. साहित्य, इतिहास, संस्कृती अशा वेगवेगळ्या प्रकारे रामायण आणि महाभारताचा विचार केला जातो. आज आपण आमंत्रित केलंय निलेश ओक यांना. त्यांनी रामायण आणि महाभारत याची कालनिश्चिती करण्याचा एक मोठा संशोधन प्रकल्प हाती घेतला आणि तो पूर्णत्वास नेला. तर आज त्यांच्या ह्या अभ्यासाविषयी आणि रामायण महाभारताविषयी आपल्या मनामध्ये असलेल्या अनेक शंका, कुशंका, समज, गैरसमज अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपलं स्वागत करते कार्यक्रमात. नमस्कार.
3: नमस्कार.
2: निलेश ओक हे लेखक आहेत, टेडेक्स वक्ता आहेत. जगभरामध्ये त्यांनी रामायण, महाभारत, भारतीय संस्कृती याविषयी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. व्हेन डीड द महाभारत वॉर हॅपन, द हिस्टॉरिक राम, भीष्मनिर्वाण ही त्यांची पुस्तकं मूळ इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित झाली, प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगूसह अनेक भारतीय भाषांमध्ये ह्या पुस्तकांचे अनुवाद आज उपलब्ध आहेत. 2000 आसपास त्यांचे यूट्यूब व्हिडिओज हे लोकप्रिय आहेत आणि आज आपण त्यांच्या अभ्यासातून आपल्या या आर्ष महाकाव्यांविषयी समजून घेणार आहोत. रामायण आणि महाभारताविषयी, रामायण महाभारत याचा अभ्यास करावा असं तुम्हाला का आणि कधी वाटलं? मुळात तुम्ही केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे, त्यामध्ये तुमचं चांगलं करिअर सुद्धा सुरू असताना ह्या आपल्या प्राचीन इतिहासाकडे वळावं असं का बरं वाटलं?
3: मला लहानपणापासूनच चौकस म्हणूया किंवा जिज्ञासा अनेक गोष्टीबद्दल असं होतंच.
2: हां.
3: आणि अनेक गोष्टींचा मी अभ्यास केला. आपण या विषयावर आज अशाकरता बोलतोय कारण त्यामध्ये मला यश मिळालं असं आपण म्हणूया. पण लहानपणी मला आईनं विनोबांची गीताई शिकवली होती, तिथून सुरुवात झाली, भगवद्गीतेशी संबंध आला. मग त्याचा मी अभ्यास तेव्हापासून करतोय. मग नंतर इंग्लिशमध्ये केला, वेगवेगळ्या भाषामधून केला त्याचा अभ्यास. आणि मग फास्ट फॉरवर्ड तुम्हाला घेऊन जातो 1994 म्हणजे मी इथे मुंबईमध्ये केमिकल इंजिनिअरिंगची डिग्री करून युनिव्हर्सिटी ऑफ डिपार्टमेंट केमिकल टेक्नॉलॉजी किंवा
2: युडीसीटी
3: आता इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणतात. तर मी कॅनडामध्ये गेलो होतो युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा
2: मास्टर्स
3: करायला. आणि माझं मास्टर्स संपत आलं होतं, शेवटचे 15 राहिलेले होते आणि काही काम नव्हतं, म्हणजे डिफेन्स करायचं होता थिसिस. म्हणून मी लायब्ररीमध्ये गेलो आणि लायब्ररीमध्ये वेगळ्या सेक्शन, भारतीय सेक्शन मधून फिरत असताना पूर्ण आपलं भांडारकरची जी क्रिटिकल एडिशन म्हणतो महाभारताची, ज्याला एक 60 तो मोठा प्रकल्प होता, तर त्या एडिशनच्या सगळे पुस्तकं होती. सहज माझ्या मनात आलं की महाभारतामध्ये नक्की भगवद्गीता कोठे आहे ते पाहूया. म्हणून मी मग भीष्म निर्वाणाचं जे व्हॉल्युम असतं, खूप मोठं असं ब्लॅक बाइंडिंग केलेलं,
2: लायब्ररीमध्ये
3: युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा तिथली रदरफोर्ड लायब्ररी, म्हणजे आर्ट्स वगैरेची लायब्ररी, ह्युमॅनिटीजची लायब्ररी,
2: म्हणजे परदेशातल्या लायब्ररीमध्ये, ग्रंथालयामध्ये तुम्ही हा शोध घेतला.
3: हा. आणि तिथल्या लायब्ररीमध्ये तुम्हाला समजा, म्हणजे अमेरिकेतल्या, युएसए आणि कॅनडातल्या 500 युनिव्हर्सिटी घेतल्यात ना, टॉप 500 युनिव्हर्सिटी, तर प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये हे सगळे भांडारकरचे तुम्हाला सेक्शन, सगळे सेशन्स मिळतील म्हणजे त्याच्यामध्ये. तर मी भीष्म पर्व घेतलं हातात आणि आता भगवद्गीता कुठे आहे, म्हणजेच काय, धृतराष्ट्र, उवाच, धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र हे शोधत होतो. पण तिथपर्यंत पोचलोच नाही. तो 23 त्याच्या आधी युद्धाच्या पहिल्या दिवशीची जी वर्णन आहेत ना, त्यामध्ये व्यासदेव अनेक निमित्त, म्हणजे आपण त्याला काय म्हणूया, मार्कर्स, साईन, म्हणजे आत्ता काय गोष्ट घडते, आत्ता आपण म्हणतो ना किती वाजले, किंवा लहान मुलांना आपण घड्याळात किती वाजले सांगताना जरा सांग रे मला, छोटा कटा आणि मोठा कटा कुठे
2: आहे,
3: अशा पद्धतीचे मार्कर्स व्यासदेवानी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेले आहेत महाभारतामध्ये.
2: बरं.
3: ते 1 दुसरा अध्याय, 3 अध्याय भीष्म पर्वातले, ते वाचताना मी म्हटलं हे आश्चर्यचकित झालेलं, म्हणजे मला काही माहितच नव्हतं. आणि त्याच्यामध्ये एक विशेषता, नंतर सगळेच महत्वाचे, पण त्यावेळी एक विशेष असा महत्वाचा श्लोक होता की जो मला खरोखर आश्चर्यचकित त्याने केलं, तो अशा करता कारण मला थोडे खगोलशास्त्र कळत होतं आणि त्या श्लोकामध्ये जे लिहिलेलं होतं ते म्हणजे आपल्याला न पटण्यासारखं होतं. म्हणजे याच्या विस्तृता राजस त्रैलोक्ये साधू संमता अरुंधती तयापेश वसिष्ठ पृष्ठतः कृत. म्हणजे वसिष्ठाला अरुंधती मागे टाकून पुढे गेलेली आहे असं वर्णन होतं. आणि ती सगळी वर्णनं खगोलशास्त्राची आहेत, त्यामुळे ते माहित होतं
2: नक्षत्र अरुंधती,
3: नक्षत्र, हा, म्हणजे सप्तर्षी मधला तारा, त्याच्या शेजारची छोटी तारका ती म्हणजे अरुंधती. आणि आज जर आपण बघितलं तर वशिष्ठ पुढे जातो, म्हणजे खगोलशास्त्राच्या कॉम्प्लेक्सिटीमध्ये न जाता वशिष्ठ पुढे जाताना आपल्याला दिसतो. बरं, ते तारे इतके स्थिर आहेत ना की त्यांच्यात फार हालचाल होत नाही. म्हणजे तेव्हा मला माहीत नव्हतं, पण आता समजा तुम्ही मागे गेलात 1000 वर्ष, 2000, 3000, 4000, 5000, 6000 वर्ष मागे गेलात तरी सुद्धा तीच परिस्थिती, वशिष्ठ पुढे अरुंधती मागे. मग व्यास असं का म्हणतात? मग मी त्यावेळी असं, म्हणजे माझा विज्ञानाचा अभ्यास होताच, इंजिनियर बॅकग्राऊंड होतं, मी म्हटलं अरे हे माझ्यासारख्या आळशी माणसाला हे अगदी चांगलं आहे. म्हणजे अशा करता की जोपर्यंत मला अरुंधती वशिष्ठच्या पुढे का गेली आणि केव्हा गेली हे जोपर्यंत मला शोधून काढता येत नाही तोपर्यंत मला इतर महाभारतातल्या पुराव्यांकडे बघायची गरज नाही. म्हणजे आळशी माणसाकरता उत्तम उपाय.
2: नाही नाही, आळशी नाही.
3: मग मी त्याच्यावर संशोधन करायला लागलो आणि मला वाटलं आपल्याकडे 15 दिवस वेळ आहे, त्याच्यामध्ये ते संशोधन करून काढता येईल. तर ते काढलं मी, शेवटी यशस्वी करून काढलं. पण ते 15 दिवसाच्या ऐवजी मला 15 वर्ष लागली त्या एका श्लोकाचा अर्थ लावायला.
2: अच्छा,
3: म्हणजे 1994 ते 2009.
2: पण हे म्हणजे ध्यास घेतल्यासारखं झालं का?
3: ध्यास घेतल्यासारखं. हो,
2: म्हणजे एकीकडे तुमचं मास्टर्स पूर्ण झालं,
3: मी काम करायला लागलो रेग्युलर कमर्शियल, म्हणजे पेट्रोलियम इंडस्ट्री, प्लास्टिक इंडस्ट्री, जनरल इलेक्ट्रिक मध्ये मी 16 वर्ष काम केलं. ते काम चालूच होतं पॅरलल मध्ये, आणि इकडे हा आपण काय म्हणूया, छंद म्हणूया, असा तो चालू होता.
2: आणि म्हणजे तुम्हाला अस्वस्थ झालेले होता तुम्ही?
3: अस्वस्थ झालेलो होतो. आणि त्याचं कारण असं ना की व्यास असं काहीतरी लिहून ठेवणार नाहीत, मी त्यांना जर काहीतरी लोकांना इम्प्रेस करायचं आहे किंवा काहीतरी आश्चर्यकारक जर काही टाकायचं आहे तर अनेक गोष्टी ते टाकू शकले असते. मग हे असं का? आणि अगदी अशा ताऱ्यांबद्दल की ज्यांच्याबद्दल इतकं स्वच्छ आणि ऍस्ट्रॉनॉमीमध्ये सगळं माहिती आहे, म्हणजे खूप माहिती आहे, हे जे 70 आहेत ना हे जगभर माहिती
2: आहे
3: आणि त्यांचा एवढा अभ्यास झालेला आहे, मग त्यांच्याबद्दल असं व्यास कशाला लिहितील? मग त्यांचीच क्रेडिबिलिटी धोक्यात येते ना. त्यामुळे एक श्रद्धेवर आपण म्हणूया, मी श्रद्धेवर घेतलं की हे व्यासाने लिहिलंय म्हणजे ते खरं आहे. आता ते खरं कसं आहे आणि का आहे हे मला शोधून काढायचंय.
2: अच्छा.
3: आणि मग तो ध्यास तुम्ही म्हणता तसाच घेतला, म्हणजे अक्षरशः मी काय कोणती गोष्ट उलटी पार्टी करायची ठेवली नाही. म्हणजे मी असं झालं की ऍस्ट्रॉनॉमीमध्ये मी एकदम एक्सपर्ट होऊन गेलो. खरं माझा ऍस्ट्रॉनॉमी हा काही ऑफिशियल विषय नव्हे,
2: मुळात केमिकल इंजिनिअरिंग.
3: केमिकल इंजिनिअरिंग
2: इकडे आला तुम्ही, रसायन अभियांत्रिकीकडून.
3: अभियांत्रिकीकडून. आणि मग ते जेव्हा 2009 मध्ये, 8 मे 2009 शुक्रवार, आणि ते जेव्हा मला रात्री तो शोध लागला, शोध म्हणजे की हा खरोखर अशी एक वेळ होती की अरुंधती ही वशिष्ठाच्या पुढे गेलेली होती खगोलशास्त्राच्या दृष्टीनं. म्हणजे व्यासानी जे म्हटलं, म्हणजे व्यासांचं जे लिहिलेलं आहे ते आपल्याकरता शब्दप्रमाणे, पण त्यांच्याकरता ते प्रत्यक्ष प्रमाण होतं हे सिद्ध केलं मी.
2: बर.
3: आणि मग ह्याचाच अर्थ दुसरा असा की तो जो काळ आहे तो काळ असा येतो की आपल्यापासून मागे कमीत कमी 6500 वर्ष जावं लागतं आणि त्याच्या मागे आणखी 5000 वर्ष, म्हणजे 10000 BC ते साधारण 4500 BC,
2: म्हणजे ख्रिस्तपूर्व
3: किंवा कॉमन एरा म्हणायचं असं. हा, म्हणजे सिक्युलर भाषेमध्ये बिफोर कॉमन एरा, तर बिफोर 4500 BCE टू 11000 BCE याच काळामध्ये पृथ्वीवर जो कोणी माणूस असेल, व्यासांसारखी लोक आणि महाभारताच्या काळातली लोक, त्यांनी जर आकाशात पाहिलं असतं तर त्यांना अरुंधती वशिष्ठाच्या पुढे चालताना दिसली असती, जसं व्यासानी महाभारतात लिहून ठेवलंय. मग त्यावेळी असा प्रश्न की हा एक योगायोग आहे का?
2: पण म्हणजे हा युरेका, अक्षरशः युरेका.

0: आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत रामायण आणि महाभारताविषयी संशोधन करणारे लेखक निलेश ओक. अरुंधती वसिष्ठाच्या पुढे कधी आणि का गेली इथपर्यंत तुम्ही पोहोचलात, पण तिथे तुमचा अभ्यास थांबला नाही.
1: नाही, थांबून चालणार नाही, कारण काय झालं, 5000 वर्षाचा कालखंड निघालाय आणि महाभारताचं 18 दिवसाचं युद्ध आहे, म्हणजे एकच वर्ष असणार त्याचं. मग आता ते एक वर्ष कसं काढायचं? पण त्याच्या आधी दुसरा प्रश्न असा होता की हा निव्वळ योगायोग आहे का? कारण 1,00,000 श्लोकांच्या महाभारतामध्ये कदाचित कर्मधर्म संयोगानं असं होऊही शकतं की एक आपला म्हणजे काय म्हणतो, कावळा फांदीवर बसायला, फांदी मोडायला, असं काहीतरी होऊ शकतं ना, कदाचित तसं झालं असेल. मग मी विचार करायला लागलो की आणखी काही पुरावा मिळतो का. तर एक दुसरा एकच पुरावा सांगतो की भीष्म निर्वाण हे सगळ्यांना माहिती आहे की 18 दिवस युद्ध चाललं. पहिले 10 दिवस भीष्म कौरवांच्या बाजूने सेनापती म्हणून लढत होते आणि 10व्या दिवशी ते युद्धात पडले आणि मग त्यांना जी काही विशेष वरसिद्धी वगैरे जी मिळालेली होती त्यामुळे शरपंजरी बसून ते अगदी उत्तरायणाची वाट बघत राहिले. आता जेव्हा आपण महाभारत वाचतो, म्हणजे एकच पर्व नाही, अगदी भीष्म पर्वापासून ते अगदी म्हणजे काय म्हणूया आपण अश्वमेध पर्वापर्यंत इतके सगळे 100 रेफरन्सेस आहेत त्याच्यामध्ये, पुरावे. हे सगळे पुरावे आपल्याला असं दाखवतात की कमीत कमी भीष्माचार्य 95 दिवसापेक्षा जास्त शरपंजरी शरशय्येवर पडलेले होते.
0: बर, अच्छा.
1: आता त्याचाच रेफरन्स तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्याला सहज समजू शकेल असं आहे, थोडस ॲस्ट्रॉनॉमी आहे. पण 95 दिवस अधिक 10 दिवस, कारण 10व्या दिवशी ते पडले, म्हणजे 105 दिवस, म्हणजे 3.5 महिने. आता महाभारत युद्ध हे मार्गशीर्ष महिन्यात झालं. आपण बघा, जी आपली गीता जयंती आहे ती मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला साजरी करतो, कारण तेच म्हणून. आणि सगळीकडे महाभारतातही वर्णन आहे. आता ते उत्तरायणाचा दिवस म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये 21 डिसेंबर, त्याच्या मागे आपल्याला कमीत कमी 3.5 महिने जायला पाहिजे ना, तिथपर्यंत ते शरशय्येवर आहेत आणि तो गीतेचा दिवस म्हणजे महाभारत युद्धाचा पहिला दिवस. आता जर आपण खगोलशास्त्र आणलं तर आपल्याला कळतं की मार्गशीर्षाचा महिना हा त्यावेळी 3.5 महिने आधी पाहिजे. आत्ता जो डिसेंबरमध्ये येतो पण तेव्हा तो सप्टेंबरमध्ये. तसं होण्याकरता खगोलशास्त्रानं किती वेळ लागतो? तर खगोलशास्त्र आपल्याला सांगतं की आपला जो चांद्रमास आहे ना, म्हणजे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ, तो ऋतू संबंधामध्ये एका महिन्यानं शिफ्ट व्हायला 2000 वर्ष लागतात.
0: अच्छा,
1: म्हणजे आपल्याला 3.5 महिने मागे जायचंय, म्हणजे कमीत कमी 7000 वर्ष मागे जायला पाहिजे.
0: बापरे.
1: आणि तो काळ आणि अरुंधती वसिष्ठाचा जो काढलेला काळ हा एकच आला. मग माझा आत्मविश्वास वाढला की मी बरोबर ट्रॅकवर आहे. आणि त्यानंतर महाभारतामध्ये, म्हणजे ते मी आधी करतच होतो, महाभारतामध्ये 300 खगोलशास्त्रीय संदर्भ आहेत हे कित्येक लोकांना माहीत नाही. आणि हे काही असं कोइन्सिडेंट म्हणजे योगायोग झालेलं नाहीये, कारण भारतीय आपल्या काय म्हणूया
0: ज्ञान
1: परंपरेमध्ये खगोलशास्त्र म्हणजेच काळ, म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी इज टाइम. त्यामुळे नुसतेच व्यासदेव नाही, इवन वाल्मिकींनी सुद्धा वाल्मिकी रामायणामध्ये 600 खगोलशास्त्रीय संदर्भ आत त्याच्यामध्ये घालून ठेवलेले आहेत आणि व्यासदेवांनी 300.
0: बरोबर. म्हणजे आत्ताच आपण घड्याळ बघतोय तसं घड्याळ त्या काळात नव्हतं, परंतु निसर्गाचा अभ्यास या सगळ्या मंडळींचा होता, आपल्या पूर्वजांचा होता.
1: अगदी.
0: आणि त्याच्यात ना त्यांनी ग्रह, तारे, नक्षत्र या सगळ्याचा वापर करून कालगणनाही योग्य प्रकारे त्या काळात,
1: इनफॅक्ट जास्त योग्य प्रकारे. आत्ता काय होतं बघा, आत्ता सुद्धा आपलं म्हणजे जुलियन कॅलेंडर, ग्रिगोरियन कॅलेंडर, विक्रम संवत, शालिवान संवत याचे प्रचंड वाद चालतात. म्हणजे ते जुलियन कॅलेंडर सुद्धा 1582 बदलून ग्रिगोरियन झालं. त्याच्या उलट व्यासदेव

0: काय किंवा वाल्मिकी काय, त्यांनी अशा प्रकारे सांगितलंय. म्हणजे त्यांची भाषा कशी आहे माहितीये का, आपण जर त्यांना विचारत असतं की महाभारत केव्हा झालं, तर ते म्हणाले असते की महाभारत अशा वेळी झालं ज्यावेळी अरुंधती वसिष्ठाच्या पुढे चालत होती. महाभारत अशा वेळी झालं की भीष्माचार्य मार्गशीर्षाच्या महिन्यामध्ये जमिनीवर शरपंजरी पडल्यानंतर 95 दिवसापेक्षा जास्त वाट बघितल्यानंतर उत्तरायण आलं अशा वेळी झालं होतं. किंवा ज्यावेळी मंगळ हा ग्रह चित्र आणि स्वाती नक्षत्राच्या मध्ये रेट्रोग्रेड होत होता, अशी 300 वर्णन आहेत. आणि जसं आपण जिक्सॉ पझल किंवा शब्दकोड सोडवतो ना, उभे आडवे संदर्भ घेऊन, असे उभे आडवे संदर्भ म्हणजे त्याचं उत्तर एकच असतं. शब्दकोड हे एकानं तयार केलेलं असतं, त्याचं उत्तर ठरलेलं आहे, नाहीतर तुम्ही जर चुकीचा शब्द झाला तर शब्दकोड सुटणार नाही. तसंच हे कोडं केलेलं आहे. आणि हा माझा अंदाज आहे का, म्हणजे कोणीतरी म्हणेल हे निलेश तुमची कल्पना आहे, तसं नाही आहे. हा जो महाभारत ग्रंथ आहे तो त्याने आपल्या शिष्यांना शिकवला, वैशंपायन वगैरे लोकांना. आणि वैशंपायन त्याचं जेव्हा वर्णन करतायत हा महाभारत ग्रंथ कसा आहे, ते सांगतायत ग्रंथम ग्रंथी तदा चक्रे मुनीर गुढम कुतूहलात. हा कुतूहलानी भरलेला, मिस्टेरियस अशा गोष्टींचा, गूढ गोष्टींनी भरलेला. आणि ग्रंथी म्हणजे गाठी मारून ठेवलेल्या आहेत, त्या तुम्ही सोडवल्यात की तुम्हाला उत्तर मिळतात.
1: आणि ह्याच गाठी उकल त्याची करत सोडवत सोडवत तुम्ही ह्या अभ्यासात अधिक रमत गेला,
0: अधिक रमत गेला.
1: पण मग रामायणाचा कालखंड नेमकं, रामायण कोणत्या काळात झाला आणि महाभारत,
0: तर आपण आता महाभारत आधी बोलतोय म्हणून महाभारत सांगतो. तर महाभारताचं जे वर्ष येतं म्हणजे युद्धाचं वर्ष, ते 5561 BCE, म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला करायचं असेल तर त्याच्यात मध्ये 2025 ऍड केले तर 7586 वर्षापूर्वी असं म्हणता येईल. पण ते प्रत्येक वर्षी बदलणार, म्हणून अगदी साधेपणानं 7500 वर्षापूर्वी जरी आपल्याला लक्षात ठेवलं तरी सोपं आहे किंवा चालणार आहे.
1: महाभारताचं
0: आणि रामायणाचं तसंच म्हणजे पद्धतीच, ते जे 600 संदर्भ आहेत खगोलशास्त्राचे, ते परत जिक्सॉ पझल किंवा शब्दकोड्यासारखे एकत्र आणले तर एकच उत्तर येतं आणि दुसरं उत्तर येऊच शकत नाही. त्याचं उत्तर असं की 12209 BCE हे राम रावण युद्धाचं वर्ष, आणि त्यावरून मग बाकीची वर्ष काढता येतात म्हणजे बाकीच्या संदर्भामुळे. आणि आपल्याला माहिती आहेत ना, म्हणजे राम 17 वर्षाचा होता तेव्हा वनवासात गेला, 14 वर्षाचा वनवास वगैरे असं काढता येतं. त्यामुळे मागे जाऊन 12240 BCE असं भगवान रामाचं जन्मवर्ष, किंवा बरोबर तारीख काढता येते चैत्र शुक्ल नवमी, पण 29 नोव्हेंबर म्हणजे जुलियन कॅलेंडर प्रमाणे असं सगळं आपल्याला काढता येतं.
1: पण मग आता हे सगळं गणित जमवत गेला तुम्ही, कारण याच्यात गणितही आहे आणि विज्ञानही आहे.
0: बरोबर.
1: तर हे जमल्यानंतर लोकांना याविषयी माहिती देणं हे कधी सुरू झालं, कशा प्रकारे हे प्रकाशात आणलं?
0: जे पहिल्यांदा महाभारताचं झालं म्हणजे 2009 मध्ये मी ते अरुंधती वसिष्ठ शोध लावला. आता परत तुम्हाला अनुभव म्हणून सांगतो की आपलं शब्दकोड सोडवताना काय होतं बघा, आपण जेव्हा बघतो आणि वाटतं की आज आपल्याला सुटणार आहे की नाही, पण एकदा सोडवायला लागलं आणि 2-4 शब्द आले की सगळे पटापट यायला लागतात. तसं अरुंधती वसिष्ठने एकदा सुरुवात झाली तोपर्यंत मला म्हणजे 15 वर्षामध्ये काही सोडवता आलं नव्हतं 94 पासून. पण एकदा अरुंधती वसिष्ठचं ते सुटलं, त्यानंतर भीष्म निर्वाण ते सोडवल्यानंतर अक्षरशः म्हणजे सगळा उरलेला संशोधन 6 महिन्यात होऊन गेलं. आणि मग पुढचे 1.5 वर्ष मला पुस्तक लिहायला लागलं. सो 11 मध्ये मी व्हेन डिड द महाभारत वॉर हॅपन असं पुस्तक लिहिलं. हे सगळं फक्त खगोलशास्त्रावरच होतं. आणि रामायणाचं 2014 मध्ये जे मी पब्लिश केलं तेही पॅरल मध्ये करत होतो आणि ते सुद्धा 2014 मध्ये पब्लिश झालं. पण आता विज्ञानामध्ये आणखी एक असं काय म्हणूया आपण, एक तत्व आहे, त्याला ते टेट्राडिक स्कीमा असं म्हणतात. किंवा आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर नो गुड वर्क गोज अनपनिश्ड म्हणतो ना आपण, की आता हे झालं चला अरे वा आनंद झाला. आनंद तर झाला, पण त्याच्यामुळे काय होतं असं म्हटलं जातं की जर एखादी तुम्ही खरोखर रिव्होल्युशनरी जर तुम्ही प्रतिपादन काही सिद्धांत मांडलात, तर जो पहिला एक प्रॉब्लेम कुणालाही सोडवता येत नव्हता तो तुम्ही सोडवला, त्याच्याकरता तुम्हाला अभिनंदन. पण होतं काय, जर ती खरोखर रिव्होल्युशनरी असेल तो सिद्धांत, तर त्यामुळे नवीन अनेक अति कठीण प्रश्न निर्माण होतात. म्हणजे आता 7500 वर्षापूर्वी मग लोक विचारायला लागतात, पण मग आणखी काही पुरावा आहे का, किंवा असं लोक विचारणार हे तुम्ही खगोलशास्त्रातलं केलं ते ठीक आहे आकाशामध्ये. आता बऱ्याच लोकांना हेही कळत नाही, उलट काय आकाशामध्ये जाऊन तुम्ही काही बदलू शकत नाही, म्हणजे काही जुगाड करू शकत नाही. बऱ्याच जमिनीवर सगळे जुगाड करता येतात, पण आकाशात जसा पुरावा मिळाला तसा काही जमिनीवर आहे का? पण मी तुम्हाला सांगतो, मी काही लोक मला प्रश्न विचारायची वाट बघत बसलो नाही. आमच्या घरामध्ये असं आहे की म्हणजे माझ्या स्वतःच्या सिद्धांताचा सगळ्यात जास्त क्रिटिक म्हणजे मीच आहे, आणि दुसरा नंबर माझी पत्नी अश्विनी. त्याच्यावरच आमची भांडणं होत असतात. सगळी भांडणं होतात ती फक्त त्याच्यावरच होतात. चांगला चांगली गोष्ट आहे. तर मी म्हटलं आपल्याला जमिनीवर काय मिळतो का, तुम्हाला एक दोन सांगतो. महाभारताचे रामायणाचे आपण घेऊ शकतो. तुम्हालाही माहित असेल की महाभारत असं आपल्याला सांगतं की महाभारत युद्धानंतर 36 वर्षांनी कृष्णाची द्वारका समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे समुद्राखाली

0: नष्ट झाली, बुडाली आणि नष्ट झाली. आता मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे बघा आता 5561 हे एक उत्तर आलं
1: आहे.
0: आता ते जर खरं असेल तर 5561 नंतर 36 वर्षांनी म्हणजे 5525 BC मग मी म्हटलं ही कृष्णाच्या द्वारका नष्ट होण्याचं वर्ष, मग त्याच्याकरता मला काही पुरावा मिळतोय का? आता तो पुरावा तर काही आकाशात मिळणार नाहीये. मग मी जेव्हा शोधायला लागलो तर तुम्हाला सांगतो म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखं की जगभरचा माझ्याकडे 30 पेक्षा जास्त एकदम म्हणजे नो इफ नो बट म्हणजे कोणी त्याला ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही इतका स्पष्ट पुरावा जगभरचा मिळतो.
1: अच्छा,
0: अर्थातच द्वारकेचा मिळतो. म्हणजे आपल्या अरबी समुद्रामध्ये हा झारिनचा साधारण 25 वर्षापूर्वीचा पेपर्स आहे. आता हे सगळे बाहेरच्या लोकांनी केलेले पेपर्स आहेत आणि त्याचा काही त्यांना काही महाभारताशी देणं घेणं सुद्धा नाही. म्हणजे असं नाहीये की काही कॉन्स्पिरसी थिअरी आहे. आपल्या अरबी समुद्रामध्ये म्हणजे सिंधू सागरामध्ये बरोबर 6 मिलेनियमच्या मिडलला म्हणजे 5525 BC वेळी अचानक सडनली 23 मीटर पाणी वर गेलंय, मीटर, आणि त्यामुळे कृष्णाची द्वारका पाण्याखाली गेली. हे जगभर सगळीकडे पुरावे मिळतात, अगदी कोणत्याही कॉन्टिनेंटवर गेलात तरी मिळतात. पण आणखी एक इंटरेस्टिंग सांगतो, तुम्ही धोलावीरा किंवा लोथल या जागा ऐकले, आर्किओलॉजी लोकांना त्या फार आवडतात. तर धोलावीरा आणि लोथल आता इनलँड आहेत म्हणजे समुद्रापासून दूर आहेत,
1: दूर आहेत.
0: पण तिथला जो पुरावा आहे आर्किओलॉजी पुरावा तो असा आहे की ती एकेकाळी बंदर होती. आणि एकेकाळी म्हणजे केव्हा ते जर तुम्ही आता गुगलमध्ये जाऊन किंवा विकिपीडिया बघितलं तर साधारण 5000-4000 BC पासून ते 2000 BC पर्यंत. आता ह्याचं कारण काय? याचं कारण हे आत्ता जो मी तुम्हाला पुरावा सांगितलं झारिनचा त्याच्यामध्ये की हे जेव्हा 23 मीटर पाणी वर गेलं ना तर तेव्हाचं जे काही लँड होती ती सगळी गेली, त्यामुळे कृष्णाची द्वारकाही पाण्यात बुडाली. पण आत्ता आपली जी समुद्राची पातळी आहे ना त्यापेक्षा सुद्धा 3 मीटर पाणी आणखी वर गेलं होतं आणि ते तसंच पुढचे 3000 वर्ष राहिलं.
1: बर, अच्छा.
0: त्यामुळे 3 मीटर वर ऍव्हरेज म्हणतोय मी, त्यामुळे ते धोलावीराच्या जवळ पाणी पोचलं, लोथलच्या जवळ पाणी पोचलं. आणि तुम्ही तामिळनाडूमध्ये गेला तर मायुरम म्हणून जागा आहे, ती सुद्धा आता समुद्रापासून 10 किलोमीटर आत आहे. पण ते सुद्धा 5525 BC पासून बंदर बनलं होतं आणि पुढचे 2000 वर्ष ते बंदर होतं.
1: म्हणजे निसर्गामध्ये झालेले बदल जे आहेत त्यांचा अभ्यास जरी केला त्यातूनही आपल्याला हे पुरावे.
0: हे सगळं आर्किओलॉजी आहे ही. आता मी जो तुम्हाला सांगतोय ना सगळ्या जमिनीवरचा आर्किओलॉजी पुरावा आहे आणि असे 30 पुरावे जगभर आहेत.

0: तुमचं पहिलं पुस्तक ज्या वेळेला प्रकाशित झालं की महाभारत कधी नेमकं घडलं, तर त्याचं स्वागत कसं झालं, त्याच्याविषयीच्या प्रतिक्रिया काय होत्या?
1: त्याचं मी आधी एक साधारण एक 50 लोकांना, म्हणजे त्या क्षेत्रातले जे रिसर्चर होते महाभारत डेटिंग करणारे, त्यांना मी कॉपीज पाठवल्या स्वतः, आणि नंतर मी एक 5,000 लोकांना, म्हणजे ज्यांनी मागितल्या त्यांना मी कॉपीज पाठवलेल्या. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की कुणाला जर फुकट दिलं तर कोणी वाचत नाही. मग मी ते थांबवलं. आणि आता तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की तिन्ही पुस्तकं मिळवून 5 लाखाच्या वर ह्या कॉपीज, इंग्लिशच्याच फक्त कॉपीज गेलेल्या आहेत जगभर त्याच्या मागच्या 15 वर्षामध्ये.
0: पण असं एखादं संशोधन ज्या वेळेला पुढे येतं त्यावेळेला त्याच्यावरती काही मंडळींनी आक्षेप सुद्धा नोंदवले असतील, म्हणजे मुळात आपल्याकडे पहिलं हे असतं की

0: 250 सायन्स PhD स्टाफ माझ्यासमोर होता की ज्यांना मी इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये लेक्चर देत होतो. मी ते म्हणताना असं म्हटलं की आपल्याकडे मी जगभर सगळे विज्ञानाच्या क्षेत्रातले लोकं घेतलीत ना, मी सायन्सची डिग्री असेल, बॅचलर मास्टर्स PhD असेल, पण त्यातल्या 90%पेक्षा जास्त लोकांना खरं विज्ञान म्हणजे काय किंवा खरं विज्ञान कसं करायचं हे कळत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो ते सगळे 250 PhD होते त्या सगळ्यांनी माना डोलवल्या की बरोबर आहे. मग मी त्यांना म्हटलं आता तुम्हाला गिफ्ट म्हणजे अशी की उरलेल्या 10% तुम्ही सगळे असं. तो हा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. पण लोकांच्या ऑब्जेक्शन आल्या, ऑब्जेक्शन यायलाच पाहिजेत. जर असं आहे ना, जर ऑब्जेक्शन नाही आले म्हणजे लोकांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि ते धक्कादायक पण नाही आहे त्यांना, तर ते धक्कादायकच होतं. पण ज्या ज्या ऑब्जेक्शन आल्या मागच्या 15 वर्षामध्ये त्यामुळे माझी थिअरी म्हणजे आपल्याला एक संस्कृतमध्ये ना कुंटा हलवून तो बळकट करण्यासारखं, असं प्रत्येक वेळी प्रत्येक ऑब्जेक्शनमुळे होत गेलं.
1: अच्छा.
0: आणि आज माझ्या ज्या थिअरीज आहेत किंवा माझे जे कन्क्लुजन्स आहेत ही आपल्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये डिस्कस होतात.
1: बरं, तुमच्या या अभ्यासातून नेमकं काय काय गवसलं, अशा महत्वाच्या काही गोष्टी आम्हाला सांगाल का?
0: महत्वाच्या गोष्टी म्हणजे अशा की हे तर आता तारखा आपल्याला कळल्या, पण ह्याच एक साधारण आपण अरुंधती वशिष्ठच घेऊया की व्यास म्हणतायत 7500 वर्षापूर्वी व्यास धृतराष्ट्राला सांगताना म्हणतायत की अरे बघा मला ती जी सायन्स दिसत आहेत आकाशातली ती काही चांगली दिसत नाहीये, तू विचार कर परत. ते काय म्हणतायत की अरुंधती ही वशिष्ठाला मागे टाकून पुढे गेले. ती गोष्ट झाली 7500 वर्षापूर्वीची. पण असं जेव्हा एखादा माणूस म्हणतो की अरुंधतीनं वशिष्ठाला मागे टाकलंय म्हणजे तुम्हाला काय कळतं, एक काळ असा होता वशिष्ठ पुढे होता म्हणूनच अरुंधतीनं मागे टाकलंय. आता तो काळ कोणता आहे, तर त्याकरता तुम्हाला 13000 वर्षाच्या मागे जावं लागतं. पण म्हणजे 13000 वर्षाचा इतिहास आपल्याकडे होता, कोणीतरी ऑब्झर्व करत होतं. दुसरं एक तुम्हाला उदाहरण देतो की त्याचा महाभारताशी पेक्षा रामायणाशी जास्त संबंध आहे. आपण दृष्टांत जेव्हा देतो ना, तो दृष्टांत कोणत्या गोष्टीचा देतो की जी सर्वसामान्य माणसांना माहीत असलेली गोष्ट, नाही तर दृष्टांताला काही अर्थच राहत नाही. आता पश्चिम युरोपामध्ये जे आधुनिक विज्ञानाचं जे रिव्होल्युशन झालं 500 वर्षापूर्वी त्याला कोपर्निकन रिव्होल्युशन म्हणतात, त्याने काय मुख्य गोष्ट सांगितली की पृथ्वीमध्ये नसताना सेंटरला नसताना सूर्य सेंटरमध्ये आहे. बरोबर. आता मी ते हे 16व्या शतकातली गोष्ट आहे, त्याच्या आधी तुम्हाला मी 13व्या शतकामध्ये आपल्या ज्ञानेश्वरांकडे घेऊन जातो की जे पाश्चिमात्य देशामध्ये म्हणजे पश्चिम युरोपामध्ये ही अक्षरशः म्हणजे लोकांना न पटण्यासारखी गोष्ट होती. काय तुम्ही म्हणताय सूर्यमध्ये आहे आणि सूर्य फिरत नाही, काही काय सांगताय, अशी जी 500 वर्षापूर्वी गोष्ट होती त्याच्या आधी 300 वर्षापूर्वी सहज एक दृष्टांत सांगताना, नैष्कर्म्य कर्म कसं ह्याचं दृष्टांत सांगताना ज्ञानेश्वर सांगतायत 4th अध्यायामध्ये 99वी ओवी आहे, आणि उदो अस्तो चेनी प्रमाणे जैसे का सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता.
1: बर,
0: म्हणजे कर्म करत असताना सुद्धा नैष्कर्म्य खरं कर्म नाही करायचं हे कसं, तर सूर्याची उपमा दिली. सूर्य सकाळी आपल्याला उगवला, समोर पूर्वेला आला, नंतर आपल्या डोक्यावर आला, संध्याकाळी तो पश्चिमेला खाली गेला, पण प्रत्यक्षात तो काहीही करत नाहीये हे जसं लक्षात आलं ना, तसंच तुम्हाला नवीन गवसलेलं मी सांगतो की त्याच्यामधून आपल्याला खगोलशास्त्राचा आपला जो इतिहास आहे ना हा कमीत कमी 60000 वर्षाचा हे सांगता येतं.
1: अच्छा.
0: त्याचं उदाहरण म्हणजे असं की नक्षत्र स्वाती. आता नक्षत्र स्वाती हे तसं खूप उत्तरेला असलेला तारा आहे, म्हणजे सूर्याच्या त्याची परिक्रमेची जी जागा आहे त्यापासून खूप उत्तरेला आहे. तर स्वाती नक्षत्राचा जो एक दृष्टांत आहे ना, तो हनुमान सुद्धा देतोय 14000 वर्षापूर्वी रामायणाच्या वेळी. हनुमान जेव्हा महेंद्र पर्वतावरून उड्डाण करून लंकेकडे जाणार आहे, तेव्हा तो आपल्या बरोबरचे जे वानर पार्टी आहे त्यांना सांगतोय की मी आता लंकेकडे कसा जाणार आहे उड्डाण करून, तो म्हणतो इव स्वाती इव अंबरे, म्हणजे जसं आकाशामध्ये स्वाती प्रवास करून आलं तसा मी प्रवास करणार आहे. अगदी तो कॅज्युअली सांगतोय, वानरांना सांगतोय, आपल्या बरोबरच्या वानरांना. तो दृष्टांत म्हणजे सगळ्यांना माहीत पाहिजे. आता स्वातीचं काय वैशिष्ट्य आहे माहितीये का? तुम्ही जर स्वाती मागच्या आपल्या ग्रंथामध्ये गेला, तैत्तिरीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण, तर त्याला एक वेगळं नाव आहे स्वातीला, निष्ठ्याम असं नाव आहे. आणि त्याची देवता वायू आहे. का माहितीये का? कारण वायू हलतो ना. बाकी नक्षत्र म्हणजे नक्षरती ती नक्षत्र, पण स्वाती इतकं हलतं आणि इतकं हलतं म्हणजे इतकी आपली परंपरा जुनी आहे. तर त्याचं नाव आहे निष्ठ्याम, आणि निष्ठ्यामचा अर्थ ट्रॅव्हलर किंवा फॉरेनर. आणि एका पुढच्या ग्रंथामध्ये धर्म म्हणजे काय म्हणतो, गृहसूत्र, अपस्तंभ गृहसूत्रामध्ये आणखी त्याच्यामध्ये विनोदीपणा केलेला आहे. ते म्हणतात निष्ठ्याम परत स्वातीचं वर्णन आहे, आणि असं म्हणतात की स्वाती म्हणजे ही फॉरेनर किंवा ट्रॅव्हलर. आणि म्हणून ज्या पित्याला असं वाटतं की आपल्या मुलीचं लग्न म्हणजे ती फॉरेनर म्हणून जाणार ना, तिथे ट्रॅव्हल प्रवास करून जाणार एका घरातून दुसऱ्या घरात, तिथे गेल्यानंतर तिने आनंदाने नांदावं आणि तिला परत आपल्या घरी यायची वेळ येऊ नये, त्या पित्यानं आपल्या मुलीचं लग्न स्वाती नक्षत्रावर करून द्यावं.
1: बर,
0: म्हणजे एका शब्दामध्ये सुद्धा एक

0: 60,000 वर्षाचा इतिहास आहे. 60,000 अशा करता सांगितलं की 60,000 वर्ष जर मागे गेलात तर स्वाती हे नक्षत्र असू शकत नाही, तो उत्तरेचा ध्रुव तारा होता.
1: बर.
0: आणि तिथून तो दक्षिणेला येत येत तो नक्षत्र झालेला आहे.
1: अच्छा.
0: आणि तो 14,000 वर्षापूर्वी नक्षत्र होता. इनफॅक्ट तो नक्षत्र केव्हा झाला याचाही काळ आपल्याला काढता येतो. तो साधारण 30,000 वर्षापूर्वी, म्हणजे आपल्याकडे तेव्हा संस्कृती होती. आता काही लोकांना तर हे म्हणजे पटायचं सोडा, त्यांना समजणार पण नाही, म्हणजे खुर्चीतून खाली पडतील. मी सांगतो, हे जेव्हा सांगतो तेव्हा म्हणतो खुर्चीला नीट धरा.

0: आपण संवाद साधतो आहोत लेखक आणि संशोधक निलेश ओक यांच्याशी. ग्रंथकार जे आहेत त्यांनी हे लिहून ठेवलं आहे, मांडणी केलेली आहे, याचा अर्थ त्यांचा तेवढा अभ्यास होता आणि श्रद्धेने निष्ठेने करायची ही गोष्ट आहे.
1: आणि आपले सगळीकडे पुरावे मिळतात. म्हणजे आपण म्हणतो आता आपण GPS वापरतो, पण त्याचा बेसिस ऍस्ट्रॉनॉमीच आहे, अजूनही ऍस्ट्रॉनॉमीच आहे. जे हायपरबोलिक वेव्ह पाठवली जाते ना, म्हणजे सॅटेलाइट मधून आपण ड्राईव्ह करताना जाते ना, तर दोन हायपरबोलिक जर वेव्ह तुम्ही पाठवल्यात आणि त्यांचा जो ओरिजिन तुम्हाला माहित असेल, तर जिथे ते इंटरसेक्ट करतात त्याच्यामुळे तुम्हाला कळतं ती जागा कुठे आहे. म्हणजे आपला जो GPS वर्क्स लाईक दॅट. इनफॅक्ट मी आणि माझ्या बरोबरचे को रिसर्चर रूपा भाटी म्हणून आहेत, आता सगळ्याच गोष्टी काही सांगता येत नाही, पण त्यांना आपली जी डिफेन्स सिस्टीम आहे त्यांनी आम्हाला बोलावलेलं आहे. म्हणजे आम्ही रूपा भाटीत आता जाऊनही आल्या माझ्या बरोबरच्या, की समजा आता जर युद्ध झालं पुढच्या काळामध्ये, तर पहिल्यांदा काय करणार विरोध, शत्रू पक्ष काय करणार, तुमचे सॅटेलाइट सिस्टीम डिसेबल करणार, सगळं आपण त्याच्यावरच अवलंबून आहोत.
0: बरोबर.
1: मग तसं जर झालं तर आपल्या ज्या जुन्या सिस्टीम्स आहेत ज्या खगोलशास्त्रावरच आधारित आहेत त्याही वापरता आल्या पाहिजे, याचं शिक्षण देण्याकरता चांगला विचार करतायत आपले डिफेन्स सिस्टीम्स.
0: खरंच चांगली गोष्ट आहे ही.
1: आणि म्हणूनच भारतामध्ये समृद्धता होती पूर्वी, म्हणजे एक ऍग्रिकल्चर आणि मग बऱ्याच टेक्नॉलॉजी होत्या आणि मग नॅव्हिगेशन, त्याच्यामुळे व्यापार चालायचा. तुम्हाला नॅव्हिगेशनचा किती जुना पुरावा आहे माहिती आहे? म्हणजे त्याच्या आधी नव्हतं असं नाही, पण हे सुद्धा जर ऐकलं तर लोक तोंडात बोटं घालतात. प्रोफेसर रामस्वामी म्हणून तामिळनाडू मधले, त्यांचं 2020 हा संशोधन आहे, म्हणजे फार जुनं संशोधन नाहीये. त्यांनी दाखवून दिलं, आता जे पुंपुहार मी म्हटलं ना जागा, कावेरी डेल्टा मायुरम, 20,000 वर्षापर्यंतचा मागचा आपल्याकडे अत्यंत सोफिस्टिकेटेड पोर्ट्स आणि नॅव्हिगेशन याचे पुरावे तामिळनाडू मधले आहेत. 20,000 वर्ष
0: त्या काळातही इतकं प्रगत होतं.
1: हा, आणि खगोलशास्त्राचं प्रगती असल्यामुळेच ते जाऊ शकत होते. म्हणजे विश्वामित्राची जी वर्णन आहेत किंवा अगस्त्य म्हणजे दक्षिणेचा कॅनोपस तारा हे नाव कशाला पडलं, म्हणजे फक्त भारतीयांनी उत्तर गोलार्ध हाच फक्त काबीज केला होता असं नाही, म्हणजे टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं इव्हन दक्षिण गोलार्ध तोही त्यांना.
0: तुम्ही खरं तर खगोलशास्त्राचे मुळात त्याच्यातली पदवी नाही किंवा त्याचा अभ्यास केलेला असा नाही, परंतु या ग्रंथांच्या शोधामध्ये तुम्ही खगोलशास्त्राचाही अभ्यास करायला लागलात. या सगळ्या ज्ञानशाखा या एकमेकांशी जोडलेल्या आहेत, नाही का? की गणित आहे, विज्ञान आहे, खगोलशास्त्र आहे आणि शास्त्राचे वेगवेगळे प्रकार, पुरातत्व सुद्धा,
1: जेनेटिक्स, फिजिकल अँथ्रोपॉलॉजी, जेनेटिक्स. फिजिकल अँथ्रोपॉलॉजीचा केनेडीनचा पेपर आहे. आता आपण 7,500 वर्षापूर्वीची गोष्ट केली म्हणून सांगतो की एक फक्त असं डिस्रप्शन आहे, म्हणजे आपण आपले समजा ह्युमन स्कल्स काढले भारतीयांचे, तर ते असं बघा

0: लागलो आपण की ते ह्युमन स्कल्समध्ये काही फरक झाला आहे का. त्याला क्रेनिओमेट्रिक्स असं म्हणतात पण मी टेक्निकल नावात जात नाही. हा, नॉन क्रेनिओमेट्रिक्स म्हणजे डोक्याच्या कवट्या बघून काही फरक पडलाय का
1: बरं
0: असं. आपण म्हणतो ना एक आफ्रिकेतला माणूस किंवा युरोपियन माणूस आणि भारतीय माणूस मध्ये एक डिस्टिंक्ट फरक जाणवतो ना, तशा प्रकारचा. तर तो जो एक डिस्टिंक्ट फरक आहे भारतीयामध्ये, त्याचा जो काळ आहे ना तो सुद्धा 6000 BC आणि 4500 BC याच्यामध्ये काहीतरी झालं असं केनेडी ऑफ कॉर्नेल युनिव्हर्सिटी यांचा पेपर आहे.
1: बरं,
0: काय झालं त्यांना माहित नाही पण आपल्याला माहित आहे महाभारत झालं आता आपल्याला काढता येतं. किंवा तुम्हाला जेनेटिक्सचा एक सांगतो आणि अशा शाखा अशा आहेत ना की तुम्ही एकदा त्यात गेलात ना की ते प्रिन्सिपल एकच आहे. म्हणजे आपण भोजनासारखं आहे, ज्याला बनवता येत नाही ना जेवण त्याला वाटतं की फार कॉम्प्लेक्स आहे. पण मी तुम्हाला सांगतो आता मी स्वतः चांगलं बनवतो तर फार कॉम्प्लेक्स नसतं. सगळीकडे ती फोडणी म्हणजे तेल टाका आणि मोहरी टाका, तसंच हे विज्ञानाचं पण तसंच आहे. बेसिकली प्रिन्सिपल्स आर सेम. जेनेटिक्समध्ये काय होतंय माहिती आहे का, अचानक 7500 वर्षापूर्वी मेल क्रोमोसोम्समध्ये म्हणजे वाय क्रोमोसोम ज्याला म्हणतो मेल, त्याच्यामध्ये एक सडनली बॉटलनेक तयार झालं असं मोनिका कार्मिनचा 2015 म्हणजे माझ्या संशोधनात नंतरचा पेपर आहे आणि त्यांचा परत काही महाभारताशी संबंध नाही. पण ते जे सडनली मेल क्रोमोसोम्स वाय क्रोमोसोम्स बॉटलनेक झालं आणि त्याचा काळ काय माहितीये का, त्यांनी काढलेला 7500 वर्षापूर्वी आणि त्याचं एपिसेंटर म्हणजे जसं आपण काय म्हणतो अर्थक्वेक भूकंप म्हणतो तसा हा जेनेटिक भूकंप म्हणूया आपण, त्याचं जे एपिसेंटर आहे ते भारत आहे.
1: बर, अच्छा.
0: आणि ते सुद्धा पुरावा अगदी महाभारताच्या काळाला घेऊन जातो. आणि हा सगळा जो पुरावा आहे ना याला आर्किओलॉजी पुरावाच म्हणतात. खरं म्हणजे आकाशातला पुरावा हा सुद्धा आर्किओलॉजीच पुरावा आहे. म्हणजे खगोल कोणतंही शास्त्र घ्या पण आर्किओलॉजी म्हणजे जुन्या इव्हेंट्सचा अभ्यास. आर्किओ म्हणजे जुनं आणि त्याचा अभ्यास, त्याचा स्टडी. मग तो तुमच्याकडे जो काही पुरावा असेल त्यांना तुम्ही करणार ना.
1: बरोबर. म्हणजे मगाशी आपण म्हटलं होतं की काही मंडळींना ही शंका असते मुळात की खरंच रामायण महाभारत झालंच का, असं घडलं होतं का.
0: हा, तोही प्रश्न चांगला आहे. त्याच्यावर मी तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीनं घेऊन जातो. असं बरेच वेळ व्हायचं सुरुवातीच्या काळामध्ये 11 मी जेव्हा लेक्चर दिल्यानंतर, म्हणजे आपण म्हणतो ना की काय पूर्ण रामायण वाचून झालं आणि मग रामाची सीता कोण, तसं पूर्ण झाल्यानंतर ते म्हणायचे की नाही हे सगळं तुमचं म्हणजे चांगलं आहे, आम्हाला कळलं थोडंसं नाही कळलं. पण माझा ह्याच्या आधी एक वेगळाच प्रश्न आहे की खरोखर महाभारत झालं का, रामायण झालं का. आता असं आपल्याला का वाटतं हा आपल्याला आधी प्रश्न विचारायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही 300 वर्षाच्या मागे गेलात ना, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जिजाऊ जेव्हा शिवाजींना गोष्ट सांगत होत्या म्हणजे कथा सांगत होत्या, तेव्हा कुणाला हा प्रश्न नव्हता की रामायण झालं का महाभारत झालं का. ह्याची जी सुरुवात झालेली आहे हे 1785 नंतर झालेली आहे. म्हणजे विल्यम जोन्स आले, त्यांना संस्कृतचा शोध लागला, ते फार इम्प्रेस झाले आणि सुरुवातीच्या काळामध्ये भारत हीच जगाची जननी. म्हणजे वॉल्टेअर वगैरेचं तुम्ही जर वाचलं तर काय म्हणतो तो, एव्हरीथिंग वर्थ वाईल हॅज बीन इन्व्हेंटेड ऑन द बँक ऑफ गंगा. असं म्हणजे तो रोमॅन्टिक पिरियड होता. आणि त्यानंतर 1857 विशेषतः जेव्हा पूर्ण इंग्रजांनी काबीज केला आणि त्यांना आपल्याला स्लेवच ठेवायचं आहे, तर स्लेवचं काय होतं, म्हणजे त्यांचं आपल्यावर राज्य हे आपण मान्य केलं पण आतून आपल्याला ते आपल्यापेक्षा सुपिरियर आहेत असं वाटत नव्हतं. मग ते त्यांना बदलायचं होतं आणि त्याच्याकरता मॅकॉले वगैरे जे तुम्हाला सिस्टम्स माहित आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते त्यांनी बनवलं की तुम्ही हे सगळं रामायण महाभारत म्हणताय हे सगळं झूट आहे.
1: कंडिशनिंग ब्रेन
0: केलं. आणि त्यामुळे आता मला जेव्हा मोठी लोक जे लोक असं विचारतात मग पण तुम्ही हे लहान मुलांना कसं शिकवणार, म्हटलं लहान मुलांना शिकवायचा प्रॉब्लेम नाहीये. आता आपल्या सगळ्या भारतीय ज्या जिवंत जनरेशन्स आहेत ना दे आर अल्टिमेटली डिरॅसिनेटेड. म्हणजे मला बरेच वेळा लोक विचारतात की काय कसं काय चाललंय तुमचा भारतीय दौरा, तर म्हटलं मला रिटायर्ड लोकांचा खूप त्रास होतो. पण जी यंग मुलं आहेत ना अत्यंत सुंदर प्रश्न विचारतात, पटकन ते ग्रास्पही करतात. तर त्याच्यावरच मी तुम्हाला, तुम्ही जो म्हणाल की हे खरोखर झालंच का, त्याच्यावर मी असा एक वेगळा प्रश्न विचारतो की झालं का नाही आपण हे बघूया. अशा कोणत्या गोष्टी, म्हणजे मागच्या 1000 वर्षाच्या आधी जा, 1000 वर्षाच्या मागे जा, अशा महाभारत रामायण बाजूलाच राहू दे, अशा इतर कोण व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येतात की तुम्हाला एक काय म्हणूया सब्जेक्टिव्ह कन्व्हिक्शन मध्ये वाटतं की हा ही लोक होऊन गेली, अशी काय नावं सांगू शकाल 1000 वर्षाच्या मागे जा. कालिदास म्हणूया आपण, ग्रीक लोकांमध्ये प्लेटो अरिस्टॉटल म्हणूया, जीझस ख्राईस्ट म्हणूया, भगवान बुद्ध म्हणूया, शंकराचार्य म्हणूया, असं म्हणतात. पण ही जी लोक ऑब्जेक्शन घेतात, अलेक्झांडर, जी लोक ऑब्जेक्शन घेतात राम आणि कृष्ण होऊन गेले का, तीच लोक हे आता जी उरलेली नावं सांगितली ती सगळी होऊन गेली असं मानतात. मग मी त्यांना प्रश्न विचारतो की त्याचा पुरावा काय, त्याचा तुम्हाला आर्किओलॉजी पुरावा काय, तर त्याचं उत्तर असं आहे की त्याचा हे आता उरलेली ज्या गोष्टी आहेत रामकृष्ण सोडून त्यांचा आर्किओलॉजी पुरावा शून्य आहे. शून्य.
1: पण ते आम्ही पुस्तकात शिकलोय, वाचलंय त्यांच्याबद्दल.
0: मग महाभारत वाचा की महाभारत वाचा रामायण वाचा, त्याच्यात जेवढी माहिती त्यांच्याबद्दल नाही तेवढी महाभारतात आणि रामायणात आहे. आणि ती तुम्हाला ज्याला आपण विज्ञानामध्ये
1: जसं म्हटलं की महाकाव्य म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं असंही घडलंय.
0: नाही महाकाव्यच आहेत ती.

0: पण असं आहे ना, ते म्हणजे महाकाव्य आहेत, पण त्याच्याकरता तुम्हाला इतिहास म्हणजे काय, सी एखादी गोष्ट काय आहे ही तुम्हाला त्यांच्याच टर्म्सवर समजून घ्यावी लागेल. म्हणजे शंकराचार्यांचं वाक्य असं आहे की ज्ञानम न पुरुषतंत्रम, ते तुमच्या लहरीवर ज्ञान अवलंबून नसतं किंतु वस्तुतंत्रम, ती वस्तूच तुम्हाला सांगेल. सो तुम्हाला महाभारत न वाचता महाभारत काय आहे याच्यावर काहीतरी डोक्याचे विचार करायचे याच्यासारखा मूर्खपणा नाही आहे. तुम्ही महाभारतच वाचावं लागेल.
1: आणि इतिहास म्हणजे असं असं हे घडलं,
0: असं घडलं, आणि त्याचा उद्देशही वेगळा आहे. इतिहास म्हणजे हिस्ट्री नाही आहे, हिस्टॉरिकल आस्पेक्ट्स येतात, पण धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेश समन्वितम पूर्ववृत्तम कथायुक्तम इतिहासम प्रचक्षते. म्हणजे इतिहास म्हणजे अशी गोष्ट की खरोखर होऊन गेलेली घटना पूर्ववृत्तम कथायुक्तम, पण ती रोचक पद्धतीनं, जसं आपल्याला कीर्तनकार प्रवचनकार आपल्याला एंगेज करून ठेवतात, किंवा मूवीमध्ये आता बाजीराव बघताना एक गाणं पण असतं ना, वाट लावली वगैरे, ते काशीबाई काही नाचल्या नाहीत, पण ते लोकांनी बघावं म्हणून ते जसं टाकतो तशी एम्बेलिशमेंट असू शकते,
1: मिरची मसाला
0: असतं ना, आणि असतंच, पण त्याचा उद्देश काय की उपदेश म्हणजे गाईडबुक व्हावं कशा करता तर तुमचं आयुष्य चांगलं व्हावं, धर्मार्थ काम मोक्षाणं म्हणजे चारही पुरुषार्थ तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करता यावे, आणि ते कसा अभ्यास करावे त्याच्यातच लिहिलेलं आहे. मी तुम्हाला ते वेगळं जाऊन बघायची गरज नाही, पण ते कोणी उघडून बघितलं तर कळणार ना. किंवा तुम्हाला एक दुसरी गंमत सांगतो, म्हणजे आपण लेफ्ट राईट वगैरे बोलतो म्हणून सांगतो की आता असं असतं की मग मला असं काही वेळा विचारतात प्रश्नामध्ये, पण मग रामाने ती सीतेला वनवासात म्हणजे जंगलात पाठवलं हे कसं काय, हे कसं काय तुम्हाला पटतं? म्हटलं त्याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देईन, पण त्याच्या आधी पाठवलं हे मान्य करता का? म्हणजे राम होता ना, सो ते नसतं मान्य करायचं. तर हॅरी पॉटरच्या पुस्तकामध्ये आपण विचारत नाही ना, म्हणजे हॅरी पॉटरने असं का केलं, ते आपण त्या रायटरला जाऊन विचारू. पण हा इतिहास आहे, त्याच्यामध्ये त्याची आपल्याला उत्तरं मिळतात, आणि ती उत्तरं त्या पुस्तकातच दिलेली आहेत. ती काव्य तर आहेतच, काव्याचा उद्देश असा आहे की त्यामुळे ते लक्षात ठेवायला सोपं. म्हणजे आपली जी सहा वेदांग आहे त्याच्यामध्ये छंद, आणि छंद म्हणजे जसं आपण शिक्षा म्हणतो, व्याकरण म्हणतो, छंद, निरुक्त, तर छंदाचा उद्देशच असा आहे की आपल्याला फिल इन द गॅप सारखं कळतं की किती शब्द आपल्याला हवेत तिथे, त्यामुळे लक्षात ठेवायला ते सोपं जातं.

श्रोते हो, रामायण महाभारत ग्रंथ जिज्ञासा निलेशोक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. श्रोते हो, ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केलेला कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करीत आहोत. श्रोते हो, नमस्कार. सुप्रसिद्ध साहित्यिक शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम सादर करीत आहोत. शांतस्मरण, लेखन आणि निवेदन, अनघा मोडक आणि नेहा खरे. ऐकूया तर शांतस्मरण.

0: मी माझे गाणे गुणगुणत राहिले, वेडे पण काय लोक म्हणत राहिले, कुणीही शिरकाव आत न शके करू कोश असा भोवती मी विणत राहिले। वेगळेच ऋतू इथले, वेगळेच ऋतू इथले बहर वेगळे, मी परंतु माझ्यातच भिनत राहिले, मी परंतु माझ्यातच भिनत राहिले।
1: खरोखरच आपल्या अस्तित्वाने या ऋतूंची हिरवाई आपल्या आत भिनवणाऱ्या अशा या साहित्यिका। खरं तर त्यांनी या कवितेत म्हटलंय की शिरकाव करू द्यायचा नाही असा हा कोश, पण छे त्यांचं साहित्य, त्यांचं व्यक्तित्व, त्यांचं अस्तित्व समोर आलं की आपण जातोच गुरफटत, कारण त्यांचा कोशही तसाच मऊ, मखमली, रेशमी आणि तितकाच खानदानी। या साहित्यिकेची भुरळ पडत राहते आपल्याला, त्यांच्या साहित्याचं क्षितिज खुणावत राहतं सतत। बऱ्याचदा माणसं प्रत्यक्ष अस्तित्वात असताना सुद्धा त्यांना किंमत असतेच असं नाही, पण असे भाग्यवानच असतात जे काळाच्या पल्याड जाऊन उभे राहतात, आपल्याला खुणावत राहतं त्यांच्या नक्षत्रांचं देणं। या साहित्यिकेचं नक्षत्र देणं तर इतकं लखलखतं की प्रत्येक वेळी आपल्या आयुष्याची कोजागिरी व्हावी आणि ती अनुभवत असताना आपलीच पौर्णिमा व्हावी।
0: वा छान अनघा, आपल्या साहित्यातून हे असं शुभ्रपण बहाल करणाऱ्या साहित्यिक शांता शेळके, रोज नवं शब्दचैत्र खुलवणाऱ्या त्या नभातल्या चंद्रमाचं लक्ष शांताबाईंकडे नसेल तर नवल, त्याचं शीतल चांदणं जसं आल्हाददायक वाटतं तशीच शांताबाईंची रसवंतीही शुभ्र, चमचमती आणि आल्हाददायक।
1: खरंय,
0: त्यांच्याच शब्दात सांगायचं तर ज्योत्स्ने परी कांती तुझी मुखरम्य शारद चंद्रमा, उजळे तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पौर्णिमा।
1: वा खरं ना, हे स्मितहास्य ज्या ज्या वेळेला शांताबाईंच्या चेहऱ्यावर खुलत असेल त्या त्या वेळेला ते चांदणच चमचमत असेल। आणि तू म्हणालीस तसं नेहाताई, आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज शांताबाईंची जन्मशताब्दी सुरू होत असताना त्यांनाच म्हणावं वाटेल, तुझी या कृपेचे चांदणे नित वर्षुदे अमुचाशिरी। जय शारदे वाद।

अनघा शांताबाई शेळके म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतात त्या डोईवर पदर घेतलेल्या, ठसठशीत कुंकू लावलेल्या, गुबगुबीत गालाच्या, मोठ्या फ्रेमचा आणि जाड भिंगाचा चष्मा.

0: आणि त्यातून डोकावणारे त्यांचे भावुक उत्सुक निरागस डोळे.
1: अगदी खरं आहे, त्यांची ही छबी कायमच आपल्या प्रत्येकाच्या मनात ठसलेलीच आहे. पण अगं मला काय वाटतं माहितीये की त्यांच्या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या छबीत ना त्यांच्या साहित्याचं व्यक्तित्व सुद्धा प्रतिबिंबित झालंय. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण तो डोईवरचा पदर बघतो त्यावेळेला त्यांच्या साहित्यातली शालीनता जाणवते.
0: अगदी.
1: त्यांचे जेव्हा गुबगुबीत गाल बघतो त्यावेळेला त्या साहित्याला मिळालेलं श्रीमंतपण किंवा त्याचं सौष्ठव जाणवतं. त्यांचा ठसठशीत कुंकू हे त्या सौभाग्याचंच प्रतीक म्हटलं पाहिजे. आणि त्यांचे भावुक निरागस डोळे, त्यांच्यात असणारं जे लहान मुलांसारखं औत्सुक्य आहे, जी शोध घेण्याची वृत्ती आहे, त्या वृत्तीचंच दर्शन घडवतात. आणि त्यांचा जाड भिंगांचा चष्मा हे त्यांचं सखोल निरीक्षण आणि त्याला असणारी ही मोठी फ्रेम, ही फ्रेम खरं सांगायचं ना नेहता येतं ती सौंदर्याची आहे. कारण त्यांच्या प्रत्येक साहित्यात, त्यांच्या काव्यात, त्यांच्या समीक्षणात, त्यांच्या अनुवादात आपल्याला जर काही जाणवत असेल तर ती महत्वाची दिसते, भेटते, जाणवते ती सौंदर्याची विशेष दृष्टी.
0: अगदी खरंय. शांताबाई म्हणजे बघ ना, कवयित्री, गीतकार, समीक्षक, अनुवादक, प्राणी मैत्रीण, म्हणजे त्यातही मांजरांची आवड त्यांना खूप होती.
1: अगदीच.
0: आणि त्यांच्याविषयी त्यांनी खूप लिहून ठेवलेलंच आहे. त्याचप्रमाणे ललित लेखन, सदर लेखन असं सगळं काही त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला सापडतं.
1: म्हणजे आज जर आपण जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने अख्खा कॅनव्हास त्यांचा मांडायचा ठरवला तर एक भाग पुराच पडू शकत नाही. आणि म्हणूनच ना या सगळ्याच्या छटा, म्हणजे तू म्हणालीस तसं त्यांच्यातली कवयित्री, अनुवादक, समीक्षक, एक प्रेमळ व्यक्तित्व, त्यांच्यातला निरीक्षक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्यातला रसिक आस्वादक, हा जर सगळ्या अर्थाने परिपूर्ण होऊन आपल्याला कुठे भेटत असेल तर तो भेटतो त्यांच्या ललित लेखनात, त्यांच्या सदर लेखनात.
0: खरंय. सदर लेखनाचा आता उल्लेख आपण केला तर त्याच्याविषयी शांताबाईंनी आपल्या धूळपाटी या पुस्तकामध्ये असं लिहून ठेवलंय की वृत्तपत्रात सदर चालवणं ही गोष्ट काही लेखकांना कमीपणाची वाटते. हे लेखन शाश्वत नसतं, त्यात फक्त तात्कालिक घटना प्रसंगांवरच लिहिलं जातं. त्याला एक चुरचुरीत उथळपणा असतो. जीवनाचा सखोल तळ गाठण्याची या लेखनात कुवत नसते. आजचं वृत्तपत्र ही उद्याची रद्दी असते हे आणि असेच कितीतरी आक्षेप वृत्तपत्रातल्या सदरांवर घेतले जातात. त्यातल्या काहीमध्ये सत्याचा अंशही असू शकेल, तरीही वृत्तपत्रात एखादं सदर नियमितपणे चालवणं यात लेखकाला कमीपणा आणणारं काही आहे असं मला वाटत नाही, असं शांताबाई स्पष्ट करतात.
1: वा.
0: त्या म्हणतात, वाहत्या प्रवाहात अंग झोकून पाण्यावर तरंगताना पोहणाऱ्याला जो आनंद मिळतो तोच आनंद हे मुक्त लेखन सातत्याने करताना मला लाभला.
1: किती छान उपमा देतात ना, त्या कालिदासाशी अतिशय जवळची नाळ त्यांची जोडलेली असं म्हणणार आहेत. आणि आपण उपमा कालिदासाशी असंच म्हणतो, त्यामुळे ह्या उपमांचा खजिना शांताबाईंकडे. खरोखरच काळाच्या वाहत्या प्रवाहात शांताबाईंनी फक्त सहज उडी घ्यावी आणि उत्तम तरंगावं हे म्हटलं तर वावगं नाही ठरत. कारण वर्तमानपत्राची रद्दी होते हे कितीही खरं असलं तरी सुद्धा त्यांनी स्वतःच्या साहित्याची अक्षरमोहोर अशी काही उमटवली की खरोखरच त्या ललित साहित्यानं सुद्धा आजही मनावरती सद्दीच गाजवली. शांताबाईंनी ना कुठलंच काम कधी कमी मानलं नाही. प्रत्येक गोष्ट ही उत्तमच असते, फक्त आपण ती कशी साकारतो ह्याला फार महत्व असतं. म्हणूनच शांताबाईंचे ललित लेख सुद्धा आपल्याला आजही तितकेच भावुक करतात, हवे हवेसे वाटतात. पावसाआधीचा पाऊस, एकपानी, जाणता अजाणता यासारख्या कितीतरी ललित लेखांची पुस्तकं झाली आणि खऱ्या अर्थी त्यालाही अक्षरपणच मिळालं. म्हणूनच मगाशी म्हटलं तसं की या सगळ्या शांताबाई शेळकेंच्या व्यक्तिमत्वाचा कॅलिडोस्कोप आपल्याला अनुभवायचा असेल तर ललित लेखनच घेणं अधिक योग्य ठरेल. म्हणूनच त्यातलं सगळ्यात सुंदर वाटणारं असं एक पुस्तक म्हणजेच जाणता अजाणता. हे नाव कुठनं आलं, त्यांनी का बरं ठेवलं असेल, नेमका काय शोध घेतला याविषयी शांताबाईंनीच असं लिहून ठेवलंय.
0: शांताबाईंना वर्तमानपत्रामध्ये एक सदर चालवण्यास सांगितलं गेलं. त्या म्हणतात, मला ती कल्पना आवडली आणि फारसा विचार न करता तळवलकरांना मी होकार देऊन बसले. दर आठवड्याला एक लेख नियमितपणे लिहिण्याची जबाबदारी आपल्याला कितपत निभावता येईल याबद्दल मी साशंक होते. परंतु एकदा सदर सुरू केल्यानंतर आपोआप विषय सुचत गेले. त्यामध्ये जाणता अजाणता हे या सदराचं शीर्षक गदी माडगुळकर यांच्या एका प्रसिद्ध चित्रपट गीतातून मी उचललंय.
1: अर्थात हे गाणं सगळ्यांना निश्चितच ज्ञात असेल. त्या गाण्याची जी पहिलीच ओळ आहे ना, हृदयी

प्रीत जागते। बाईंनी कायमच प्रत्येक विषयावर निरतिशय प्रेम केलं आणि त्याचं जागरण मनात चालू ठेवलं, तेच लेखनातून उतरलं, जे पानात तेच मनात, आणि पुन्हा तो प्रवास आपल्याही पर्यंत चालू राहतो। खरं सांगायचं ना रसिक, तर आज जेव्हा आम्ही जाणता अजाणता शांतबाई उलगडण्याचा प्रयत्न करतोय, त्यावेळेला मागे पुढे असणारं मंगेशाचं देणं जाणवतच राहतं हो। माझ्याकडे देव माझा पाहतो आहे असं म्हणणाऱ्या शांताबाई पुन्हा पुन्हा दिसत भेटत जाणवत राहतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनीच म्हणलेल्या कृपेची छबी सुद्धा तिथे उमटतच राहते।

0: देव दिसला रे देव दिसला, देव फुलात फळात देव वाहत्या जळात, देव निळ्या आभाळात रसरसला रे देव दिसला।
1: राही व्यापून सकळा दावी तसे नाना कळा, सांगायाहून वेगळा देव कसला रे देव दिसला। कधी दिसे कधी लपे सारी तयाचीच रूपे, भाव हाच मनावर आज ठसला रे देव दिसला।
0: वा किती गोड शब्दात आणि किती सहजपणे व्यक्त होतात ना शांताबाई।
2: खरे
0: एखाद्या निरागस मुलाच्या नजरेतनं जेव्हा आपण हा देव बघतो तेव्हा किती वेगळा दिसतो भेटतो ना तो आपल्याला। अर्थात आपण कार्यक्रम सादर करतोय तेव्हाही नवरात्रच आहे, त्यामुळे आजूबाजूचं वातावरण सुद्धा त्या देवत्वानं भारलेलंच आहे खरं तर। आणि वैशिष्ट्य म्हणजे आज शांताबाईंच्या शताब्दी वर्षाचा एक सुंदर संयोग सांगायचा, म्हणजे शांताबाईंचा जन्मदिवस तर आज आहेच पण त्यांची जन्मतिथी होती नवरात्रीतली सप्तमी, ती सुद्धा आज जुळून आली आहे।
2: अरे वा,
0: त्यामुळे तिथी आणि तारीख याचा छान संयोग झालाय। आणि तसाच संयोग आपल्याला त्यांच्या एका लेखात सुद्धा बघायला मिळतो। मला असं वाटतं की माणसातलं सामान्यपण आणि सिद्धपण आणि दुसरीकडे साध्यापासून साधकापर्यंत अशा सगळ्या संयोगाचा विचार करत असताना शक्ती भक्ती आणि त्यातलं माणूसपण हे तिन्ही एकत्र आलं तर ते कसं भेटेल याचा खूप गोड विचार शांताबाईंच्या या लेखात आपल्याला बघायला मिळतो। आणि निहातही जर आपण नवरात्रीचा उल्लेख केलाच आहे तर त्यांच्या देवी लेखाचा उल्लेख करणं जास्त योग्य ठरेल।
1: मंथर हे त्यांच्या वाडवडिलांचं गाव आणि तिथे चौंडाई किंवा चौंडेश्वरी या देवीचं देऊळ होतं। तर आधी त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या तिथल्या आठवणी लिहिलेल्या आहेत की ह्या देवळाच्या आवारामध्ये आम्ही मुलं मुली सतत खेळायला जात असू, देवीचा गाभारा जरासा अंधारलेला असला तरी पुढचा सभा मंडप उजेडाने उजळलेला असे। पुढे त्या असं म्हणतात, मला त्या वयात देवीचं देवपण कधी जाणवलं नाही, तिच्या भोवती कसलंही दैवी अलौकिक वलय मनाने निर्माण केलं नाही। देवी मला जिवंत माणसांसारखीच वाटायची, जशा माझ्या अनेक चुलत्या आत्या माम्या मावशा तशी ही देवी देखील आपली जवळची अशी कुणीतरी वडीलधारी नातेवाईक स्त्री आहे हाच माझा तिच्याविषयीचा भाव होता।
0: वा वा,

0: म्हणूनच की काय संध्याकाळच्या सावल्या पसरू लागल्या. सभामंडपात अंधार दाटत चालला. मिणमिणत्या समईच्या उजेडात देवीची मूर्ती उग्र अनोळखी दिसू लागली, तरी तिचं भय मात्र मला कधीच वाटलं नाही. याच लेखामध्ये शांताबाईंनी देवीचे वेगवेगळे जे अलंकार आहेत आणि त्याविषयीची गाणी काही त्याबद्दल लिहिलंय. त्या म्हणतात, बायकांच्या गाण्यात त्यांनी रचलेल्या ओव्यात आलेलं देवीचं देखणेपण, तिचे विविध अलंकार, तिच्या आवडीनिवडी यामुळे ती अधिक जिवंतपणे मनावर ठसली. मग एकनाथांच्या स्तोत्रातली विराट स्वरूपी आदिमाया जशी काळजाला व्यापून राहिली, तसंच आईने पाठ करून घेतलेल्या गाण्यातले अंगी कंचुकी भरजरी, शालू ल्याली बुट्टेदारी, पोत पेट्या नानापरी, मंगळसूत्राखाली सरी, कानी भोकरे साजिरी, हाती बांगड्या बिल्लोरी, भाळी कुंकवाची चिरी, प्रेम ढाळते अंबेवरी, अंबे त्रिपुरे सुंदरी हो, हे तिचं अलंकृत देखण रूपही डोळ्यात ठसठशीतपणे भरलं.
1: हे किती नादमधुर आहे ना.
0: अगदी. एकीकडे शांताबाईंनी म्हटलंय की मला त्या देवीचं भय कधीच वाटलं नाही, त्यात शांताबाई अनेक वर्षांनी 40 गावातल्या एका छोट्याशा देवळामध्ये गेल्या होत्या आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना त्या चौंडाईच्या देवी मंदिराची आठवण झाली.
1: बरं.
0: तिथल्या मंदिरातली देवी, तिच्याविषयी त्यांनी बघ काय लिहिले. त्या म्हणतात, आता पुढ्यात उभी असलेली देवी मात्र माझ्याकडे टक लावून बघत होती. रागाने, अधिक्षेपाने, तुच्छतेने बघत होती. जणू ती मला म्हणत होती, विसरलीस मला? मी तुमच्यावर घातलेली मायापाखर तिची सुद्धा तुला आठवण राहिली नाही? मी मात्र नाही विसरले तुला. बघ, तुला भेटण्यासाठी इतक्या दूरवरून मी इथं आले आहे. ओळखलंस की नाही आता तरी मला? शांताबाई यामध्ये हरवून गेल्या होत्या. त्यांच्या सोबत ज्या ज्या बाई होत्या त्यांनी त्यांना हलवलं आणि भानावर आणलं. शांताबाईंनी मग देवीला हळद कुंकू वाहिलं, खाली वाकून तिची क्षमा मागितली, पण अजूनही तिच्या डोळ्यांना डोळा देवत नव्हता असं त्या म्हणतात. क्षणापूर्वी त्या डोळ्यात उफाळलेल्या रागाची धग मला अजूनही जाणवत होती. उभ्या आयुष्यात देवीचं इतकं भय मला कधीच वाटलं नव्हतं.
1: शांताबाईंचा हा सगळा उलगडण्याचा पट इतका व्यापक आहे ना की आपण जेव्हा हा लेख अनुभवायला लागतो ना नेहताई, तेव्हा मला असं वाटतं की एक बाई म्हणून, एक आस्वादक म्हणून, एक शक्ती भक्ती ह्या सगळ्या रूपाचं वर्णन या एका लेखात शांताबाई मांडत जातात. नाही
0: खरे.
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवीतलं माणूसपणही बघणं आणि पुन्हा त्या पल्याड जाऊन तिच्यातली सशक्ती बघणं हा फार मोठा पट आहे. आणि कदाचित आपल्या प्रत्येक बाईमध्ये जे लपलेलं असतं ना, की एकीकडे ती अत्यंत साधी असते पण दुसरीकडे एखाद्या प्रसंगात ती तेवढीच शक्तिरूप धारण करते, याचं सुंदर वर्णन किंवा याचा सुंदर संयोग आपल्याला या लेखात बघायला मिळतो असं मला वाटतं.
0: अगदी.
1: आणि अजून एक फार छान जोड त्याच्यात त्यांनी दिले की बायकांना नटायला आवडतं की नाही, मग ती देवीही त्याला अपवाद नाही. म्हणजे सप्तमीच्या दिवसाचं महत्व जर आपण बघितलं तर तो सगळा साजा शृंगार आणि थाटमाटाचाच दिवस आहे आणि म्हणूनच कदाचित आजच्या निमित्तानं तो शृंगार जास्तच भिडतो किंवा जवळचा वाटतो. आणखी एक गोष्ट मला वाटते की शांताबाईंच्या मध्ये ना परंपरा आणि नवता याचाही फार सुंदर ब्लेंड आहे. आणि ब्लेंड हा शब्द मुद्दामून वापरला याचं कारण, आम्हाला जी मॉडर्नाइज्ड गोष्टी बघायची सवय आहे अशा शांताबाई जेव्हा मॉडर्न रूपात सुद्धा समोर येऊन उभ्या राहतात आणि त्याचाही एक वेगळा पदर आपल्याला पुढच्या लेखात बघायला मिळतो तेव्हा आपण थक्क होतो ग.
0: खरे. म्हणजे चोली के पीछे क्या आहे हे गाणं त्यावेळेला खूप गाजत होतं आणि त्याच वेळेला वादात सुद्धा सापडलं होतं की हे अश्लील आहे अशी एक टीका त्याच्यावरती होत होती.
1: मुळात या लेखाची सुरुवातच इतकी मस्त आहे ना की एक मॉडर्न त्यांची छोटी मैत्रीण त्यांना भेटायला येते आणि या गाण्याविषयी जरा बोलू का नको बोलू असं बावचळत असताना शांताबाई अक्षरशः जो षटकार मारतात तो विशेष आहे.
0: खरे. त्या असं म्हणतात, मी ते गाणं ऐकलंय, मला त्याची चाल खूप आवडली आणि तू म्हणतेस तितकं ते गाणं अश्लील नाही, मला तर या गाण्यातला आशय देखील इतका आक्षेपार्ह वाटला नाही.
1: आपल्यालाही जरा आश्चर्य वाटतं ना. पुढचं वर्णन फार महत्वाचं आहे.
0: त्या म्हणतात, ते गाणं लोकगीत आहे आणि अभिजात काव्यामध्ये जो संयम असतो, सूचकता असते, ती लोकगीतात बहुधा नसते. किंबहुना स्पष्टपणा, उघडपणा, उत्तानपणा देखील लोकगीतात असावा लागतो, तो त्याचा एक महत्वाचा घटकच असतो म्हणेनास.
1: वा. किती सहज काव्याची वैशिष्ट्ये सांगत जातात ना शांताबाई.
0: अनघा एवढं.

0: यावरच त्या थांबल्याने त्यांनी पुढे काही चोळी गीतांची उदाहरणं सुद्धा सांगितली.
1: बरं,
0: हा मराठीमध्ये चोळी गीतं, तर त्या मुलीला खरंच आश्चर्य वाटलं की मस्करी करतेस ना तू माझी असं ती विचारते. तर शांताबाई म्हणतात, मस्करी कशासाठी करायची, मी तुला एक जुनं मराठी चोळी गीतच ऐकवते. आणि त्याही पुढे जाऊन चोळीचे वेगवेगळे प्रकार त्यांनी जे सांगितलेत ना अनघा, त्यांनी थक्क व्हायला होतं. त्या म्हणतात, राजस्थानी पद्धतीची बिनपाठीची काचोळी, कोपरापासून कितीतरी पुढे येणारी खूप लांब बाह्यांची माळणीची चोळी, पुढच्या पाख्यांची दोन्ही स्तन झाकून फक्त उरावर एक गाठ दिली जाणारी चोळी, गळ्याशी गुंडी आणि खाली बटणं असणारी नंतरची फॅशनेबल चोळी. आता हे ह्या सगळ्या जुन्या फॅशन पुन्हा येताना आपण बघतो आणि या प्रकारच्या चोळ्या आताच्या काळातही दिसतात.
1: मी आता याच्यात आपल्याला डिझायनर शांताबाई भेटतात की नाही?
0: हो ना.
1: पण अगं मला असं वाटतं की त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांच्या लेखातही हा उल्लेख केलाय, किंवा धुळपाटीत सुद्धा आपल्याला हा उल्लेख वाचायला मिळतो की त्या देवांग कोष्टी या समाजातल्या, आणि कोष्टी म्हणजे विणकर, तर स्वतः शांताबाईंनीच त्या मुलीला त्या लेखातच असा उल्लेख आहे की उत्तम चोळी शिवून दिली. आणि ती चोळी कशी शिवायची, कुठल्या पॅटर्नची हवी आहे, या सगळ्या संदर्भात सुद्धा शांताबाईंनी उत्तम चर्चा केली आहे. मला मनापासून असं वाटतं की शांताबाई या फक्त कपड्यांच्या संदर्भातल्या विणकर होत्या असं म्हणून चालणार नाही, ते फार वरवरचं होईल. शांताबाईंची वीण ही शब्दांचीच होती जोडलेली, आणि म्हणूनच त्याचा रेशमी धागा असा काही शांताबाईंनी गुंफलाय की या लेखाचा शेवट जेव्हा आपण बघतो तेव्हा तर आपण केवळ अवाक होत नाही, तर शांताबाईंच्या सगळ्या व्यासंगाला मनापासून नमस्कार करतो आपण.
0: खरे, लेखाच्या शेवटी त्या संत कवी एकनाथांचं जे स्तोत्र आहे त्याकडे येतात. त्या म्हणतात, नवखंड पृथ्वी म्हणजे आदिमायेची नऊ तुकड्यांची चोळी असं भव्य वर्णन एकनाथांनी केलंय. नवखंड पृथ्वी तुझी चोळी पाऊले गेली सप्त पाताळी, एकवीस स्वर्ग मुकुटी झळाळी, दार उघड बया दार उघड.
1: वा. म्हणजे आज आपण रसास्वाद जर याचा घ्यायचा असेल ना ग, आणि या चारी ओळींचा विचार करायचा असेल, तर पुन्हा पुन्हा प्रश्न पडत राहतो ना की नाथ महाराजांनी चोळीचीच उपमा का दिली असेल, का शांताबाईंना बरोबर हेच आदिमायेचं स्तोत्र आठवलं असेल. मुळात दोन्ही म्हणजे देवीचा लेख असेल किंवा चोळी लेख असेल, विराट रूपाचं वर्णन म्हणतात, त्यावेळेला पाताळापासून तिचे पाय सुरू होतात आणि तिचा मुगुट हा स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचतो, याचा अर्थ तिन्ही लोकांमधला इहलोक म्हणजे पृथ्वी ही बरोबर मध्यात आहे आणि चोळी हे त्याचं निदर्शन आहे. हा एक भाग. दुसरा भाग जाणवला, चोळी ही आपल्याकडे सौंदर्याचं प्रतीक मानलं जातं ग. स्त्रीत्वाचा जसा दागिना किंवा अलंकार असतो तसा चोळी हा सुद्धा तिचा एक दागिनाच मानला गेलाय, आणि म्हणून कुठेतरी माया मोह सौंदर्य याच्याशी सुद्धा ही चोळी जोडली गेली आहे, की जिथं मायेचा सगळा विचार आहे, ही माया जेव्हा बाजूला पडते ना, ते आवरण बाजूला पडतं त्यावेळेला स्वरूपाचं दर्शन आहे. आणि बया दार उघड असं म्हणताना एकीकडे आवरण सुद्धा आहे, ते आवरण ज्यावेळेला बाजूला होतं त्यावेळेला खऱ्या रूपापर्यंत आपल्याला जाता येतं, असे कितीतरी पदर या एका गाण्यांमध्ये किंवा या आदिमायच्या स्तोत्रात आपल्याला बघायला मिळतात. आणि आपण थक्क होतो की फक्त चोळी देवीला अर्पण करायची, तिची ओटी भरायची, इतक्यापुरती ही चोळी किंवा हा खण मर्यादित राहत नाही, त्याच्या फार बल्याड जाऊन शांताबाई तो उभा करतात. तो पट एवढा लाख मोलाचा आहे की तो रेशमी धागा आपल्याला धरता येणार नाही, खरोखरच हात नका लावू माझ्या साडीला असा आपली अवस्था झालेली आहे की त्याला स्पर्श करणं शक्य नाही. आपण फक्त जेवढं मांडणं शक्य होतं तेवढा हा रेशमी धागा उलगडायचा प्रयत्न केलाय.

0: हात नका लावू माझ्या साडीला. नेहाताई जेव्हा ही ओळ समोर येते ना, त्यावेळेला खरं तर एका खूप मोठ्या इंद्रिय जाणीवे संदर्भात किंवा संवेदना संदर्भात सुद्धा भाष्य केलेलं आहे. आणि याच संदर्भात जेव्हा जाणता अजाणतामध्ये शांताबाई बोलक्या होतात, त्यावेळेला त्या इतक्या विलक्षण आहेत. ही इंद्रिय संवेदना किंवा ही इंद्रिय जाणीव नेमकी कोणती आहे? त्यांच्याच भाषेत सांगायचं तर ही स्पर्शाची अबोल भाषा. ही स्पर्शाची अबोल भाषा नेईल तुझं मज नवख्या देशा. युगा युगांच्या अवकाशातून जुळतील दोन किनारे, विलया जग जाईल सारे. स्पर्शाच्या अबोल भाषेसंदर्भात सुद्धा शांताबाईंची लेखणी बोलकी होते तेव्हा ती काय सांगते? मी आता ही वाचता क्षणी अंगावर काटा येतो की नाही ग?
1: खरे, शांताबाईकीने पुण्यामधल्या एका अंधशाळेत गेल्या होत्या. तिथे त्यांचं भाषण झालं आणि भाषण झाल्यानंतर तिथले जे श्रोते होते त्या सगळ्यांनी शांताबाईंभोवती घोळका केला. त्याचं म्हणतात की ते अंध माझ्याभोवती जमले आणि एकदम माझ्याशी बोलू लागले. बोलता बोलता निशंक विश्वस्तपणाने माझ्या अंगावर हात फिरू लागले. नाही म्हटलं तरी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची वयाची माणसं एकाच वेळी कुणी माझ्या तोंडावरून हात फिरवताना, कुणी खांद्यावर हात टाकताना, तर कुणी माझे हातच चाचपून ते आपल्या हातात घट्ट पकडताना मला संकोच वाटत होता. तो सामुदायिक स्पर्श अनुभवताना अवघडल्यासारखं होत होतं. पण तिथे त्या शाळेच्या व्यवस्थापिका ज्या होत्या त्या हसत हसत बाईंना म्हणाल्या, बाई आमच्या या माणसांना तुमचं बोलणं आवडलं, तुम्ही सुद्धा आवडलात, म्हणून ते पाहत आहेत तुम्हाला.
0: क्या बात है.
1: तुमची जास्त जवळून ओळख करून घेत आहेत. शांताबाई म्हणतात की हे बोलणं ऐकून मी स्तिमित झाले.
0: खरं.
1: आणि मग या स्पर्शामधून काय काय व्यक्त होतं ते सांगताना शांताबाई लिहितात, आपुलकी वात्सल्य सांत्वन संरक्षक वृत्ती मालकी हक्क हे सारं स्पर्शातूनच जास्तीत जास्त उत्कटपणे व्यक्त होत असतं.
0: अगदी खरंय. त्याताई ज्या पद्धतीनं शांताबाईंनी हे उभं केलं ना, एकतर त्यांची चित्रदर्शी लेखनशैलीत अख्खा प्रसंगाच्या प्रसंग आपल्या नजरेसमोर उभा करतो साक्षात, आणि ज्या संवेदनशीलतेने बाईंनी ते अनुभवलंय, मुळात त्या स्वतः तेवढ्या खोलीत जाऊन तो स्पर्श अनुभवतायत, म्हणून इतका व्यापक विचार त्या डोहात जाऊन करायची एक प्रेरणा सुद्धा यातून त्यांना मिळाली असेल.
1: निश्चितच. म्हणजे त्या म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच शब्दांच्या भाषेपेक्षा स्पर्शाची भाषा ही किती उत्कट असते
0: खरं
1: हे त्या क्षणी जाणवलं.
0: आणि कारण अगं स्पर्श आपल्याला दिसत नाही ना, तो असतो. कारण स्पर्श ही अनुभूती आहे, तो अनुभव आहे. पण कदाचित बाईंनी तो आपल्या आत खोल मुरवून घेतला असेल ना, तेव्हा स्पर्शाची जी प्रेरणा त्यांना वेगवेगळ्या स्पर्शांपर्यंत घेऊन गेली, मग तो शब्दातला असेल, तो निःशब्दातला असेल, तो अबोल असेल, किंवा त्यांनी पुढे मांडलेले जे स्पर्श आपण अनुभवतो ते अनुभवत असताना आपल्यालाही आपल्या संस्कृतीची आणि परंपरांच्या स्पर्शाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.
1: खरंय. म्हणजे चरण स्पर्शपूर्वक नमस्कार करणं हा देखील स्पर्शाच्या द्वारा आपल्या प्रिय आणि आदरणीय व्यक्तीशी निकट संबंध जोडण्याचा एक प्रकार आहे.
0: वा.
1: म्हणजे आपल्याकडे सुद्धा सातारा कोल्हापूरकडे नाही का म्हणत पाय शिवते.
0: खरंय.
1: तर पाय लागू पाय शिवणं ह्या सगळ्यामध्ये सुद्धा स्पर्श आहेच की?
0: निश्चित. आणि आपण किती सहज खरं तर हे वापरत असतो, पण त्यावेळेला त्या चरणामधल्या स्पर्शाची जाणीव आपल्याला नाही होत ग. आपण फक्त तो नमस्कार करण्यापुरते मर्यादित राहतो.
1: बरोबर.
0: पण ज्या वेळेला आपण नमस्कार करतो तेव्हा त्या माणसाची जी सलगी असते ती कदाचित त्या स्पर्शातनच आपल्याला अधिक जाणवत असेल. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आपण जेव्हा पादुकांना नमस्कार करतो तेव्हा एक प्रकारे तो सुद्धा स्पर्शच असतो ना ग.
1: खरे.
0: कारण तेही चरणच खरं तर. पण प्रत्यक्ष त्यावेळेला अस्तित्वात नसतील, पण त्याचा अंश त्याचा स्पर्शच त्या पादुकांना झालेला असतो, म्हणूनच त्या वंदनीय ठरतात. एवढा मोठा पट शांताबाईंच्या एका शब्दातनं आपल्या नजरेसमोर झरकन उभा राहतो.
1: म्हणजे त्या स्पर्शाला तिथे भक्तिभाव जोडलेला.
0: अगदी अगदी.
1: आता भक्तिभावावरनाच बघा, म्हणजे भक्ताला देवाच्या भेटीची फार ओढ असते, तशीच शांताबाई म्हणतात की भगवंताला सुद्धा भक्त भेटावा अशी त्याला देखील आस असते.
0: वा.
1: आणि एवढंच नाही तर भगवंत सुद्धा भक्ताच्या स्पर्शासाठी आसुसलेला असतो. आणि यासाठी त्यांनी ज्ञानेश्वरीतल्या काही ओव्या सांगितल्यात. तो पहावा हे डोहाळे म्हणवनी अचक्षुसी मज डोळे, हाती छेनी लीला कमळे पूजू तयाते, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंगा वया लागुनी तयाचे अंग. म्हणजे परमेश्वराला सुद्धा भक्ताला भेटायचं त्याच्यासाठी दोन नाही चार हात घेऊन तो आलाय असं म्हणतायत त्या. दर्शन पूजन याच्यापेक्षाही आलिंगन अधिक महत्वाचं आहे.
0: वा,
1: ज्ञानदेवांनी देव आणि भक्त यांच्या परस्पर प्रीतीची उत्कटता वर्णन करताना स्पर्श संवेदनेवरच अधिक भर दिलाय आणि त्या स्पर्शासाठी देव आतुर असतो असं म्हटलंय. स्पर्श सुखाचा इतका हृदय गौरव अन्यत्र कुठे आढळेल काय?
0: क्या बात है. क्षेमा लागी जीव उतावीळ माझा असं ज्ञानोबांचं जे पुन्हा पांडुरंग कांतीमध्ये चरण येतं त्याचा स्पर्श पुन्हा इथेही जाणवतो.
1: खरंय.
0: आणि हे सगळं अनुभवताना आपण शांताबाईंच्या व्यासंगाकडे बघतानाही थक्क होतो ग. व्यासांपासून कालिदासापर्यंत आणि पुन्हा कालिदासापासून दांटेपर्यंत आणि अगदी आत्ता आत्ताच्या आधुनिक लेखकांपर्यंत सगळ्याचा अभ्यास शांताबाई करतात आणि पुन्हा तो नेमकेपणाने त्या त्या क्षणी सुचणं मांडणं हे
1: अलौकिक आहे.
0: खरंच अलौकिक आहे. आणि मला सगळ्यात गोड काय वाटतं माहितीये का ग, की संस्कृतीच्या पाऊल खुणा किती सहज उमटतात ना शांताबाईंच्या लेखामध्ये. आपण अनेकदा म्हणतो बघ की वारी करताना कशासाठी वारकरी एवढी पायपीट करत जातो, तर त्याची गळा भेट घ्यायची म्हणून. पण हा आलिंगनाचा योग एवढ्याशा स्पर्श नावाच्या संकल्पनेत म्हणजे चिमटीत धरूपण. आणि शांताबाईंनीच म्हटलं की काही अनुभव हे चिमटीत धरायचे असतात आणि काही बचक्यात.
1: वा,
0: पण शांताबाईंचं बचक्यात धरणं असू दे किंवा चिमटीत धरणं असू दे, त्यांनी धरलेलं फुलपाखरू आपल्याला नाही धरता येत ग. त्याचे रंग सुद्धा आपल्या हातावर कधी कधी राहत नाही, तेही निसटून जातात अशी अवस्था होते. स्पर्श ही संवेदना अंतिमतः कशी आहे, तर ती चिरंजीव आहे किंवा चिरस्मरणात राहणारी आहे. कारण त्यांच्या पैठणी कवितेतच त्या पुन्हा उल्लेख करतात ना, ते जे कवळून घेणं आहे तो जो आलिंगन योग आहे त्या जसं म्हणाला तसं हृदय गौरव आहे, तर ती ओळ पण अगदी नेमकी ठरते ना.
1: अनघा, तू इतकं छान उलगडतीयेस. तर पैठणी या कवितेचा जो शेवट आहे तो सुद्धा खरोखरच हृदयस्पर्शी असा आहे. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून.
0: आहा, हे काय गोड ग हे. म्हणजे ही पैठणीचा जो खानदानी मखमली स्पर्शाचा पोत आहे ना, तो तीन पिढ्यांचा अख्खा पोत बाईंनी याच्यात उलगडलाय ग. आणि तो आपल्याला जेव्हा खरोखर जवळून येऊन भेटतो, मिठी मारतो ना, त्यावेळेला आपल्याला फक्त आपली आजीनी आठवत, तिच्या संस्कारांचं अख्खं खानदानी अस्तरच अक्षरशः पैठणीसारखं समोर येऊन उभं टाकतं आणि तेही भेटतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे चिरंजीवपण जे स्पर्शाला लाभलंय ना, तर ते आपण कितीही उलगडलं तरी ते पुन्हा उरणारच. कारण अपूर्णतेची गोडी स्पर्शाशिवाय दुसऱ्या कुणालाच नाही, त्यामुळे आपण थेट त्यांनी निर्माण केलेल्या शब्दस्पर्शावरनच आपण पुढे जात असताना पुढचं गाणं सुद्धा तसंच आहे. ज्यातनं खरं तर अवघाची संसार मधल्या या गाण्यात प्रत्यक्ष स्पर्श न करता राजागोसावी चक्क हाताची घडी घालून बसलेत, पण शांताबाईंचा शब्द असा काही त्याच्यात नेमका चपखल बसलाय की तो प्रेमाचा स्पर्श समोरच्यापर्यंत जाऊन न पोचतो तर नवल.
1: शांताबाईंच्या गाण्यांमध्ये हा स्पर्श जो आहे तो जसा सापडतो, तशीच आणखी एक कविता सुद्धा आहे. चाहूलये कुणाची, चाहूलये कुणाची, माझ्याच की मनाची, येते कुठून कानी ही धून श्रावणाची. स्पर्शामुळे कुणाच्या आल्या जुळून तारा, पानातुनी सतारी छेडीत जाय वारा.

ताई मला हे गाणं सगळ्यात कमाल कुठे वाटतं माहितीये, की बाई आपल्याला रूपाच्या पलीकडे जाऊन गुणांवरती आणून थांबवतात बघ. म्हणजे आपण क्लोज फ्रेम कशी लावतो की जरा झूम करा कॅमेरा आणि योग्य

0: ठिकाणी आणून ठेवा. तसं वाटतं मला हे गाणं. भुललो तुझ्या गुणांना, या गुणांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वतःही खूप गुणी असावं लागतं ग. म्हणजे आपण म्हणतो ना, गुणीच गुणरागीच विरल सरलो जना हा. स्वतः गुणी असल्याशिवाय इतरांमधले गुण दिसणारच नाही. शांताबाई कधीच कुणाला तू चुकलास असं सांगायचं नाहीत. त्या म्हणायच्या तू हे बरोबर केलं नाहीस. कोणावर तरी काट मारायची आणि त्याला बाजूला सारायचं ही वृत्ती शांताबाईंची नव्हतीच, आणि माझ्या मते ती त्यांच्या आयुष्याच्याही बाबतीत नव्हती ग.
1: खरंय तू म्हणतेस ते, म्हणजे सौंदर्य शोधक वेचक अशी त्यांची जी दृष्टी आहे की नाही, त्यामुळेच त्यांना गुणांचं सौंदर्य हे सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं. चोळी कशी दिसतीये हे जसं त्यांनी छान सांगितलंय, तसंच माणसामधल्या गुणांना हेरणं हा सुद्धा त्यांचा मोठा गुणविशेष म्हणावा लागतो.
0: खरंय ग. आणि छोटा छोटा एखादा प्रसंग असतो, मी मगाशी म्हटलं तसं चिमटीत धरायचा, तो आपल्याकडे निसटून जाईल कदाचित, पण शांताबाई तो इतका नेमका धरतात. बरं, तो धरत असताना त्यातल्या उणीवा, त्यातले दोष, चुका किंवा हे चूक आहे, हे वाईट आहे असं शांताबाईंची लेखणी सांगत
1: नाही. आणि त्याची एक छान वीण सहजगत्या त्यांच्याकडून विणली जाते अनेक प्रसंगाची, आणि त्याच्यातना लेख उभे राहतात.
0: खरंय, कदाचित ही सहजता जी आहे ना, ही सहजता अत्रेंकडून त्यांच्यापर्यंत आली असं त्या नेहमीच म्हणतात. त्या मान्यही करतात की आधी संस्कृत प्रचूर असं मी लिहायचंय, पण आचार्य अत्रेंच्या नवयुग मध्ये त्या जशा काम करायला लागल्या तसं छापखान्यातल्या खिळ्यांसारखं आपल्याला लिहायचं नाहीये, तर पानातून मनापर्यंत जाणारं लिहायचंय.
1: वा,
0: ही सहज शैली शांताबाईंमध्ये उतरत गेली. पण त्यांच्यातली जी विद्यार्थिनी आहे ना, ती विद्यार्थिनी हे सगळं झर झर झर झर टिपून घेते असं मला वाटतं. आणि हेच विद्यार्थिनी पण त्या सगळ्यांमध्ये शोधतात, अगदी लहान मुलात सुद्धा. आणि त्यांच्या अस्तित्वाचं निरभ्रपणच त्यांना सगळ्या ठिकाणी उत्तमातलं उत्तम बघायला भाग पडतं.
1: लहान मुलांचं निरभ्र जग हा शांताबाईंचा एक असाच अतिशय सुंदर लेख आहे की ज्याच्यामध्ये त्या म्हणतात की मुलं पूर्णपणे अनकंडिशन्ड असतात. अनुभवाने, परिस्थितीच्या आघातांनी, सभ्यतेच्या संकेतांनी आपलं जसं कंडिशनिंग पूर्वनियोजन होतं तसं मुलांचं झालेलं नसतं.
0: वा,
1: ती अत्यंत सहज सरळ स्वाभाविक निर्मळ आणि निरभ्र असतात. या लेखामध्ये त्यांनी पिकासोचं एक वचन उद्धृत केलंय की मी जन्मभर चित्र काढत आलो, पण लहान मुलाने आपल्या नादात सहज ओढलेल्या रेघोट्यात जी स्वाभाविकता आणि सौंदर्य असतं तसा आविष्कार मला कधीही जमलेला नाही.
0: ऐक, किती ओळ.
1: मुलांची कल्पनाशक्ती ही आपल्याला थक्क करणारी असते. एका छोट्या मुलीने शांताबाईंना काही प्रश्न विचारले, बरं का. मांजराला भुवया असतात का? मुंगळ्यांना कान असतात का? शांताबाई म्हणतात, जन्मभर मांजरं पाळून सुद्धा त्यांच्या भुवया मी कधी शोधलेल्या नव्हत्या. आणि मुंगळ्यांचे कानही मला कधी दिसले नव्हते. त्या छोटीला मी शरण चिठ्ठी दिली.
0: ऐग. जन्मभर मांजर पाळून.
1: हो
0: अगं, माणसांवर आपण निरतिशय प्रेम करतो इथपर्यंत ठीक आहे, त्यांच्यातले गुण बघतो हेही ठीक आहे, पण बाई मांजर प्रेम आणि त्यांचे गुण याही विषयी जेव्हा बोलायला लागतात त्यावेळेला तर म्हणजे आपण बघितलेली मांजर आपल्याच समोर इतक्या नवख्या नजरेने उभी राहते की तिच्या भुवया सोड ग, तिच्या शेपटीपासून तिच्या डोळ्यांपर्यंत सगळंच आपण तपासायला लागतो.
1: अनघा, त्यांच्या त्या लेखाचं शीर्षक किती सुंदर आहे, मांजरे एक सुंदर कोडे. म्हणजे इतकी वर्ष मांजर पाळून त्यांना सुद्धा अनेक कोडी पडलेली आहेत.
0: खरंय.
1: आणि फक्त शांताबाईंनी बरं, जगभरातल्या वेगवेगळ्या विद्वानांनी साहित्यिकांनी सुद्धा मांजरीचा उल्लेख आपल्या साहित्यामध्ये आपल्या लेखनामध्ये केलेला आढळतो. मार्क ट्वेननी असं म्हटलंय की ज्या घरामध्ये मांजर नाही, चांगले पाळले पोसलेले, भरपूर खायला प्यायला घालून धष्टपुष्ट केलेले आणि कौतुकाने प्रेमाने लाडवलेले मांजर नाही, ते घर एरवी कितीही नीट नेटके सुसज्ज संपन्न असले तरी घर या संज्ञेला ते पात्र आहे असं निदान मला तरी वाटत नाही.
0: बापरे. म्हणजे आपण विचार करायला हवा आपल्या घरात मांजर नसतील तर.
1: म्हणजे माणसामध्ये रागद्वेष, वासना विकार, कल्पना प्रेरणा हे जे भाव असतात ते काही प्रमाणात मांजरांमध्येही असतात असंही त्या म्हणतायत पुढे.
0: बर,
1: मांजरातलं माणूस पण अनेक लेखकांनी आपल्या लेखनातून चित्रित केलेलं आहे. या लेखाच्या सुरुवातीला शांताबाई म्हणतात, माणसांच्या खालोखाल मांजर हा माझा आवडता प्राणी आहे. म्हणजे माणूस हा एक प्राणी आहे आणि त्याच्यानंतरचा त्यांचा आवडता प्राणी मांजर आहे.
0: मांजराविषयीचं साधं चिटोरं जरी त्यांना सापडलं

खुशी तर येऊ ना म्हणून मांजरी मिशी तर हलके हसते. बदाम पिसते अक्रोडांनी भरल्या पेठा रस्ते, दूध नको मग म्हणे मांजरी बदाम खाईन नुसते. दूध नको मज म्हणे मांजरी बदाम खाईन नुसते. नंतर मांजर बाजारातून फेरी मारून आली, नंतर मांजर बाजारातून फेरी मारून आली. लाल गालीच्या पश्मिन्याची शाल खरेदी केली, रेशम पिशवी भरून नेली नाणी बाजारात. रेशम पिशवी भरून नेली नाणी बाजारात. सोने घालून अंगावरती मांजर बसली गात, सोने घालून अंगावरती मांजर बसली गात. घाबरली पण एक दुकानी बघता काळा बुरखा, चला म्हणाली अपुल्या देशी देश नको हा परका. चला म्हणाली अपुल्या देशी देश नको हा परका.

0: आयुष्यामध्ये किती वेगवेगळी माणसं त्यांना भेटली, त्यांनी अनुभवली, त्याच्यामध्ये अगदी थोर विचारवंत साहित्यिक जसे असतील, तशी अगदी साधी सुधी एखादी बाई असेल, एखादी लहान मुलगी असेल, तरुण मुली असतील, या सगळ्यांशी शांताबाई तितक्याच समरस झालेल्या आपल्याला दिसतात.
1: खरंय, अगं या पुस्तकातल्या लेखातच त्यांनी उल्लेख केलाय की एक आजोबा सहज त्यांच्या समोर येऊन थांबले आणि त्यांनी विचारलं कसं काय. तर आपण काय उत्तर देतो, ठीक आहे
0: ठीक आहे.
1: पण त्यांनी चक्क शांताबाईंना सांगितलं, मी आज ठीक नाही, मला तुमच्याशी बोलायचं आहे. शांताबाई पूर्ण अनोळखी, पण आपल्या आयुष्यातलं सुख दुःख सगळं भडा त्यांच्या समोर मांडलं. त्यांनी एखाद्या माणसावरती आपल्याला विश्वास ठेवावा असं वाटतो ना ग,
0: तेव्हाच कुणापाशी आपलं मन रित करावं असं वाटतं
1: अक्षरशः.
0: तो विश्वास त्यांना शांताबाईंमध्ये सापडला.
1: नक्कीच नक्कीच. आणि शांताबाईंच्या आजूबाजूचा गोतावळा म्हणूनच कदाचित एवढा मोठा असेल ग, त्यांनी स्वतःच्या वलयाचा डामडौल कधी मिरवला नाही, तर त्या इतक्या सहज माणसांबरोबर जोडल्या जायच्या की समोरच्या व्यक्तीशी आपण जे नाळ जोडणं म्हणतो ना, ते नाळ जोडणं किंवा ती व्यक्ती भिडणं हे त्यांच्या बाबतीत सहज व्हायचं.
0: खरं तर रस्त्याने आपणही अनेकदा चालत असतो, आपल्या बाबतीतही असे काही प्रसंग घडत असतात, पण ते तितक्या संवेदनशीलतेने टिपणं, त्याची कुठेतरी नोंद ठेवणं आणि ते व्यक्त करणं मांडणं हे काही सोपं नाही ना.
1: खरंच नाही ग. आत्ता तू रस्त्यांचा उल्लेख केलायस ना, तर मला एका कीर्तनात ऐकलेलं वाक्य आठवतंय ग, म्हणजे आपण सामान्य माणसं रस्त्यात असतो पण असामान्यांचा रस त्यात असतो.
0: वा वा.
1: म्हणून काहीतरी वेगळं गवसत सापडतं असं म्हणलं तर वावग नाही ठरणार. याच पुस्तकातला रस्त्याच्या संदर्भाने आलेला जेव्हा आपण लेख अनुभवतो चालतो त्यावेळेला अनेक प्रश्न मनात उभे राहतात. अगं खरं तर अत्यंत छोटासा प्रसंग आहे की एखादे मनुष्य रस्त्यात भेटून विचारतो की हा रस्ता कुठे जातो. दुसरी समोरची व्यक्ती म्हणते माहित नाही, ते पाहणारी तिसरी व्यक्ती असते. मला सांग ताई, हा प्रसंग बघितल्यानंतर तुला मला आपल्याला काही सुचेल का ग? पण आपण जी नजर म्हणतो ना, ती विलक्षण नजर जी शांताबाईंकडे आहे ना, तीच या लेखामध्ये प्रतिबिंबित झालेली दिसते.
0: अनघा, तू जो सुरुवातीला उल्लेख केलास की त्या तरुणाने खरं तर एका वयस्कर माणसाला विचारलं होतं की हा रस्ता कुणीकडे जातो, त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. शांताबाई म्हणतात, असं उत्तर कुणालाच देता येत नाही. आपला रस्ता आपल्याला कुणीही दाखवू शकत नाही, तो आपला आपल्यालाच दिसावा लागतो, नाही तर स्वतः तो शोधून काढावा लागतो. या बाबतीत एकाचा अनुभव दुसऱ्याच्या कामी येत नाही असं त्या म्हणतात. आणि रस्ते याच शीर्षकाची त्यांची

एक कविता आहे, आत खोलवर रस्ते उलगडत जातात, समजूतदार पाऊस येतो, सगळ्या रखरखाटावर मायेचा ओलावा पसरतो, संथपणे आत आत मुरत राहतो। त्या रस्त्यांवरून आता मी मंदपणे पावले टाकीत चालले आहे, मागे वळून पाहावे असे काही नाही, पावलांना मुक्कामावर पोहोचण्याची घाई नाही।

0: स्वप्नामधी लगावा स्वप्नामधून जावे, स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे, स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा। किती प्रकारे स्वप्न हा एक शब्द शांताबाई उलगडतात। प्रत्येक शब्दागणिक त्याची छटा, त्याची प्रतिमा आणि त्याबरोबर निर्माण झालेली प्रतिभा सुद्धा बदलत जाते। शब्द आणि भाषा हा शांताबाईंचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय। इंग्रजी, मराठी, उर्दू आणि संस्कृत या चारही भाषा बाईंच्या अत्यंत प्रिय। त्या भाषा नेमक्या जपायच्या कशा यावरती भाष्य करताना मात्र माणसांमध्ये दोषांच्या आधी गुण बघणाऱ्या शांताबाईंना भाषेतल्या गुणाबरोबरीने त्रुटी मात्र तेवढ्याच जाणवायच्या। त्या त्यात नसल्या पाहिजेत यासाठी त्यांचा आग्रह नव्हे कधीतरी अट्टाहास असायचा, नाही का ग?
1: शांताबाईंनी मराठी वाचवा कोणती असा प्रश्न विचारला।
0: वा वा,
1: कित्येक संस्कृत शब्दांचं लेखन इतकं ढिसाळपणाने केलं जातं की ते बघताना डोळे मिटून घ्यावेसे वाटतात। प्रथितयश, तथाकथित, मथितार्थ यासारखे दुर्दैवी शब्द बघावेत। त्यांची व्युत्पत्ती नेमकी माहीत नसल्यामुळे हे शब्द प्रतिथयश, तथाकथित, मथितार्थ असे चुकीचे अगदी आत्मविश्वासपूर्वक लिहिले जातात।
0: आई ग,
1: माध्यमांमध्ये जी भाषा त्या काळात वापरली जात होती त्याबद्दलही शांताबाई नाराज आहेत, नाखुश आहेत। तर त्यांनी म्हटलंय, साधे मराठी शब्द घ्या, आपण हिंदी वाक्प्रचार आजकाल आत्मसात करू लागलो आहोत, त्यामुळे आमचा समारंभ साजरा होत नाही तर संपन्न होतो। अध्यक्षांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होत नाही तर विमोचन होतं। म्हणजे एका भाषेमध्ये दुसऱ्या भाषेची सरमिसळ ही त्यांना न पटणारी होती। अर्थातच
0: खपवूनच घ्यायच्या नाहीत त्या। त्यावेळेला कदाचित त्यांच्यातल्या प्राध्यापिका जाग्या होत असतील आणि ते अगदी योग्य आहे। अशा नकळत घडणाऱ्या चुका आपल्याला कदाचित छोट्या वाटत असतील, पण भाषेचं सौंदर्य मात्र बिघडवून त्या त्याला ठिगळं लावतात। आणि बाईंना हे कधीच खपणार नाही। शब्दांची पैठणी विणणाऱ्या शांताबाईंना ठिगळ लावलेलं कापड कसं काय चालेल।
1: खरे, शांताबाईंचा व्यासंग किती मोठा होता त्याविषयी आपण पुन्हा पुन्हा बोलतोय। त्यांना अनेक ओळी पाठ, अनेक कवितांच्या, लोकगीतांच्या, ओव्यांच्या हे अगदी सहज त्या उदाहरणं देतात। तर ह्या वेगवेगळ्या ओळींविषयी त्या असं म्हणतात, अशा कितीतरी ओळी आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर भेटलेल्या, त्या मनात खोलवर जाऊन रुजण्यात त्यावेळच्या माझ्या वयाचा, समजशक्तीचा, काव्यविषयक अभिरुचीचा, तेव्हाच्या जीवनानुभवाचा मोठा वाटा असला पाहिजे। पण आश्चर्य हे की या ओळी आजही मला आवडतात, त्या मला

0: सतत सोबत करतात। त्यांनी माझ्या रसिकतेला काही वेगळं परिमाण दिलंय आणि काही प्रमाणात माझं व्यक्तिमत्वही घडवलंय।
1: अफाट पाठांतर वाईंचं आणि याचं मूळ श्रेय त्या कोणाला देतात की त्यांची आई, ज्यांना वहिनी म्हणायच्या त्या,
0: हा
1: त्यांच्या आईचं अर्थात वहिनीचं वाचन दांडग होतं। दुसरी गोष्ट, त्यांचे वडील होते रेंज फॉरेस्ट ऑफिसर, त्यामुळे एकीकडे गावातलं वातावरण आणि नंतर पुढच्या उच्च शिक्षणासाठी आणि घरातल्या काही कौटुंबिक परिस्थितीमुळे पुण्यात येऊन राहणं, आजूबाजूचे शहरी वातावरण, या दोन्ही वातावरणामुळे तिकडल्या सगळ्या सांस्कृतिक बदलांचा किंवा तिकडलं जे भरण पोषण म्हणतो आपण, साहित्यिक भरण पोषण, याचा फार मोठा पगडा शांताबाईंच्या व्यक्तिमत्वावरती पडलेला होता।
0: म्हणजे सगळीकडच्या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या।
1: नक्कीच। आणि दोन माणसांचा पुन्हा एकदा महत्वाचा उल्लेख, ज्याच्याशिवाय आपण हा कार्यक्रमच पूर्ण करू शकत नाही, अशा दोन व्यक्ती म्हणजे एकतर राश्री जोग सर आणि प्राध्यापक श्री म माटे, या भाषेतले दोन थोर विचारवंतच। अशा विचारवंतांचाही स्नेह, सहवास आणि संस्कार या तिन्ही गोष्टी शांताबाईंना लाभल्या। त्या तर म्हणायच्या की माटेसरांमुळे आम्ही शब्दांकडे बघायला शिकलो किंवा शब्द जगायला शिकलो। त्यांनीच एका लेखात असं म्हणून ठेवलं होतं की महाविद्यालयात असताना इतक्या रसाळपणे शब्दाच्या व्युत्पत्ती माटेसर सांगायचे की ते खणून काढायचं नसतं, तर ते सहज उलगडत उलगडत नेत त्याच्या मुळापर्यंत जायचं, गंगोत्री ज्याला आपण म्हणतो, त्या गंगोत्रीपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवाह किंवा प्रवास माटेसरांनी त्यांना शिकवला, याचा खूप मोठा प्रभाव शांताबाईंच्या प्रत्येक लेखनात आपल्याला पदोपदी जाणवत राहतो।
0: शब्दांची पाळेमुळे अशाच शीर्षकाचा एक लेख आहे, त्याच्यामध्ये त्या म्हणतात की शब्द कुठून कसे प्रवास करत जातात त्याचा पत्ताच लागत नाही। गुजरातीमध्ये प्रियकराला व्हाला म्हणतात, त्या शब्दावरून मन मराठीतल्या त्याच अर्थाच्या वल्लभ शब्दाकडे वळलं। त्याबरोबरच प्राचीन संत वाङ्मयामध्ये वालभ, प्रीतीचे वालभ असे प्रणय सूचक शब्द येतात, त्यांचीही आठवण झाली।
1: वा,
0: वाल्हा, वालभ आणि वल्लभ
1: क्या बात आहे।
0: तसंच त्यांनी येसर आणि वेसवार याचं सुद्धा उदाहरण दिलंय। येसर म्हणजे तव्यावर भाजून कुटून तयार केलेली विशिष्ट प्रकारच्या मसाल्यासारखी भुकटी, हा तिच्यामध्ये लवंग, दालचिनी, धनेजीरं, खोबरं, याच्या जोडीला तांदूळ, चणा डाळ, बाजरी ही सुद्धा तळून कुटून घालतात, याच्यामुळे कालवण जे असतं ते चवदार होतं, मुख्य म्हणजे त्याला दाटपणा येतो। या खमंग मसालेदार भुकटीला म्हणतात येसर। वेसवार आणि येसर यातलं साम्य जाणवण्या इतकं ठळक आहे असं त्या म्हणतात।
1: खरं आहे, कारण शांताबाई ज्या वेळेला कोकणात गेल्या होत्या तेव्हा वेसवार असा शब्द ऐकायला मिळाला आणि त्यातून त्या घरातल्या येसर या शब्दापर्यंत पोहोचल्या। खरं तर आमटीला व्यंजन घालतात, मुळात आम्हाला मुळाक्षरातलीच व्यंजन पूर्ण पाठ नसतात, तर आमटीला व्यंजन लागणार हे काय माहिती असणार असो। पण मला या सगळ्याचा आपण जेव्हा विचार करतो ना नेहाताई, तेव्हा असं वाटतं की अगं जे शब्दांना कळलंय ते आपल्या माणसांना का नाही कळत ग? कारण शब्दांच्या मध्ये जो एकीकरणाचा धागा गुंफलेला आहे, मग तो वाल्हा असो, वालभ असो किंवा वल्लभ असो किंवा हे वेसवारी येसर असो, या शब्दांच्या छटा बदलल्या ग, पण त्यांचं मूळ नाही बदललं। आजही आपल्यामध्ये सुद्धा हा शब्दच खरं तर महत्वाचा आहे ना, तोच आपल्याला जोडणार आहे। जर तोच आपण मांगल्यानं बघितला तर शब्द दंगल करणारच नाहीत, आणि कदाचित हेच शांताबाई सांगू पाहतात। शांताबाईंनी नवीन शब्द जन्माला घातला, तो जोपासला, तो जपलाही आणि जपलाही।
0: वा,
1: सर्वार्थानं शब्द त्यांच्या बरोबर ठाई ठाई होता, सदोदित वावरत होता, कधी बंधू होऊन, कधी सखा होऊन, कधी सहोदर होऊन, कधी सहचर होऊन, तर कधी साक्षात गुरु होऊन। पण त्या शब्दाचं गुरुत्व बघताना शांताबाईंनी स्वतःकडे मात्र कायम लघुत्वच घेतलं, म्हणूनच त्या लहान राहिल्या, म्हणून त्यांचा शब्द आणि संकल्पना, त्यांच्या प्रतिमा आणि प्रतिभा या कायम महान झाल्या। या सगळ्याविषयी आपण अधिक काय काय बोलणार ग? आपल्याला जाणता अजाणता काही टिपता आलं असेल तेवढा आपण फक्त मांडण्याचा प्रयत्न केला।
0: म्हणजे ह्या पूर्ण लेखसंग्रहाचा देखील आपल्याला आढावा घेता आलेला नाहीये, आणि सहज जाता जाता काही कवितांच्या ओळी आपण आजच्या भागात ऐकवल्या। शांताबाईंचं शब्द सामर्थ्य आणि एकूणच साहित्य विश्व अफाट आहे। एक टोक जरी त्याचं आपल्याला जरासं कुठे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सापडलं असेल, रसिकांना तृप्त करून गेलं असेल, तर निश्चितच आनंद आहे।
1: नक्कीच। रसिको, खरं तर शांताबाईंची जन्मशताब्दी आज सुरू झाली आहे, अजून वर्ष आहे आपल्याकडे, शांताबाईंच्या साहित्याचा वेध अशा अनेक अंगांनी पुढेही आपण घेत राहू। मात्र आजच्या कार्यक्रमाचा समारोप करत असताना आपल्या मनावर त्यांच्या शब्दांचा ठसा आहे, तोच उमटवत आपण कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत, जेणेकरून त्यांनी जोपासलेल्या मराठीचं पाऊल कायम पुढे पडत राहावं हीच मना

0: जगातली अपेक्षा जिवंत राहील.
1: प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा. हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. शब्दासवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले. हा शाप हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा,
2: हा दैवे दिलेला

श्रोते हो, शांत स्मरण या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं अनघा मोडक आणि नेहा खरे यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं चेतना झांजे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, मी अभिजीत खांडकेकर। ऐकायचा गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा, FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगीच बहाणा। 100 अंश 1 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा FM गोल्ड।

0: ने पर्यटन क्षेत्र में बहुत बड़ा योगदान दिया है, क्योंकि अब देश विदेश के पर्यटक कोची के बैकवाटर्स में वाटर मेट्रो की यात्रा को अपनी यात्रा की योजना का अहम हिस्सा मानते हैं, जिससे सड़कों पर यातायात की समस्या काफी हद तक कम करने में सहायता मिलेगी।
1: परिवहन सेवा में मुसाफरों नो प्रतिसाद सतत वधी रह्यो छे। 2 ऑक्टोबर सुधी में वॉटर मेट्रो में 77 लाख थी वधु मुसाफरो मुसाफरी करी छे। तिरुवनंतपुरम थी स्मिथी पल्लू रुथी ना अहेवाल साथे करण मकवाणा, आकाशवाणी समाचार, अमदावाद।
2: राष्ट्र आजे 94માં ભારતીય વાયુસેના દિવસની ઉજવણી કરી રહ્યું છે। 8 ઓક્ટોબર 1932ના રોજ સ્થાપિત આ મહત્વપૂર્ણ પ્રસંગ વાયુશક્તિ માટેના એક વિઝનની શરૂઆત હતી, જે આવનાર દાયકાઓ સુધી રાષ્ટ્રના સંરક્ષણ માટે ખડે પગે રહેશે તેમ વાયુસેનાના વડા અમરપ્રીત સિંઘે કહ્યું હતું। આ પ્રસંગે રાષ્ટ્રપતિ દ્રૌપદી મુર્મુ, ઉપરાષ્ટ્રપતિ સીપી રાધાકૃષ્ણન, પ્રધાનમંત્રી નરેન્દ્ર મોદી અને ગૃહમંત્રી અમિત શાહે તમામ વાયુ યોદ્ધાઓ, નિવૃત્ત સૈનિકો અને તેમના પરિવારોને શુભેચ્છા પાઠવી છે। दिवंगत पीढ़ अभिनेता नाना पाटेकरनो आजे सांजे 4 વાગે पुणे नजीक डोंजीमां अंतिम संस्कार करवामां आवशे। महाराष्ट्र सरकारे तेमना अंतिम संस्कार राजकीय सन्मान साथे करवानो निर्णय लीधो छे। पीढ़ अभिनेता नाना पाटेकरनो आजे वहेली सवारे गोवामां तेमना निवासस्थाने हृदयरोगना हुमलाथी अवसान थयुं छे। तेओ 75 વર્ષના हता। हिंदी अने मराठी सिनेमामां तेमना शानदार अभिनय माटे जाणीता अभिनेता हता। तेमने 3 રાષ્ટ્રીય पुरस्कारोथी सन्मानित करवामां आव्या हता। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदीए अभिनेता नाना पाटेकरना निधन पर शोक व्यक्त कर्यो हतो।
3: वो एक बेहतरीन कलाकार थे, जिन्होंने अलग अलग किरदारों के माध्यम से दर्शकों का दिल जीता। नाना पाटेकर जी का जीवन तिरंगे की आन बान और शान के लिए समर्पित रहा। वो बंधनों में नहीं रहे, परिंदे की तरह फिल्मों के आसमान में उड़े।
2: अंत में मुख्य समाचार फरी एक बार। इंडिया मोबाइल कांग्रेसनो उद्घाटन करता प्रधानमंत्री नरेन्द्र मोदीए डीपफेकना पड़कारने पहोंची वळवा सहियारा प्रयास पर भार मूक्यो। आवश्यक सुधारानी चर्चा साथे जीएसटी परिषदनी 57મી बैठक नवी दिल्ली खाते शुरू। भारते पाकिस्तान पर आतंकवाद।
4: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। जीएसटी परिषदेची 57वी बैठक नवी दिल्लीत सुरू। औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश। आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण। डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत यशोभूमी इथं 10व्या आयएमसी अर्थात इंडिया मोबाईल काँग्रेसचं उद्घाटन करताना बोलत होते। स्केल विदाऊट बाउंड्रीज ही आयएमसी 2026ची संकल्पना आहे। दूरसंचार, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञानविषयक नवोन्मेष या क्षेत्रांमधली भारताची उल्लेखनीय प्रगती प्रदर्शित करण्याच्या उद्देशानं हा 4 दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात आज 5G कनेक्टिव्हिटी पोहोचली असून दुर्गम खेड्यातल्या सर्वसामान्य जनतेला दर्जेदार माहिती सहज उपलब्ध होत असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले।
3: बीते वर्षों में इंडिया मोबाइल कांग्रेस के माध्यम से बहुत कुछ हासिल किया है। हमारे सामने विकसित भारत का एक विराट संकल्प है। इसके लिए हमें अपने प्रयासों को निरंतर व्यापक करते रहना है। हमें आईएमसी को एक ऐसा प्लेटफॉर्म बनाना है जो टेक्नोलॉजी, रिसर्च, इंडस्ट्री, इन्वेस्टमेंट और आइडिया का एक जंक्शन बन सके।
4: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 57वी जीएसटी परिषद बैठक आयोजित करण्यात आली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी होत आहेत। जीएसटी अनुपालनासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी करण्याच्या उद्देशानं जीएसटीशी संबंधित विवाद सोडवण्यासाठी तसंच इनपुट टॅक्स क्रेडिटचा प्रवाह सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या धोरणात्मक सुधारणांवर या बैठकीत चर्चा होईल। वस्तू आणि सेवा कर प्रणालीतल्या पुढल्या टप्प्यातल्या सुधारणांसाठी सरकार 5 सूत्री योजनांचा प्रस्ताव ठेवणार असून यात प्रक्रियात्मक सुधारणा, संरचनात्मक सुधारणा, जीवनमान आणि व्यवसाय सुलभता, सेवांची निर्यात आणि ई कॉमर्स या मुद्द्यांचा समावेश आहे. जीएसटी प्रणालीतल्या सध्याच्या अनेक प्रशासकीय अडचणींचं सुलभीकरण आणि विशेषतः लघु उद्योगांवरचा अनुपालनाचा भार कमी करणं हे या सुधारणांचं उद्दिष्ट असल्याचं अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितलं. भारतीय हवाई दलाचा 94वा स्थापना दिवस आज साजरा होतोय. अभेद्य, अचूक आणि सटीक ही यंदाची हवाई दल दिनाची संकल्पना आहे. भारतीय हवाई दल संपूर्ण सजगतेनं, दृढ निश्चयानं देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असल्याचं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी म्हटलंय. ऑपरेशन सिंदूरनं एकात्मिक हवाई मोहिमांच्या निर्णायक सामर्थ्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं, तसंच देशाचं सार्वभौमत्व सुरक्षित राखण्याची हवाई दलाची क्षमता सिद्ध केली असं त्यांनी नमूद केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर विशेष व्हिडिओ शेअर करत वायुदलाचं शौर्य आणि समर्पणाला अभिवादन केलंय. औषध उत्पादन कंपन्या विपणनासाठी डॉक्टरांना भेटवस्तू किंवा इतर लाभ देण्याबरोबरच ज्या इतर गोष्टी करतात त्यांच्यावर वैधानिक नियमन आणायची गरज आहे का याची चाचपणी करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिलेत. या कंपन्या आणि डॉक्टर यांच्यातल्या आरोग्य व्यवहारांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी हे निर्देश दिले. ही समिती सर्व संबंधितांचं म्हणणं विचारात घेऊन असं नियमन गरजेचं आहे का आणि असेल तर त्याचं स्वरूप काय असावं याबाबतची शिफारस करेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला आज 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतोय. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत स्वच्छता अभियानाबद्दल.
5: प्रधानमंत्री पदाची सूत्र नरेंद्र मोदी यांनी 2014 स्वीकारल्यावर त्याच वर्षी 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश देणारं देशव्यापी स्वच्छता अभियान सुरू झालं. घनकचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता आणि उघड्यावर शौचापासून मुक्तता या महत्वाच्या उपाययोजना करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. स्वच्छतेचा आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वच्छाग्रही असं संबोधून प्रधानमंत्र्यांनी त्यांचा गौरव केला. या अभियानासाठी वेगळी आर्थिक तरतूद करण्यात आली. परिणामत ग्रामीण भागात सुमारे 10,28,00,000 शौचालयं बांधण्यात आली. 6,03,175 गावं हागणदारी मुक्त झाली.
4: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ मराठी अभिनेता नाना पाटेकर यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. गोव्यात दोनापावला इथल्या त्यांच्या घरात आज पहाटे 4 सुमाराला ते बेशुद्धावस्थेत दिसून आले. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांना प्रतिसाद न दिल्यानं पहाटे 5:15 सुमाराला त्यांना मृत घोषित करण्यात आलं. नाना पाटेकर यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गोवा वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आलाय. त्यानंतर त्यांचं पार्थिव पुण्यात डोणजे इथं त्यांच्या घरी नेला जाईल आणि पुण्यातच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत शोककळा पसरली आहे. ऐकूया त्यांच्या जीवन कार्याविषयी.
6: नाना पाटेकर यांचं मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी कोकणात मुरुड इथे झाला होता. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे ते विद्यार्थी होते. नाना यांनी आपली अभिनय कारकीर्द मराठी रंगभूमीवरून सुरू केली. हमीदाबाईची कोठी या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. जयवंत दळवी यांच्या पुरुष या नाटकातला त्यांचा खलनायक गाजला. 1978 आलेल्या गमन या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश, प्रतिघात, सलाम बॉम्बे, थोड़ा सा रूमानी हो जाए, प्रहार, राजू बन गया जेंटलमैन, तिरंगा, क्रांतिवीर, यशवंत, अग्निसाक्षी, परिंदा, खामोशी, वेलकम, अब तक छप्पन अशा गाजलेल्या चित्रपटांमधून विविध रंगी भूमिका साकारत त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं. प्रहार या चित्रपटात

0: चित्रपटाचं दिग्दर्शनही नाना पाटेकर यांनी केलं होतं. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, मुख्य अभिनेता असे विविध श्रेणीतले फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. केंद्र सरकारने त्यांना 2013 पद्मश्री देऊन गौरवलं होतं. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. 1999 कारगिल युद्धाच्या काळात आपली अभिनय कारकिर्द काही काळासाठी बाजूला ठेवून ते 2 महिने सैनिकांसोबत राहिले होते.
1: ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दुःख व्यक्त केलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय की नाना पाटेकर यांनी आपल्या प्रभावी आणि भावपूर्ण अभिनयातून मानवी जीवनातले विविध पैलू जिवंत केले. त्यांच्या निधनानं भारतीय चित्रपट सृष्टीची मोठी हानी झाली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलंय की नाना हे एक अष्टपैलू आणि अत्यंत प्रतिभा वान कलाकार होते. भारतीय चित्रपटसृष्टीतलं त्यांचं अमूल्य योगदान कायम स्मरणात राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले, नाना पाटेकर उत्तम कलाकार होते. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांचं मन जिंकलं. त्यांनी स्वतःवर कोणतीही बंधनं लावली नाहीत. त्यांनी समाजातल्या व्यवस्थेवर आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून टीका केली. नाना पाटेकर यांच्या दमदार भूमिका आणि चित्रपटसृष्टीतल्या योगदानाची सदैव आठवण ठेवली जाईल अशा शब्दात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय की नाना पाटेकर यांच्या निधनामुळे रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि समाजाची मोठी हानी झाली. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं काम निर्धारानं पुढे नेणं हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असं त्यांनी म्हटलंय. भारतीय चित्रपटसृष्टी तिचा अभिनय आणि संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्या आड गेलाय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलंय. विविध क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल संपर्कामुळे शिक्षण, आरोग्य आणि शासकीय सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. GST परिषदेची 57वी बैठक नवी दिल्लीत सुरू. औषध उत्पादक कंपन्यांच्या विपणन धोरणाचं नियमन करण्याविषयी समिती स्थापन करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश. आणि ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या निधनानंतर सर्वत्र शोकाकुल वातावरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: का रीजन और गारंटीड खुशियाँ, सभी का भरोसा और LIC की गारंटी. बिक्री समापन के पूर्व अधिक जानकारी और जोखिम घटकों, नियम और शर्तों के लिए बिक्री पुस्तिका को ध्यान पूर्वक पढ़ें.
3: रोज ही की तरह कॉलेज से लौटते समय फिर एक बार वैसी ही आवाजें सुनाई थी, जैसे कोई मेरे बारे में कुछ कह रहा हो या मुझे बुला रहा हो.
4: पूजा,
5: अरे सुन क्यों नहीं रही,
6: मुझे इग्नोर कर रही हो.
7: ये बात अब सबको पता चल गई.
3: मुड़ के देखती हूँ, कोई नहीं होता.
8: ये साइकोसिस के लक्षण हो सकते हैं. ये एक मनोरोग हो सकता है. समय न गवाएं, तुरंत मनोरोग विशेषज्ञ की सलाह लें और समाधान पाएं. इंस्टीट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर एंड एलाइड साइंसेज, EBAS और स्वास्थ्य मंत्रालय, दिल्ली सरकार द्वारा जनहित में जारी.
9: तो शुरू करें इन्वेस्टिंग का पार्ट.

0: जिशान खान यांनी गायलेला राग मधमाज सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अजित पाठक यांनी, हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: १८७२ जुनागडच्या नबाबाने काठेवाडी सिंह भेट म्हणून दिला आणि प्राणी संग्रहालयात बिग कॅट्सचा प्रवेश झाला. त्याच्या पुढे तर देशभरातले संस्थानिक राजे महाराजे, वाघ, सिंह, चित्ते, बिबळे इत्यादी वन्य प्राणी भेटी दाखल देऊ लागले होते.
2: बाघ आणि प्राणी संग्रहालयात प्रवेशासाठी शुल्क आकारावं आणि दुसरा पर्याय होता प्राणी संग्रहालय राणीच्या बागेतून गिरगाव चौपाटी नजीक उपलब्ध असलेल्या अधिक मोठ्या आणि हवेशीर जागेत घेऊन जाण्याचा.
3: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर राणीच्या बागेतल्या प्राणी संग्रहालयाची गोष्ट सांगणार आहे. अवश्य ऐका 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 7:45 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर. याशिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला.
4: श्रोतेहो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
5: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती

0: वाढत जाते, तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.